सुप्रभात श्रोतेहो, नमस्कार. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि रेडिओ ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आज गुरुवार, भारतीय सौर, 8 श्रावण शके 1948, दिनांक 30 जुलै 2026. सकाळचे 5:57:32 झाली आहेत. आजच्या आमच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीने.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आणि राजकीय अधिकारावरून त्या राष्ट्राची सांस्कृतिक उंची मोजता येते. या विश्वामध्ये स्त्री जर नसती तर प्रसन्नता हा शब्द कोणत्याही भाषेच्या विश्वकोशामध्ये नसता. प्रसन्नता हे नारीचे रूप आहे. गरीबातील गरीब व्यक्तीच्या घरी लज्जावंती स्त्री सुंदर स्वर्ग बनवून देते. स्त्रीला घरामध्ये सर्वांची काळजी घ्यावी लागते. कुणाला काय हवंय काय नको हे लहान मुलापासून तर वृद्धापर्यंतची बरीच कामे स्त्रीला करावी लागतात. म्हणूनच प्रकृती बिघडली की आई आपल्या उशाजवळ बसून राहिली तरी आपला अर्धा अधिक आजार बरा होतो. म्हणूनच स्त्रीला क्षणाची पत्नी असली तरी ती अनंत काळची माता आहे असे म्हटले आहे. स्त्रियांचा योग्य मान सन्मान केला पाहिजे. येथे छत्रपती शिवरायांचं उदाहरण विशेष करून सांगितलं पाहिजे. लढाईच्या प्रसंगी किंवा इतर कोठेही धुष्मचक्रीमध्ये बिकट प्रसंगी जर काही स्त्रिया रस्ता चुकल्या तर त्यांचा योग्य तो मान सन्मान करून त्यांना त्यांच्या राज्यात सुरक्षिततेने पोहोचवून देणारे जगातील पहिले एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवराय होय. प्रेम कशा प्रकारे केलं जातं हे केवळ स्त्रियाच जाणत असतात. स्त्री ही पुरुषाची जीवनसाथी आहे, त्याच्या धर्माची रक्षक आहे. ती पुरुषाची गृहलक्ष्मी असून त्याला देवत्वाकडे घेऊन जाणारी साधिका असते. जग आणि जगातील सर्व वस्तू मूल्यवान आहेत, परंतु सद्गुणी स्त्री ही जगातील सर्वात मूल्यवान वस्तू आहे. स्त्री ही असह्य दुःखही सस्मित चेहऱ्याने सहन करू शकते. मैथिली शरण गुप्तजीने बहुत ही सुंदर शब्दों में स्त्री का वर्णन किया है. अबला जीवन है तुम्हारी यही कहानी, आंचल में है दूध और आंखों में पाणी. स्त्रियांना मनात साचविलेले दुःख मोकळे करायला अश्रूचे पाठ ठेवलेले आहेत. घराचे अंगण झाडणे, सडा टाकणे, रांगोळी काढणे या गोष्टींना फारसे कौशल्य लागत नाही, तरी हा नाजूकपणा स्त्रियांना शोभून दिसतो. छोट्यात छोटी आणि मोठ्यात मोठी कामे सुद्धा स्त्रिया करू शकतात हे आता निर्विवाद सिद्ध झाले आहे. स्त्री शिक्षण हे देशाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे, नागरिकत्वाची जबाबदारी विकसित करणे, फुरसदीच्या वेळेचा सदुपयोग करण्यास शिकविणे, जीवनमान उंचावणे, व्यवसायासाठी मदत करणे ही सर्व उद्दिष्टे स्त्री शिक्षणामुळे सफल होऊ शकतात. समाजामध्ये अपेक्षित बदल घडवून आणण्याकरिता शिक्षित स्त्रीचा फार मोठा वाटा आहे. आधुनिक युगात स्त्रीची भूमिका केवळ चूल आणि मूल यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्ट्या स्त्री शिक्षणाचे महत्व लोकांना पटले आहे. स्त्री शिक्षित असेल तर पुढची पिढी शिक्षित होणार आहे याची जाणीव लोकांना झाली आहे. घर सुसंस्कृत करणे, शैशवावस्थेतील बालकावर घरी संस्कार करणे, त्यांचे संवर्धन करणे, संगोपन करणे, गृहसुधारणा करणे हे कामे स्त्रियाच करू शकतात. ज्या समाजात ती राहते त्या समाजाच्या प्रगतीसाठी सुशिक्षित स्त्रीच हातभार लावू शकते. भारतासारख्या लोकशाही देशात शिक्षित स्त्री एक चांगली आणि जबाबदार नागरिक बनून देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलू शकते. या सर्व गोष्टीवरून स्त्रीची महती लक्षात येते. प्राचीन भारतामध्ये स्त्रियांना मानाचे स्थान होते. म्हणूनच म्हणते, आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्हीच ओळखा. पंतीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो, स्त्री असो वा पुरुष. जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला. चला सजग होऊया, स्त्री भ्रूणहत्या थांबवायला, स्त्री भ्रूणहत्या थांबवायला.
1: आताच आपण स्त्री याविषयीचे प्राध्यापक रेवती बेदरे यांचे विचार ऐकलात चिंतन या कार्यक्रमांतर्गत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि रेडिओ ऍपच्या माध्यमातून. सकाळचे 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात बेला शेंडे यांच्या स्वरातील डॉ विजया खांडेकर यांची भक्तीरचना. अंजली देशमुख यांनी संगीतबद्ध केलेलं हे भक्तीगीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना. संगीत बाळ बर्वे यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात देवकी पंडित यांच्या स्वरातील अरविंद आगाशे यांची भक्तिरचना. यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे भक्तिगीत.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रवींद्र साठे यांच्या स्वरातील अच्युत पंडित यांची भक्तिरचना. दत्ता दिघे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना. कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेलं हे भक्तिगीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पोडवाल आणि सहकार यांच्या स्वरातील प्रवीण दवणे यांची भक्तिरचना, नंदू होणप यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

या गीताबरोबरच आजचा आपला भक्तीसंगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. भक्तीसंगीत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण न्यूज ऑन AIR ऍप आणि FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवरून. श्रोते हो, सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमाची रूपरेषा.

श्रोतेहो, यानंतर 6:40 आपण ऐकू शकाल कार्यक्रम कृषी सल्ला. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. ते आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. 6:55 आपण ऐकू शकाल दिनविशेष. 7:00 देशभक्तीपर गीत. 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. ते आम्ही सहक्षेपित करू. 7:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. ते आम्ही सहक्षेपित करू. 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 7:50 आपण ऐकू शकाल भावगीत. सकाळी ठीक 8:00 समाचार प्रभात आणि रात्री 8:45 समाचार संध्या हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. मिश्र संगीत आपण ऐकू शकाल सकाळी ठीक 8:15 सकाळी 8:30 दुपारी 1:30 आणि रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 जिल्हा वार्तापत्र. दुपारी 3:00 आणि सायंकाळी 7:00 प्रादेशिक मराठी बातम्या. सायंकाळी ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष. रात्री 11:00 राष्ट्रीय हिंदी बातम्या. 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. ते आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:40 गझल गीतांचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम. सकाळी 9 ते 10 सकाळी 9:15 ते 10:00

वाजेपर्यंत, दुपारी 1 ते 1:30, 1:45 ते 3 वाजेपर्यंत, 3:10 ते सायंकाळी 5:30, सायंकाळी 6 ते 7, रात्री 8:15 ते 8:45, रात्री 9 ते 11 यावेळेत आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीतशिल्प. भूमी या पुस्तकाच्या अभिवाचनाचा भाग 48वा आपण ऐकू शकाल सकाळी 10:30, 10:45 लोकसंगीत सकाळी 11 वाजता NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

11:30 श्रोतांच्या पत्रव्यवहारावर आधारित मनपसंद मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड, दुपारी 12 वाजता वनिता मंडळ, सायंकाळी 5:30 युवावाणी हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही सहक्षेपित करू. शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकू शकाल सायंकाळी ठीक 7:30 आणि आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:10. श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी सल्ला. कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हवामान बदलाच्या काळातील नियोजन भाग 2 या विषयावरील माहिती.
1: सल्ला ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना नम्रता वावळेचा सस्नेह नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आता आपण जाणून घेऊयात फळबागांसाठी उपाय. यामध्ये कमी पावसाच्या किंवा दुष्काळी परिस्थितीत फळबागांना पाण्याचा मोठा ताण बसतो. यामुळे झाडे सुकू लागतात, फळांची गळती वाढते आणि पर्यायाने उत्पादनात मोठी घट होते. हा ताण कमी करण्यासाठी आणि फळबाग वाचवण्यासाठी पुढील प्रमाणे उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये आच्छादन, झाडांच्या खोडाभोवती आणि परिघाच्या भागात सेंद्रिय म्हणजेच वाळलेली गवत, ऊसाची पाचट, पालापाचोळा किंवा प्लास्टिक पेपरचा वापर करावा. प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर करावा. यामुळे जमिनीची थेट सूर्यप्रकाशाची गाठ पडत नसल्याने बाष्पीभवन कमी होते आणि उपलब्ध पाण्याचा ओलावा जमिनीत जास्त काळ टिकून राहतो. कडक उन्हातही जमिनीचे तापमान संतुलित राहते, ज्यामुळे झाडाला पाण्याचा ताण बसत नाही. झाडांची कार्यक्षममुळे जमिनीच्या वरच्या थरात असतात. आच्छादनामुळे ही मुळे सुरक्षित राहून त्यांचे पोषण सुरळीत सुरू राहते. सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी, यामध्ये पाण्याच्या ताणामुळे झाडे जमिनीत असलेली अन्नद्रव्ये शोषून घेऊ शकत नाही. अशावेळी पाण्याद्वारे पोषण देणे फायदेशीर ठरते. मुख्यत्वे बोरान, झिंक आणि कॅल्शियम या सूक्ष्म अन्नद्रव्यांची योग्य प्रमाणात फवारणी करावी. या फवारणीमुळे फळबागांमधील अकाली फळगळ मोठ्या प्रमाणात थांबते, फळांना तडे जात नाहीत आणि फळांचा दर्जा, आकार आणि गुणवत्ता सुधारते. नवीन लागवड, यामध्ये नवीन फळ

0: बाग लागवडीसाठी सुरुवातीच्या काळात नियमित आणि शाश्वत पाण्याची अत्यंत गरज असते. जर चालू हंगामात पावसाची शाश्वत खात्री नसेल किंवा पाण्याची उपलब्धता अनिश्चित असेल तर नवीन फळबाग लागवड करण्याचे धाडस करू नये. चालू वर्षाची लागवड पुढे ढकलून आधीच अस्तित्वात असलेल्या जुन्या फळबाग जगवण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करावे. पाऊस चांगला झाल्यावर किंवा पाण्याची योग्य सोय झाल्यावरच पुढील लागवडीचे नियोजन करावे. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण हवामान बदलाच्या काळातील नियोजन याविषयीचा कृषी सल्ला ऐकला. आणि शेतकरी बंधू भगिनींनो, याबरोबरच आजचा कृषी सल्ला इथेच समाप्त करण्याची नम्रता वावळेला अनुमती द्या. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते, आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. यात आपण ऐकलात हवामान बदलाच्या काळातील नियोजन भाग 2 या विषयावरील माहिती.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे आरोग्यम धनसंपदा हा आरोग्यविषयक कार्यक्रम आणि 6:50 प्रसारित होणारे परिसर हे कार्यक्रम आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: सर, बरेच वेळेला पालक किंवा मुलं स्वतः सुद्धा तक्रार करत असतात की भूक अजिबात लागत नाही किंवा खूप चटपटीत खावंसं वाटतं आणि शाळेला गेल्यानंतर मुलं डबा संपवत नाहीत किंवा त्यांना फास्ट फूड हवं असतं. तर भूक न लागणं किंवा अतिभूक लागणं ह्या समस्या आहेत का आणि याच्यावरती उपचार करणं पॉसिबल आहे का?
2: भूक लागणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. भूक ही लागायला हवीच आणि मुलांना तर लागणं याच्यामध्ये काही गैर नाही आहे. फक्त हे कसं आहे की अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळा आपण थोडासा नैसर्गिक आहार ज्यावेळा सोडून बाजूच्या गोष्टीकडे वळतो त्यावेळेला काही चटपटी गोष्टी बाहेरच्या असतील तर त्याच्यामध्ये काही वेळेला अशा गोष्टी त्यात मिसळले जातात की जेणेकरून त्या मुलांना ती सवय लागावी, हा त्यात एक भाग असतो. जर का घरच्या घरी केलेले पदार्थ व्यवस्थितरित्या असतील आणि त्यांना नैसर्गिक त्याच्याबरोबर जर खाण्यापिण्याचं जे काय फळं असतील पालेभाज्या असतील यांचं प्रमाण योग्य व्यवस्थित असेल तर शक्यतो या गोष्टी फारशा होत नाहीत. पण आपण खूपच चटपटीत करायची आणि तशीच जर सवय लागली तर मग ते भूक लागणं म्हणण्यापेक्षा माइंड सेटअप होतो की मला ते खावंसं वाटतंय ते असं आहे. पूर्वीच्या काही लोकांचा अभ्यास केलेला आहे त्या लोकांनी की जंगलातील लोकांचा अभ्यास केला किंवा प्राण्यांचा अभ्यास केला तर त्यांना एकदा खाल्ल्यानंतर सहसा भूक लागत नाही कारण ती पोटेन्शियल म्हणण्यापेक्षा ती क्षमता त्या अन्नामध्ये असते की परत भूक लागूच नाही. कारण हे सगळे तुमचे जे म्हणजे भूक लागण्याचे सेंटर

0: वगैरे आहे ते व्यवस्थित समाधानी राहतात. पण आता आधुनिक पद्धतीचं आपण जे जेवण करतो ते त्याला टेस्ट आणली जाते RTPCR, मग आपण त्यामध्ये मीठ असेल, चटणी असेल, हे पण निसर्गातील काय कुठं चटणी तयार होत नाही किंवा कुठल्या निसर्गातील अन्नामध्ये आपण असं मीठ लावून कुठलं काय ते प्राणी खात नाहीत, जसं निसर्गात आहे तसं खातात. याचाच अर्थ काय, निसर्गात आहे तशाकडं आपण जरा ज्यादा पद्धतीनं अन्न जर असेल तर तेवढं मग ते भूक लागण्याचं, किंवा प्राणी आता मोजून खात नाहीत. आता बरेचसे पेशंट आपल्याला विचारतात हे किती खाऊ ते किती खाऊ, माझं वजन असं आहे माझं वजन तसं आहे, हे का झालं? तर याला कारण एकच आहे की आपण निसर्ग सोडला आणि आपण बनवायला लागलो अन्न, आपण त्याला टेस्ट आणायला लागलो, आपण त्याला हे करायला लागलो. त्याच्यामुळं झालं काय, आतल्या गोष्टी थोड्याशा बदलल्या. पण एवढं नैसर्गिक अन्नाकडं आपण जाऊ, जसं आहे नैसर्गिक जे खायणं आवश्यक आहे ते जर खाल्लं तर ह्या समस्या अजिबात निर्माण होत नाहीत. मी किती खाऊ कसं खाऊ किंवा भूक ज्यादा लागणं कमी लागणं ह्या गोष्टी फारशा होत नाहीत. थोडक्यात यातनं मेसेज आपण काय घ्यायचा की चटपटीत खायची सवय मुलांना न लावणं, जेवढं काही नैसर्गिक जास्तीत जास्त आपण कमी प्रक्रिया केलेलं अन्न तयार ठेवणं मुलांना की जेणेकरून योग्य आहे, जसे आपण पूर्वीचं भात भाकरी हे वरण आणि फळं पालेभाज्या जर ह्याची सवय लावली आपण तर फारसे हे असं परत भूक लागणं सारखी भूक लागणं हे असे प्रकार होत नाहीत. पण चटपटी अन्नामध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी मात्र आपोआपच व्हायला लागतात.
1: लहान मुलांच्या बद्दल जे विचारलं की कमी भूक लागणं आणि अतिभूक लागणं, याच्यामध्ये ताणाची किंवा त्यांच्या जीवनशैलीमध्ये त्यांचा अभ्यास जो आहे म्हणा किंवा बदललेली लाईफस्टाईल आहे याचा कितपत परिणाम होतो? किंवा मुलं इमोशनल इटिंग करत असतात, दिवसभर खात राहावं असं वाटतं, काही वेळेला ओबेसिटी वाढतीये मुलांमध्ये, तर इथं काय करता येईल?
0: इथंही थोडस आता मैदानी खेळ खूप कमी झालेले आहेत. लहान लहान मुलं पण मोबाईलशी खेळायला लागले, त्याच्यानंतर TV बघायला लागले, त्याच्यानंतर मैदानी खेळ खूपच कमी खेळत आहेत. आणि त्याच्यामुळं एक नैसर्गिक भूक जी म्हणतो ती आता कमी झालेली आहे.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:05.
4: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग 3 आज आपण ऐकणार आहोत.
5: सर, पर्यावरण रक्षणासाठी आपली जबाबदारी काय आहे, काय सांगता येईल?
6: एक म्हणजे मला निसर्गात काय बघायला करायला आवडतं आणि एक आवडत नसलं काय करणं आवश्यक आहे, हे दोन्ही एकत्र घटक आले पाहिजेत. किंवा मला पक्षी आवडतात म्हणून नुसतं पक्षीच बघतोय, नुसतं झाडच लावतोय म्हणून पर्यावरणाचं काम केलं असं होणार नाही, तर सगळ्यांनीच केलं पाहिजे. उदाहरणार्थ अन्नाची नासाडी हे अतिशय महत्वाचं आहे. मला आवडत हा पदार्थ नाही, मग केलेला मी खाल्ला किंवा तो खरकट आहे म्हणून टाकून दिला, तर आता चांगल्या प्रमाणात आपल्याला ही माहिती उपलब्ध आहे की 1 किलो टोमॅटो करायला 15,000 लिटर पाणी लागतं किंवा भातासाठी किती लागतं, हे सगळे आता टेबल अस्तित्वात आहेत. म्हणजे आपल्या मुलांपुढे हे पाहिजे की मी हा जर टोमॅटो टाकून दिला तर 10 लिटर पाणी माझं टाकून दिलं मी, जे मी पाणी स्वतः माझ्या धमक नाही किंवा निर्माण करू शकणार नाही. तर हे आलं पाहिजे. जसं जी आपली चप्पल असेल, चप्पल झालं आता काय दुसरं चांगलं घ्यायचं म्हणजे टाकून द्यायचं, आवडत नाही की फॅशन आली, अरे पण ही चप्पल तयार करायला एनर्जी किती लागली, कारखान्याला इलेक्ट्रिसिटी लागली, ते रबर तयार करायला, मग ते रबर हे सगळं सिंथेटिक आहे, फॉसिल फ्युएल पासून होतं, जमिनीतून जी तेल काढले त्यातून होतं, प्लास्टिक त्यातून तयार होतं, तर प्लास्टिक आपण एवढं फुकट घालवतो म्हणजे जी संपूर्ण ती प्रक्रिया केली ती फुकट गेलेली आहे, ती वाचवूच नका ना. आणि तुम्ही म्हणताय एक आता मी वापरतो नाही, हे सगळं डिमांड अँड सप्लाय आहे, मागणी तसा पुरवठा. जे म्हणाव त्याला त्या विकणाऱ्यावर बंदी करा, तुम्ही घेताय विकत म्हणून तो बसलाय तिथं, तुम्ही विकत घेतलं नाही तर कोण घेऊन बसेल दुकानदार?
5: बरोबर.
6: त्यामुळे खरे गुन्हेगार आपण ठरतो त्याच्यात. अनावश्यक वापर, अनावश्यक गोष्टी घेणे आणि नासाडी करणे हे किमान आपल्या रोजच्या जीवनातला आपण प्रत्येक जण करू शकतो. म्हणजे जंगलात जाऊन झाड लावली

0: पाहिजे ते केलं पाहिजे
1: नाही असं नाही.
0: रोजच्या जीवनात बदल झाला पाहिजे. आता लाईट आता बघतो आपण अनेक ठिकाणी लाईट सगळे चालू असतात. तुम्ही बसलाय तिथं लाईट पाहिजे. घरातले दोन खुले फॅन फिरतायतच नुसते, कोण नाही, केवढी वीज फुकट जाते आणि काही लोकांना वीज मिळत नाही. तर हे आपण वाचवलं पाहिजे. तो पर्यावरणातला अगदी सहज करण्याजोगी गोष्ट आहे.
1: बरोबर,
0: ती ही आहे.
1: पाण्याचा वापर,
0: पाण्याचा वापर तर अतिशय महत्वाचा आहे. पाणी ही जीवन आहे. आपण आपल्याला माहित नाही, आता ज्यावेळी आपण टीव्हीवर पिक्चरमध्ये बघतो की राजस्थानात माणसं किती 7-7, 8-8 किलोमीटर वाळवंटातून चालतायत.
1: आपल्या इथं सुद्धा महाराष्ट्रातला सुद्धा तो जर विदर्भ मराठवाड्याचा भाग
0: हो तर आहेच, ती दुर्दैवी आहे अतिशय. पण आता पश्चिम घाटात सुद्धा जंगलतोडीमुळे त्यांना खाली येऊन त्या धरणातून पाणी घेऊन परत 4 किलोमीटर चढून जावं लागतं. वर जे पाऊस त्यांच्याकडे पडतोय, आपल्याकडे हे बघा शहरात सुद्धा त्याला स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणतात. आम्ही त्याला गटार म्हणतो. स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणजे पावसाचं शुद्ध चांगलं पडणारं पाणी त्यात गोळा होऊन ते तलावात नदीत गेलं पाहिजे. ते शुद्ध पाणी एकदम म्हणजे फिल्टर पाण्यासारखं असतं पावसात आलेलं पाणी. पण आम्ही ते घाण असते ते गटारात ते पाणी सगळं फुकट घालतो. तेवढं पाणी स्वच्छ करायचं असेल तर 10 रुपये देऊन आम्ही ते प्लास्टिकचे डबा घेत होतो. आरो झालाय म्हणून सांगून निसर्ग स्वच्छतेला आरोपेक्षा चांगला होतो. होय ना, किती फुकट नजरेसमोर किती आपण संपत्ती फुकट घालतोय पर्यावरणाची. ते प्रत्येक हिच्या रोजच्या जीवनात. आता दुसरं सांगतो, सायकल एका दृष्टीनं व्यायाम केला पाहिजे म्हणतोय आणि आम्ही जिमला जातोय पैसे भरून. दुसऱ्या ह्याच्यात घरात सामान उचलत नाही, पिशव्या उचलत नाही, सायकल फिरवत नाही, तो व्यायाम आहे ना.
1: बरोबर,
0: किती एका माणसासाठी 4-व्हीलर वापरणं एक अतिशय क्रिमिनल आहे. परदेशात ह्या बंधनकारक आहे. एक गाडी जाऊन जात असाल तर तुम्ही लिफ्ट दिली पाहिजे उभ्या राहणाऱ्या लोकांना.
1: अरे वा,
0: आमच्याकडे किती गाड्या एकट्या जातात आणि माणसं बिचारी लटकलेली असतात, वृद्ध असतात,
1: अगदी अगदी
0: मुलं असतात, कोणी ते मान दुसरीकडे राहतात बोलत थांबायला सांगत म्हणून. चुकीच आहे ते. पर्यावरण तसे राखू शकतो आपण. तेवढ्या माणसांना आपण लिफ्ट दिलं किती एनर्जी वाचली.
1: खरं म्हणजे ह्या सगळ्या बारीक सारीक छोट्या छोट्या गोष्टी आपण रोजच्या आचरणात आणल्या
0: तरी खूपशी मदत होईल.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग 3 आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:10. यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.
4: FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष. तत्पूर्वी काही व्यावसायिक जाहिराती.
5: संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
6: के वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्था,
7: नामवंत ऑटोनॉमस संस्था, नॅक ए ग्रेड प्राप्त
6: आणि अद्ययावत इनोव्हेशन सेंटर,
7: सर्वोत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्ड
6: आणि इंडस्ट्री चालविण्यात येणारे ऑनर कोर्सेस, राष्ट्रीय स्तरावर हॅकेथॉन स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी घडवणारी संस्था,
7: डीटी कोड
6: 5121,
7: संपर्क
6: 0253-222-13-10 आणि 78-880-45-550.
7: ग्रो विथ केके वाघ.
6: केके वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नॉट जस्ट अ कॅम्पस, लँड ऑफ अचीवर्स.
8: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
9: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
8: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीच्या आजार,
9: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
10: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
8: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
9: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 70-50-10-10-49.
11: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
12: मैं 5 लाख का सौदा करने आया हूं और मेरी जेब

0: मैं 5 फुटी कोड़िया भी नहीं है।
1: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते।
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास वाट विकासाची।
3: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीन द्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझर द्वारे उपचार। मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड।
4: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे। योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना।
5: स्वनिमाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वज्राबाद, नांदेड। मोबाईल 93218550।
6: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड।
7: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार।
6: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक।
7: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
6: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड।
8: नांदेडच्या आरोग्य सेवेत आता एका नव्या पर्वाची सुरुवात।
3: आधुनिक सुविधांनी सुसज्ज विघ्नहर्ता लाईफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ आणि लोकार्पण रविवार 2 ऑगस्ट रोजी, स्थळ दत्तनगर अण्णाभाऊ साठे चौकाजवळ नांदेड।
8: कॅथलॅब आणि आयवस अध्यावत न्यूरोकेअर स्टेट ऑफ दी आर्ट, गॅस्ट्रो इंटेरोलॉजी व इंडोस्कोपी विभाग, किडनी प्रत्यारोपण व डायलिसिस, दुर्बिणीद्वारे मनकेची शस्त्रक्रिया, अद्ययावत श्वसन विकार व त्वचा रोग विभाग, तसेच 24/7 आयसीयू आणि अपघात विभाग चालू।
3: 15 वर्षांहून अधिक काळापासून रुग्णसेवा देणाऱ्या नांदेडच्या नामांकित व अनुभवी डॉक्टरांची टीम आता रुग्णसेवेसाठी सज्ज।
8: सदैव सर्वोत्तम रुग्णसेवा, विघ्नहर्ता लाईफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल।
9: तळेगावचे मुख्याध्यापक तथा बिलोली तालुक्यातील लघुळे येथील रहिवासी नागनाथराव इळेगावे यांच्या निवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमास मनस्वी शुभेच्छा। शुभेच्छुक विश्वनाथराव पाटील बंदाळीकर।
10: श्रोते हो, आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष। संत तुलसीदासांचा स्मृती दिन 30 जुलै 1623 रोजी। सर जॉन मालकम यांचा स्मृती दिन 30 जुलै 1883 रोजी। गायक वसंतराव देशपांडे यांचा स्मृती दिन 30 जुलै 1995 रोजी। कादंबरीकार भाऊ पाध्ये यांचा स्मृती दिन 30 जुलै 1996 रोजी। श्रोते हो, हे होते आजचे दिनविशेष। यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7 वाजले आहेत. आता ऐकूया देशभक्तीपर गीत. रूपकुमार राठोड, हरभजन मान आणि सहकारी यांच्या स्वरातील नक्ष लायलपुरी यांची गीतरचना. जयदेव यांनी संगीतबद्ध केलेलं हे देशभक्तीपर गीत.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. सकाळचे 7:10 होत आहेत. आकाशवाणी छत्रपती

0: ಸರ ದಿಕ್ಕೆ ಚಲೋ.
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक लोकसभेत संमत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा. शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच जाहीर करणार सहकार मंत्र्यांची माहिती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅराएथलेटिक्समध्ये नाशिकच्या दिलीप गावितला सुवर्णपदक. आणि छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट तर उर्वरित मराठवाड्यासाठी येलो अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत आवाजी मतदानानं संमत करण्यात आलं. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सदर कायदा अधिक कठोर करण्यासाठी आणि जलद न्याय सुनिश्चित करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्याचं सांगितलं. अशा प्रकरणांच्या कालबद्ध सुनावणीसोबतच संघटित पेपरफुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा आणि आर्थिक दंडाची तरतूद या विधेयकात आहे. या उत्तरानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधेयकावर मतदान घेतलं. विरोधकांच्या गदारोळातच सदनानं ते मंजूर केलं. त्यापूर्वी या विधेयकावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वापरलेल्या काही शब्दांवर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे वाढलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. गांधी यांनी सदर विधान कोणत्या तथ्याच्या आधारे केलं ते सांगावं किंवा माफी मागावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. मात्र गांधी यांनी या आवाहनाला प्रतिसाद देण्याचं टाळत आपलं भाषणही पूर्ण केलं नाही. त्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सुरू केलेला गदारोळ अखेरपर्यंत कायम होता. राष्ट्रगौरव अवमान निवारण

0: सुधारणा विधेयक काल राज्यसभेनं संमत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत राज्यमंत्री रामदास आठवले, डॉ ज्योती वाघमारे यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेत वंदे मातरम गीताविषयी आपली मतं मांडली. विरोधकांनी या चर्चेदरम्यान घोषणाबाजी करत सभात्याग केला. नांदेड जिल्ह्यात सातत्यानं येणारा पूर आणि सीमेलगतच्या शेतीचं होणाऱ्या नुकसानाकडे खासदार अजित गोपछडे यांनी काल राज्यसभेचं लक्ष वेधलं. महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून या समस्येचं कायमस्वरूपी निवारण करण्याची त्यांनी विनंती केली. राज्य सरकारनं येत्या 28 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटे इथं काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देणं, प्रमाणपत्राच्या वैधतेतील अडचणी दूर करणं आदी मागण्या मराठा समाजानं केल्या आहेत. दरम्यान मागेल त्याला प्रमाणपत्र देण्याचं काम नियमितपणे सुरू असल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल नागपूर इथं माध्यमांशी बोलत होते. या संदर्भात काही अडचणी आल्यास त्या चर्चेतून सोडवता येतील असंही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं. ते म्हणाले,
1: ज्या ज्या लोकांनी जात प्रमाणपत्र मागितले त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे पेंडन्सी अतिशय कमी आहे. तुमच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले हे कुठल्याच सरकारने कधी घेतले नाही. अद्यापही कोणाचा काही रोष असेल, कोणाला काही वाटत असेल की हे योग्य होत नाहीये, तर निश्चित त्यातनं मार्ग काढता येईल.
0: राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची नावं जाहीर झालेल्या यादीत नाहीत त्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं आहे. पात्र शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी असं आवाहन त्यांनी केलं. या कर्जमाफीची रक्कम येत्या 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी संबंधित बँकांशी समन्वय साधून या सर्व तक्रारींचं तातडीनं निराकरण करण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या योजनेची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करावी, कर्जबाजारीपणामुळे यापुढे राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होता कामा नये असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्यातल्या सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. अन्न सुरक्षा नियमानुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. एसटीच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड घेण्याला 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप हे स्मार्ट कार्ड प्राप्त झालेलं नसल्यानं त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मुदतवाढ दिल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रवाशांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. पंढरपुरातल्या आषाढी यात्रेची काल सांगता झाली. परंपरेनुसार काल गोपाळपूर इथं सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या. इथल्या श्रीकृष्ण मंदिरात गोपाळ काला झाल्यानंतर सर्व मानाच्या पालख्यांनी श्री विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू केला. गुरुपौर्णिमेचा सण काल साजरा झाला. शिर्डीसह राज्यात विविध मंदिरांमध्ये नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. कलाक्षेत्रात कार्यरत गुरुकुलांमध्येही गुरुवंदनेसह अनेक कार्यक्रम पार पडले. बीड जिल्ह्यातल्या सिरसाळा इथं गुरुपौर्णिमेनिमित्त काल एकाच दिवसात 20,000 वृक्षांची लागवड करण्यात आली. जलनायक मयंक गांधी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या अभियानात सहभागी सर्वांनी पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प केला. गुरुवंदन 2026 राष्ट्रीय कार्यशाळेच्या पहिल्या सत्राला काल बीड इथं प्रारंभ झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे

कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी यावेळी बोलताना शिक्षणासंबंधी मंथनातून आत्मभान आणि आत्मचिंतनाची जडणघडण व्हावी असं मत व्यक्त केलं. नांदेड जिल्ह्यात 4,42,406 शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज दाखल केले आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी अखेरचे 2 दिवस शिल्लक असून शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत परभणी इथं काल जिल्हास्तरीय विविध स्पर्धा तसंच जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. नशेला नकार विकसित भारताला होकार हा संदेश युवकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं घेतलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जालना इथं या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं पर्यावरण संवर्धन शाश्वत विकास आणि हरित कॅम्पस उभारणीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 देशात 18 स्थान मिळवलं आहे. विद्यापीठाला 100 पैकी 91.6 गुणांसह गोल्ड रेटिंग प्रदान करण्यात आलं. ग्रीन मेंटर्सतर्फे आयोजित करण्यात आलेली नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग ही देशातल्या उच्च शिक्षण संस्थांच्या शाश्वत विकास पर्यावरण व्यवस्थापन आणि हरित उपक्रमांचं मूल्यमापन करणारी राष्ट्रीय स्तरावरील मानांकन प्रक्रिया आहे. शिर्डीतून साईबाबांचं दर्शन घेऊन परत येत असलेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा धाराशिव रोडवर टोलनाक्यापुढे आळणी पाटीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 22 ते 23 भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून 2 वयोवृद्ध व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे. अपघातग्रस्त वाहनातले भाविक उमरगा तालुक्यातले रहिवासी आहेत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅराथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर T47 स्पर्धेत नाशिकच्या दिलीप गावितनं सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताच्याच मोहम्मद बासिलनं रौप्य पदक जिंकलं. लांब उडीमध्ये मुरली श्रीशंकरनंही रौप्य पदक पटकावलं. भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत 3 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह एकूण 15 पदकं जिंकली आहेत. लातूर जिल्ह्यात अनेक भागात काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं असलं तरीही सुमारे 50% पेरण्या खोळंबलेला शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नाशिक तसंच अहिल्यानगर जिल्ह्यात पावसानं उसंत घेतल्यामुळे विविध प्रकल्पातून होणाऱ्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात सध्या 26,513 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून धरणाची पाणी पातळी सुमारे 68.67% पोहोचली आहे. हवामान विभागानं छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट तर उर्वरित मराठवाड्यात येलो अलर्ट जारी केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक लोकसभेत संमत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 29 ऑगस्ट पासून पुन्हा आंदोलनाचा इशारा. आणि शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच जाहीर करणार सहकार मंत्र्यांची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम बँड 101.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:21 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: ब्रँड न्यू ऑडिओ सिरीज द सेव्हियर ब्रॉट यू बाय श्री गंगा हॉस्पिटल.
2: ही गोष्ट आहे मनीषाची, जिचं आयुष्य अक्षरशः एका बेड पुरतं मर्यादित झालं होतं. संपूर्ण एक वर्ष सतत बेडवर असल्यामुळे तिचं वजन 120 किलो वरून थेट 130 किलो पर्यंत पोहोचलं. गुडघे पूर्ण झिजलेले, वाकडे झालेले, प्रत्येक हालचालीत असह्य वेदना. हळूहळू चालणं तर दूरच, तिचं बसणं सुद्धा कठीण झालं होतं. दिवसागणिक मनीषा व तिच्या कुटुंबियांचा आत्मविश्वास तुटत चालला होता. शेवटी परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने तिला श्री गंगा हॉस्पिटल मध्ये आणण्यात आलं. तिथे ऑर्थोपेडिक स्पेशलिस्ट डॉक्टर विजय कागडे यांनी तिची तपासणी केली. वाढलेलं वजन आणि दोन्ही गुडघ्यांची अवस्था पाहता डॉक्टर विजय कागडे यांच्या सल्ल्याने मनीषाच्या कुटुंबियांनी नी रिप्लेसमेंट सर्जरीचा निर्णय घेतला. सर्जरी खूप चॅलेंजिंग होती, पण गंगा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानामुळे तिच्या कुटुंबियांना नवी आशा मिळाली. या रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी काप, कमी टाके आणि अधिक अचूकतेने मनीषाचे दोन्ही गुडघे एकाच वेळी बदलण्यात आले. काही तासांनी

0: सर्जरी पार पडली. सर्जरीच्या दुसऱ्याच दिवशी चमत्कार घडला. मनीषा स्वतःच्या पायांवर उभी राहिली. एक पाऊल, मग दुसरं पाऊल, आणि पाहता पाहता ती चालू लागली. त्या क्षणी तिचं हरवलेलं आयुष्य परत आलं. घरच्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि तिच्या डोळ्यातील नवी चमक, हेच त्या उपचारांचं खरं यश ठरलं. योग्य वेळी घेतलेला निर्णय, आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ उपचारांमुळे मनीषाच्या थांबलेल्या आयुष्याला पुन्हा गती मिळाली.
1: श्री गंगा हॉस्पिटल मध्ये इलाज फक्त आजारांचा होत नाही, तर प्रत्येक पावलागणिक नव्या आयुष्याची सुरुवात होते. आणि जेव्हा विषय हाडं आणि सांध्यांचा असतो, तेव्हा विश्वास फक्त एकच. ऑर्थोपेडिक स्पेशलिस्ट डॉक्टर विजय कागणे हाडं आणि सांध्यांच्या गुंतागुंतीच्या समस्येंवर आता अचूक निदान आणि अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे मिळवा खात्रीशीर उपचार. श्रीगंगा हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:25 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे दिलखुलास हा कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दिलखुलास काही क्षणातच.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक आणि या प्रक्रियेचा पाया आहे अचूक मतदार यादी. याच पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं देशभरात विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेचा उद्देश कशा पद्धतीनं आहे किंवा मग नागरिकांनी यामध्ये कशा पद्धतीनं आपली भूमिका बजावली पाहिजे याच विषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीय आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गणना प्रपत्र. नागरिकांना कुठलाही फॉर्म भरायचा झाला तर बऱ्याच अडचणी येतात, ते थोडेसे कन्फ्यूज होतात. मग त्यामुळे सुद्धा गणना प्रपत्र म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं त्यामध्ये माहिती भरली पाहिजे लोकांनी.
1: गणना पत्र आहे त्याला तीन भाग आहेत. पहिला भाग त्यांच्यामध्ये सर्व माहिती आम्हीच भरलेल्या आहेत, म्हणजे सध्या मतदाराचं नाव, कुठे राहत आहेत, ते कुठले मतदान केंद्रावर त्यांचे नाव

0: आहे, सिरियल नंबर आहे, सर्व आम्ही दिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त एक बारकोड आहे, ते आपल्या या कार्यालयीन कामासाठी आहेत आणि त्यांच्या पुढे आम्ही त्यांचं फोटो छायाचित्र तिथे प्रिंट केलेलं आहे. त्या छायाचित्र योग्य असेल तर काही नवीन फोटो देण्याची गरज नाही, पण आपल्याला वाटत असेल ते बदलायचं, नवीन फोटो आपण देऊ शकतात. ते BLO डायरेक्टली फोन मधून काढू शकतात किंवा आपण फोटो दिले ते चिकटू शकतात. ते झाले पहिला भाग. पहिला भाग मध्ये आपल्याला फक्त फोटो बदलायचे असेल तर नवीन फोटो द्यायचं किंवा मोबाईल मध्ये घ्यायचं. दुसरा भाग आहे त्याला जुळवणीसाठी, मॅपिंगसाठी आहे. म्हणजे 2002 यादीमध्ये, म्हणजे आपल्या राज्याच्या असेल तर 2002, परंतु आपल्या राज्यामध्ये असा मतदार असू शकतात ते इतर राज्यामधून आलेले आहेत, मुंबईमध्ये, पुणेमध्ये, आणि त्या त्या राज्यामध्ये 2002 किंवा 2003 किंवा 2004 मध्ये पुनरीक्षण झालेलं आहे. पूर्ण देशाच्या जुळवणीच्या माहिती आपल्या ECI नेट मोबाईल ॲपमध्ये, तसेच voters.ECI.gov.in या वेबसाईटमध्ये उपलब्ध आहे. तिथे आपण दुसऱ्या राज्यामधून आला असेल तर सुद्धा तिथे जाऊन आपले नाव तपासणी करून ठेवू शकतात. BLO आपल्याकडे आल्यानंतर ते माहिती देऊ शकतात. आता दुसऱ्या भागामध्ये डावीकडे मतदारांच्या स्वतःच्या जुळवणी करायचं असेल तर तिथे माहिती भरायचं, आणि उजवीकडे स्वतःच्या जुळवणी होत नसेल, आई वडील किंवा आजोबा आजीच्या माहिती आपल्याला भरू शकतात. कुठलेही एक भरायचं आहे. जुळवणी स्वतःच्या झालं तर आई वडिलांच्या जुळवणी करण्याची काही गरज नाही. स्वतःच्या होत नसेल तर उजवीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे भरायचं आहे. हे झाले दुसरा भाग. समजा आपल्याला जुळवणीच्या माहिती मिळाले, चांगला आहे, परंतु मिळालं नाही, त्याबाबत फार काळजी घ्यायचं नाही. आपण फक्त गणनापत्रामध्ये तिसरा भाग आहे ते कंपल्सरी आहेत, आपल्या माहिती द्यावं लागेल. काय आहे त्यांच्यामध्ये? आपल्या मोबाईल नंबर. मोबाईल नंबर सर्वांनी नक्की द्यावे, कारण भविष्यामध्ये तुम्हाला मतदार ओळखपत्र डाउनलोड करायचं असेल किंवा आम्हाला काय तुम्हाला कळवायचं असेल तर तुमच्याबाबत अर्ज आलेला आहे, तुम्हीच केले का असा आम्ही कन्फर्म करण्यासाठी, यासाठी फार उपयोग पडणार आहेत. म्हणून आपण सर्वांनी आपल्या स्वतःच मोबाईल नंबर द्यावे. आपल्याकडे स्वतःच मोबाईल नंबर नसेल तर कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर द्या, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्या व्यतिरिक्त आपले आधार नंबर आपल्याला इच्छुक असेल तर द्यावे. त्या व्यतिरिक्त आईच्या नाव, वडिलांचं नाव, त्यांचं मतदान ओळखपत्र क्रमांक, हे मागणी केलेले आहेत. एवढा माहिती आपल्याला कंपल्सरली द्यावं लागेल. द्यायला सुद्धा आपल्याला काही अडचण नाहीये, ऑप्शनल सोडून, आधार नंबर सोडून. हे भरून सही करून द्यावे. माझे जुळवणी झाले नाही झाले, झालं तर चांगलं आहे, कृपया आपण तपासून करून घ्यावे. नाही मिळालं त्याबाबत काळजी करायची नाही. गणना पत्रामध्ये तिसरा भाग नक्की भरून BLO कडे द्यावे. एक गणना पत्र आपल्यासाठी पुरावा म्हणून ठेवावे. हे गणना पत्राच्या पूर्ण माहिती आहे.
1: वा, आणि अगदी छान सोप्या भाषेत सर तुम्ही सांगितलं, त्यामुळे मतदार नागरिकांना ते सोपं होईल कळायला. यामध्ये सुद्धा मतदारांनी फॉर्म भरल्यानंतर कागदपत्र सुद्धा महत्वाची आहेत. ती कोणती कागदपत्र त्यांनी सादर केली पाहिजेत आणि मग ती ऑनलाईन का ऑफलाईन कशा पद्धतीने ती भरता येतील?
0: आपण जुळवणीसाठी माहिती बरोबर दिलं असेल त्या वितरित काही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. परंतु तुम्ही जुळवणीच्या माहिती दिले त्यांच्यामध्ये काही फरक असेल, समजा आपल्या सरनेम अलग होते 2002 मध्ये आणि आता लग्न झाल्यामुळे सरनेम बदललेले आहेत, किंवा आपले नाव गेझेटला नोटिफाई करून आपण बदललेले आहेत, तसा काय बदललं असेल तर आपण त्याबाबत पुरावा देणे गरजेचे आहे. म्हणजे 2002 मध्ये आपल्या माहिती आणि आजच्या माहितीमध्ये काय फरक असेल त्याबाबत आपण कागदपत्र पुरावा देणे गरजेचे आहे. म्हणजे आपण तीन भाग करू शकतो. जुळवणी व्यवस्थित झाले त्या मतदारांना कुठलंही कागदपत्राची आवश्यकता नाही. जुळवणी झाले परंतु काय फरक आहेत, वयामध्ये फरक आहेत, नाव मध्ये फरक आहेत, तो वयाच्या बाबत कागदपत्र, बर्थ सर्टिफिकेट, इतर माहिती ठेवावे. नावाचा बदल झाला असेल त्या माहिती ठेवावे. आता तिसरा कॅटेगरी आहे आपल्या जुळवणी झालेले नाही त्यांच्यासाठीच आता मी सांगणार आहे. ते 12 डॉक्युमेंट आपल्याला कुठले एक कागदपत्र आपल्याकडे ठेवावं लागेल. काय काय आहे? आपल्या सर्वांच्याकडे जन्मताकला असतात. जन्मताकला आपण 87 पूर्वी असेल तर देऊ शकतात, किंवा 10वीचा मार्कशीट, येस, म्हणजे मॅट्रिक्युलेशनच्या कुठलेही कागदपत्र आपण देऊ शकतात. रहिवासी प्रमाणपत्र देऊ शकतात. आदिवासी भागामध्ये फारच राईट्स सर्टिफिकेट, त्यांना जमीन दिलेले ते

सर्टिफिकेट देऊ शकतात. असं 11-12 डॉक्युमेंट आहे. 12वा डॉक्युमेंट आहेत आधार. आधार फक्त आपल्याला आयडेंटिटी म्हणून वापरण्यात येतील, इतर कामासाठी वापरण्यात येणार नाही. परंतु 11 डॉक्युमेंट आहे, आपण कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकतात. परंतु आपल्याला आणखीन एक सांगतो, 11च द्यायचं असं नाहीये, 11 सारखे असलेले इतर देऊ शकतात. समजा असं आपण गृहीत धरू की

0: समजा असं आपण गृहित धरू की दहावी त्यांनी पास केलं नाही, दहावीच्या मार्कशीट त्यांच्याकडे नाही, त्याबाबत काळजी करायची नाही. त्यांनी आठवी पर्यंत केलं असेल, आठवीच्या शाळा सोडल्याच्या टाकल्या, म्हणजे ते अकरा सारखे असले कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकतात, त्याबाबत अडचण नाहीये. जुळवणी व्यवस्थित झालं नसेल तर हे अकरा डॉक्युमेंट तयारी ठेवावे, ते सुद्धा आता घाई नाही. आपण ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत आम्ही तुम्हाला मागणी करणार आहेत, त्या वेळेला दिलं तर पुरेसं आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे, आता सध्या तुमच्याकडे कागदपत्र नसेल तर सुद्धा तुम्ही पुढील एक महिन्यामध्ये तयार करून ठेवू शकता, त्यासाठी आपण तयारी करावी.
1: अतिशय महत्वाचा मुद्दा आहे सर. आणि यामध्ये काही जणांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की आधार कार्ड जे आहे ते कशासाठी घेतलं जातं, तर त्याविषयी पण तुम्ही सांगितलं ते फक्त ओळख म्हणून ती ग्राह्य धरलं जाणार, बाकी त्याचा कुठला उपयोग केला जाणार, त्यामुळे निश्चिंत राहिलं पाहिजे. आणि ही सगळी प्रक्रियाच मुळात सुलभ होण्यासाठी एसआयआर मोहीम राबवली जाते. आणि यामध्ये विशेष काळजी जर घेतली मतदारांनी फॉर्म भरताना तर ते त्यांच्यासाठी सुद्धा सोयीचं होईल. आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मतदार यादी म्हणा किंवा विशेष सखोल पुनरीक्षण यासाठी बीएलओ बूथ लेवल ऑफिसर जे आहेत त्यांची महत्वाची भूमिका आहे, ती नेमकी कशी आहे आणि एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये समजा काही अडचणी आल्या तर ते कशा पद्धतीने त्याचं निरसन करतात.
0: या पूर्ण पुनरीक्षणामध्ये महत्वाचा घटक म्हणजे बीएलओ. त्यांच्या आधारावरच आपल्या राज्याच्या 9.5 कोटी मतदारांच्या तपासणी, 1 लाख बीएलओ आज गृहभेटीसाठी प्रत्येक ठिकाणी जात आहेत, ते महत्वाचा घटक आहेत. परंतु सखोल पुनरीक्षणच्या मोठा व्याप्ती पाहून आणखीन 1 ते 1.5 लाख त्यांना मदत करण्यासाठी व्यक्ती दिलेल्या आहेत. असा अंदाजित 3 लाख लोक कार्यरत आहेत. त्यांच्या दोन महत्वाचे उद्देश आहेत, त्या मतदार तिथे राहत आहेत का आणि त्यांच्या जुळवणी होत आहेत का, या दोन्ही तपासणी करण्याच्या महत्वाचं काम करत आहेत. बीएलओला सुद्धा काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही विनंती केले आपल्या शिक्षण संचालनालयांनी, इतर शिक्षकांनी त्यांचा लोड घ्यावे जेणेकरून यांच्या शैक्षणिक तास कमी करून फील्डमध्ये जाऊन काम करू शकतात. त्यांच्या बाबत सुद्धा काळजी घेतलेली आहे, कारण रेग्युलर काम करून त्यांनी घरोघरी जाणे अडचण आहे म्हणून. या वितरित हे गणना पत्र आपण स्वीकारल्यानंतर डिजिटायझेशन म्हणून आमच्या कार्यालयीन बाक आहे, हे 9.5 कोटी कागदपत्र आम्ही ईसीआयच्या वेबसाईटला अपलोड करावं लागेल. कुठे बीएलओला या काम जास्त आहे त्या ठिकाणी डिजिटायझेशन करण्यासाठी त्यांच्या असिस्टंट किंवा दुसरा ऑपरेटर सुद्धा आम्ही ठेवलेला आहे, जेणेकरून बीएलओचा लोड थोडा कमी होतील. परंतु आपल्या सर्व बीएलओ, सर्व मतदार नोंदणी अधिकारी, असिस्टंट आणि विशेष म्हणजे या पुनरीक्षणामध्ये सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका सहभाग घेत आहे. यापूर्वी महसूल विभागामार्फत हे राबवत होते. उदाहरण बोलायचं असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिका मोठा भाग घेत आहे, त्यांच्यामुळे बीएलओचं काम थोडं सोपं झालेलं आहे.
1: अच्छा, तर श्रोते हो, आज आपण एसआयआर म्हणजे काय त्याबरोबरच त्याची गरज काय आहे हे समजून घेतलं आणि कशा पद्धतीनं मतदारांनी यासाठी सहकार्य केलं पाहिजे किंवा सहभाग घेतला पाहिजे, बीएलओंना कशा पद्धतीनं भेटी दिल्या पाहिजेत याचविषयी या कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस टोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेतेय. नमस्कार.

0: 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मिनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.
1: भरधाव वेगात वाहन चालवाल,
2: लाख मुलाचा जीव गमवाल,
1: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
2: जन्मभर सुखाने प्रवास कराल. वाहन वेगाने चालवू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
2: अवजड सामान वाहू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
2: वाहन चालवताना अतिभार नको,
1: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
2: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
1: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
2: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
0: श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मिनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती
3: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावरचे आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आजही डॉक्टर गर्दे इथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण पहिल्यांदा स्वागत करूया आणि नंतर आपण गेल्या भागामध्ये काचबिंदूबद्दल माहिती घेत होतो त्याच काचबिंदू या विकाराची आणखी काही माहिती जाणून. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: गेल्या भागात डॉक्टर काचबिंदूची काही लक्षणं आणि काही कारणं आपण सांगितली, तर अजूनही काही कारणं सांगता येतील का?
6: बऱ्याच वेळेला बघा, एका वयाच्या स्टेज नंतर म्हणजे वर्ष 70, 80, 90 काही एका ह्या वयाच्या स्टेज नंतर मलमूत्राचा जी संवेदना होती किंवा जो कंट्रोल आहे तो बऱ्याच लोकांचा कमी होतो.
5: बरोबर, म्हणजे काही जणांना म्हातारपणी खूप वेळा बाथरूमला लागते, जाईपर्यंत
6: फ्रिक्वेन्सी पण वाढते आणि कंट्रोल होत नाही. बऱ्याच वेळेला पॅरालिसिस सारख्या आजारांमध्ये कंट्रोल सुटतो, म्हणजे तोंडातनं लाळ गळते, संडास लघवी झालेली कळत नाही आणि काही लोकांना अगदी होती नाही संडास लघवी, असे विचित्र लक्षणं दिसत असतात. थोडक्यात सांगायचं काय, एका वयाच्या स्टेज नंतर वाताचा प्रकोप झाला, क्षयात्मक संप्राप्ती असेल आणि मेंदूवरती परिणाम झाला, तर मग ह्या वेगवेगळ्या ऑर्गनचे जी क्रियाचं जी त्या अवयवाची क्रिया आहे, जे फंक्शन आहे, जे कार्य आहे, त्याचा जो कंट्रोल मेंदूतला आहे तो कमी व्हायला लागतो आणि म्हणून हे स्पिंक्टर लूज होऊन युरिनला होणं, कंट्रोल न राहणं ह्या गोष्टी होत असतात. हे सांगायचं कारण असं, थोडक्यात कोणत्याही ग्रंथींचा अवयवाचा कंट्रोल हा मेंदू आहे. ज्या वेळेला कोणत्याही कारणानं, मग ते अनुवंशिक कारण असू दे, खाण्यापिण्यातल्या गोष्टी असू दे, स्ट्रेस फॅक्टर असू दे, जागरण असू दे, रक्ताचे विकार असू देत, आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा मेंदूवरती होऊन जर डोळ्याच्या आत अॅक्वेस होमर म्हणून जे सिक्रिशन होणारा जर पाणी आहे, पाण्याचा एक प्रकार आहे, त्याचा कंट्रोल सुटला किंवा त्याचं सिक्रिशन वाढलं तर मग काही वेळेला काही रुग्णांमध्ये डोळ्याचं प्रेशर वाढतं.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जून

0: त्यांना दिसतं. ह्याचं औषध काय? आधुनिक शास्त्रांचं मागायला सांगितलं तसं ड्रॉप टाकणे किंवा सर्जरी करणे. जर अशा केसेसमध्ये जर मेंदूची विकृती आहे, मस्तिष्कगत वात असं बऱ्याच वेळेला अशा पेशंटचं निदान होतं, तर ते जर निदान केलं गेलं तर काही केसेसमध्ये आपल्याला काचबिंदूच्या ह्या पद्धतीच्या काचबिंदूच्या पेशंटमध्ये आपल्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंटनं फायदा नक्की करून घेता येऊ शकतो.
1: बरोबर. म्हणजे तुम्ही या भागात अजून एक कारण मेंदूशी निगडीत असं सांगितलं, पण अजूनही कारण आपल्याला काही जाणून घ्यायची आहेत, ते जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, आता तुम्ही एक मेंदूशी निगडीत कारण सांगितलं, गेल्या भागात तुम्ही कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठ आपण जे म्हणतो त्यामुळे सुद्धा असा आजार होऊ शकतो हे सांगितलं, अजूनही काही कारण आहेत का की ज्याच्यामुळे त्याचा डोळ्यावर परिणाम होतो?
0: तुम्हाला मी मागच्या एपिसोडमध्ये काचबिंदूची लक्षणं सांगताना हे सांगितलं होतं, जनरली लक्षणं जी आहेत ते डोळा दुखणं, डोकं दुखणं, भोळ्या दुखणं, अगदी कानापर्यंत वेदना जाणं, इतपत मेजर वेदनेच्या स्वरूपात आपल्याला लक्षणं सुरुवातीच्या बाबतीत दिसतात. आयुर्वेदात शूल म्हणजे काय? शूल म्हणजे वेदना आहेत.
1: बरोबर.
0: शूल म्हणजे काय? शूल कधी उत्पन्न होतो? तो आयुर्वेदात असं सांगितले, प्रतिलोम झालेला वायू म्हणजे शूल.
1: अच्छा.
0: म्हणजे फॉर एक्झाम्पल काय? आपण आपण म्हणजे बेंबीच्या खालचा जो वायू आहे त्याचं काम काय आहे? मलमूत्राचं विसर्जन करणं, पाळीचं रक्त शरीराच्या बाहेर फेकणं, शुक्र बाहेर शरीराच्या बाहेर काढणं, हे सगळं आपणाचं काम आहे. ज्यावेळेला त्याचा गतिभेद होतो, ज्यावेळेला तो उलटा फिरतो, ज्यावेळेला त्याची आपण खालची दिशा आहे ती उलटी व्हायला लागते, त्यावेळेला पोटात दुखणं, छातीत दुखणं, ढेकरा येणं, शरीर जड वाटणं, डोकं दुखणं, हे सिमटम दिसायला लागतात. म्हणजे काय? आपणाच्या गतिभेद झाला, गती उलटी. तसं बऱ्याच वेळेला कोणतेही कारण वात प्रकोपाशी निगडीत आणि ते डोळ्यांशी निगडीत, म्हणजे आहार विहार, म्हणजे तुमचं राहणं खाणं पिणं, ह्याच्यातल्या कोणत्याही दिनचर्येमधल्या त्रुटी ज्या तुमच्या डोळ्यात वाताचा प्रकोप करतील अशा घडल्या की वेगवेगळे आजार पण येतात. मग डोळ्याच्या वात विकारांमध्ये डोळ्याचा पॅरालिसिस येतो, तिरडेपणा येतो, पडद्याशी संबंधित आजार पण येतात, नसांचे संबंधित आजार पण येतात. त्याच पद्धतीनं ह्या केसेसमध्ये काही लोकांमध्ये वातामुळं काचबिंदू होत असतो. याची कारणं काय? तर वात प्रकोपक आहार विहार. मग आता ह्याला उत्तर खरं तर नाही, ही डोळ्यावरतीच का? खरं तर आयुर्वेदानुसार जिथं जो भाग कमकुवत आहे, जिथं दोष साठलेले आहे, तिथं आजार व्यक्त होतो. म्हणजे खरं तर आयुर्वेदात मी दरवेळेला सांगत आलो की दोष 3 वात पित्त कफ, धातू 7 रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, हे दोष तेच धातू खराब करतात आणि मग विकार उत्पन्न होतात. म्हणजे दोष तेच आहेत, धातू तेच आहेत, पण प्रत्येक व्यक्ती परत्वे विकार वेगळा आणि लक्षण वेगळं. ह्याचं कारण त्यांचं व्याधी क्षमत्व आहे, त्यांची इम्युनिटी आहे, आणि जो भाग कमकुवत आहे तिथं तो आजार अभिव्यक्त होतोय. त्यामुळं आजारानुरूप दोषानुरूप जर खाणं पिणं विकृत खूप असेल तर मात्र डोळ्यावरती त्याचा काचबिंदू सारखा नक्की परिणाम होताना दिसत असतो.
1: अच्छा. म्हणजे थोडक्यात आपल्या खाण्यापिण्याचा सुद्धा डोळ्यापर्यंत परिणाम जातो.
0: अगदी.
1: ही माहिती तुम्ही आता दिलीत, आणखी अशी काही माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर डॉक्टर, आता तुम्ही काचबिंदू विषयीच सांगताय, तर अजून काही ह्याच विकाराची काही माहिती देता येईल का जास्त?
0: जसं आता मी वाताच्या बाबतीत सांगितलं तसंच पित्त आणि कफाच्या बाबतीतही आहे. कफाचे विकार असतील, जिरलेली सर्दी असेल, किंवा कफाशी संबंधित गळ्याच्या वरचे कफाचे विकार असतील आणि सततचे राहत असतील, काही लोकांच्या बाबतीत डोळ्यात ऑलरेडी दोषांचा संचय असेल, तर मग हे कफाचा परिणाम स्वरूप किंवा पित्तविहाराच्या आहार विहाराच्या स्वरूप डोळ्यावरती कफाच्या आणि पित्ताच्या अनुषंगाने आपल्याला ग्लॉकोमासारखी काचबिंदूसारखी लक्षणं दिसतात. थोडक्यात काय? दोष तीन बिघडवणारे आहार विहार जर केला गेला आणि मग त्याचा परिणाम डोळ्यावरती दिसायला लागला काचबिंदू सारखा, तर योग्य वेळी तो वातामूळ आहे

0: पित्तामुळं आहे, कफामुळं आहे, मेंदूच्या विकारांमुळं आहे का शारीरिक इतर व्याधींमुळे आहे? म्हणजे मलावस्तंभ, जसं पहिल्या भागात मी सांगितलं, मलावस्तंभ आहे, लिव्हरची काही आजारपण आहे ज्याच्यात रक्त खराब होऊन मग सिलिरी प्रोसेस म्हणजे जिथं अॅक्वेस ह्युमर सिक्रेट होतं त्या पार्टवरती परिणाम झालेला आहे, किंवा घशाशी किंवा गळ्याच्या वरची काही मेजर विकार आहेत ज्याचा परिणाम डोळ्यावरती दुष्परिणाम व्हायला लागलेला आहे, हे सगळं कार्यकारण भाव मूळ कारण ह्याचा शोध घेऊन ट्रीटमेंट करणं गरजेचे आहे. ती जर नाही केली तर मात्र काच बिंदू आपला डोळा घालवतो.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225-261-99.
0: काचबिंदू मध्ये आधुनिक शास्त्रात भारतातच नाही भारताच्या बाहेरही कोणतीही खात्रीलायक ट्रीटमेंट नाही. खात्रीलायक ह्या अर्थी म्हणतोय, कारण माझ्या दृष्टीनं आयुर्वेदाच्या दृष्टीनं ट्रीटमेंट म्हणजे एखादा विकार बरा करणं, त्या विकाराला जोपासणं म्हणजे ट्रीटमेंट आयुर्वेद मानत नाही. तो मूळ कारण शोधून ट्रीटमेंट करून तो आजार समूळ बरा करणं म्हणजे ट्रीटमेंट आहे, जी ह्या विकारात आधुनिक शास्त्राची ट्रीटमेंट होताना दिसत नाही. त्याचं प्रेशर मेंटेन करण्यासाठी ड्रॉप किंवा सर्जरी केली जाते आणि काही दिवसानं हा विकार डोळा
1: बळावतो. तर काचबिंदू या अतिशय गंभीर अशा आजाराबद्दल तुम्ही दोन भागात लक्षणं आणि कारणं सांगितली डॉक्टर. तर आता महत्वाचं म्हणजे आयुर्वेदामध्ये याच्यावर काय उपचार आहेत आणि काय केलं तर आपण तो टाळूही शकतो किंवा झाला असेल तर तो रोखूही शकतो, याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225-261-99, 98225-261-99.
2: श्रोते हो, आताचा आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:50 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावगीतांवर आधारित कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील जावेद यांची रचना. भारत शिंदे यांनी संगीतबद्ध केलेलं हे भावगीत.

0: अजय कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था, संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ बोरबन नांदेड।
1: के वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्था,
2: नामवंत ऑटोनॉमस संस्था, नॅक ए ग्रेड प्राप्त
1: आणि अद्ययावत इनोव्हेशन सेंटर,
2: सर्वोत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्ड
1: आणि इंडस्ट्री द्वारा चालविण्यात येणारे ऑनर कोर्सेस, राष्ट्रीय स्तरावर हॅकेथॉन स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी घडवणारी संस्था,
2: डीटी कोड
1: 5121,
2: संपर्क
1: 02532213 आणि 78880 45550।
2: ग्रो विथ के वाघ।
1: के वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नॉट जस्ट अ कॅम्पस, लँड ऑफ अचीवर्स।
3: आता आपल्या सेवेत डॉक्टर राजेश्वर ओमप्रकाश देशमुख कवठेकर, फिजिशियन आणि इंटेसिविस्ट यांचे
4: भोसीकर हॉस्पिटल बोरबन फॅक्टरी नांदेड येथे अत्याधुनिक सुविधेसह सुरू झाले आहे।
3: गरजूंनी लाभ घ्यावा।
4: संपर्क
3: 87 88 48 10 17।
5: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
6: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
5: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचा आजार,
6: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध।
7: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता।
5: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
6: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड।
8: संपर्क 70501010।
9: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड।
10: महाराष्ट्र ग्रामीण बँक, शासकीय मालकीची शेड्यूल बँक, आपले सहर्ष स्वागत करीत आहे। 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस सुविधा, एटीएम, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, जीएसटी स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज। महाराष्ट्र ग्रामीण बँक, शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची।
11: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला। मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं।
12: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर। आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा,
13: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची।
14: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय, नांदेड येथे सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीन द्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर द्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझर द्वारे उपचार, मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड।
15: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
2: स्वनिम व्हायच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93218 50 50.
3: नांदेडच्या आरोग्य सेवेत आता एका नव्या पर्वाची सुरुवात.
4: आधुनिक सुविधांनी सुसज्ज विघ्नहर्ता लाईफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ आणि लोकार्पण रविवार 2 ऑगस्ट रोजी, स्थळ दत्तनगर अण्णाभाऊ साठे चौकाजवळ नांदेड.
3: कॅथलॅब आणि आयवस अध्यावत न्यूरो केअर, स्टेट ऑफ दी आर्ट गॅस्ट्रो इंटेरोलॉजी व इंडोस्कोपी विभाग, किडनी प्रत्यारोपण व डायलिसिस, दुर्बिणीद्वारे मनक्याची शस्त्रक्रिया, अद्ययावत श्वसन विकार व त्वचा रोग विभाग, तसेच 24/7 आयसीयू आणि अपघात विभाग चालू.
4: 15 वर्षांहून अधिक काळापासून रुग्णसेवा देणाऱ्या नांदेडच्या नामांकित व अनुभवी डॉक्टरांची टीम आता रुग्णसेवेसाठी सज्ज.
3: सदैव सर्वोत्तम रुग्णसेवा, विघ्नहर्ता लाईफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मुळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था, संपर्क गौरी मुळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ बोरबन नांदेड।
1: के वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्था,
2: नामवंत ऑटोनॉमस संस्था, नॅक ए ग्रेड प्राप्त
1: आणि अद्ययावत इनोव्हेशन सेंटर,
2: सर्वोत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्ड
1: आणि इंडस्ट्री द्वारा चालविण्यात येणारे ऑनर कोर्सेस, राष्ट्रीय स्तरावर हॅकेथॉन स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी घडवणारी संस्था,
2: डीटी कोड
1: 5121,
2: संपर्क
1: 02532213210 आणि 78880445550।
2: ग्रो विथ केके वाघ।
1: केके वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नॉट जस्ट अ कॅम्पस, लँड ऑफ अचीवर्स।
3: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
4: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
3: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचा आजार,
4: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध।
5: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता।
3: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
4: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 70501049।
6: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाइन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड।
7: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़िया भी नहीं है।
8: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ

0: मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
1: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
2: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
2: स्वनी मुळाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वज्राबाद, नांदेड. मोबाईल 93 18 50 50.
3: नांदेडच्या आरोग्य सेवेत आता एका नव्या पर्वाची सुरुवात.
4: आधुनिक सुविधांनी सुसज्ज विघ्नहर्ता लाईफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ आणि लोकार्पण रविवार 2 ऑगस्ट रोजी, स्थळ दत्तनगर अण्णाभाऊ साठे चौकाजवळ, नांदेड.
3: कॅथलॅब आणि आयवस अध्यावत न्यूरो केअर स्टेट ऑफ दी आर्ट, गॅस्ट्रो इंटेरोलॉजी व इंडोस्कोपी विभाग, किडनी प्रत्यारोपण व डायलिसिस, दुर्बिणीद्वारे मनक्याची शस्त्रक्रिया, अद्ययावत श्वसन विकार व त्वचारोग विभाग, तसेच 24/7 आयसीयू आणि अपघात विभाग चालू.
4: 15 वर्षांहून अधिक काळापासून रुग्णसेवा देणाऱ्या नांदेडच्या नामांकित व अनुभवी डॉक्टरांची टीम आता रुग्णसेवेसाठी सज्ज.
3: सदैव सर्वोत्तम रुग्णसेवा, विघ्नहर्ता लाईफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: श्रोते, आपण ऐकत आहात केतकी माटेगावकर यांच्या स्वरातील संदीप खरे यांची रचना. डॉ सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं हे बालगीत.

या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारी राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर। देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार। गुजरात बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील तीन विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक। आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा एथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई। आता सविस्तर बातम्या। पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं। या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणामध्ये अडथळे आणले। आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला। या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला, तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळले। 2 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या कायद्याअंतर्गत पेपर फुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळामध्येच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं। राज्यसभेत काल वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीतांप्रमाणेच सन्मान देण्याची

तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. याअंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. छत्तीसगडमधील बस्तर दसरा उत्सवामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विविध आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. 164 सदस्यांच्या या शिष्टमंडळात परगणा मांझी चालकी समुदाय प्रमुख, बस्तर पांडुमशी संबंधित प्रसिद्ध आदिवासी युवा कलाकार, आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आणि बस्तरमधील पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय हे देखील उपस्थित राहणार आहेत.

देव साय हे देखील उपस्थित राहणार आहेत. विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 2 ऑगस्ट रोजी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान या मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत. युवक आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही माहिती दिली. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्धची ही 100 आठवड्यांची देशव्यापी लोकचळवळ मोहीम असेल. या मोहिमेचं नेतृत्व माय भारत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे केलं जाईल. तरुणांना नेतृत्व करण्यासाठी सक्षम आणि सक्रिय बनवण्याच्या उद्देशानं चालवलं जाणारं हे एक ऑनलाईन युवा नेतृत्व आणि सामाजिक सहभाग व्यासपीठ आहे. मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची सुरुवात आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार आहे. कौशल्य उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारानं वरळी इथं या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ मुक्त राज्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबई सारखं अभियान संपूर्ण राज्यात राबवण्यात येईल. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समितीची स्थापना केली जाईल असंही लोढा यांनी सांगितलं. देशात होणारं नवसंशोधन उच्च तंत्रज्ञान स्टार्टअप लघु आणि मध्यम उद्योग याद्वारेच भारताच्या पुढील टप्प्यातील आर्थिक विकासाला गती मिळेल असं मत केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीत आयोजित 22व्या JRD टाटा स्मृती व्याख्यानामध्ये ते काल बोलत होते. ते पुढे म्हणाले की जागतिक स्तरावर मेड इन इंडिया नावानं ओळखल्या जाणाऱ्या भारतीय उत्पादनांनी स्पर्धा आणि गुणवत्ता याबाबतीत विश्वासार्हता प्राप्त करून महत्वाचं स्थान निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारनं अनेक महत्वाची पावलं उचलली असून त्यामध्ये संशोधन विकास आणि नवोन्मेषासाठी 1 लाख कोटींच्या निधीची तरतूद तसंच भारताचं AI धोरण आणि सेमीकंडक्टर धोरण यांचा समावेश असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गुजरात बिहार आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक होत असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. बिहारमधील बांकीपूर मध्य प्रदेशमधील दतिया आणि गुजरातमधील मंजलपूर विधानसभा जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं बिहारमधील बांकीपूर विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होत असून तो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. तिन्ही जागांच्या निवडणुकांचे निकाल 3 ऑगस्टला जाहीर होणार आहेत. बिहार सरकारनं दरभंगातील रायम मधुबनी इथल्या साक्रीतील बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. उत्तर भारतातील श्रावण महिन्यातील वार्षिक कावड यात्रा आजपासून सुरू होत आहे. या यात्रेदरम्यान गंगा नदीचं पवित्र जल आणण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उत्तराखंडमधील हरिद्वार गौमुख आणि गंगोत्री यांसारख्या तीर्थक्षेत्रांना भेट देतात. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सरकारांनी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे. उत्तर प्रदेशात कावड घेऊन जाणारे यात्रेकरू आणि इतर प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. जपानमधील भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 18 झाली आहे. अद्यापही बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. किमान 62 लोक जखमी झाले असून अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. 7.1 रिक्टर तीव्रतेचा हा भूकंप क्युशू बेटावरील कुमामोटो प्रांतामध्ये झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास रचला आहे. भारताच्या दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल
मोरसिंगानकथ यानं रौप्य पदकाची

ची कमाई केली आहे. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत दोनदा पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदक असे एकंदर 15 पदक जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहे. ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पूरस्थितीमुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत एकंदर 4 लाख नागरिकांना पूरस्थितीचा फटका बसला आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. महानदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, पंजाब, उत्तराखंड आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची केली कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:41 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात चंदन दास यांच्या स्वरातील इब्राहिम अश्क यांची रचना, संगीत चंदन दास यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंकज उधास यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची रचना. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली ही गजल.

0: This talk was part of a webinar conducted by the Department of Justice.
1: श्रोतेहो, आताचा पण न्याय विभाग हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 9:15 होत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: में दीजिए इजाजत, नमस्कार।
1: आज के फनकार।

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतशिल्प. रखरखत्या उन्हाने अंगाची लाही लाही होत असताना मन अगदी आतुरतेने वाट पाहत असतं. ती म्हणजे पहिल्या पावसाची. आकाशात दाटून येणारे काळे ढग, मातीचा दरवळणारा सुगंध आणि पावसाच्या पहिल्या सरी क्षणात सगळा थकवा कुठच्या कुठे पळून जातो. पावसाळा म्हणजे निसर्गाने घडलेलं एक मधुर प्रेमगीत. प्रत्येक सरीसोबत निसर्ग नव्याने बहरतो आणि मनालाही एक वेगळीच प्रसन्नता लाभते. असं वाटते की ढगांनाही बरसण्याची ओढ असते, म्हणूनच ते एकत्र येतात आणि जणू सांगून जातात या आल्हाददायक पावसाळी वातावरणात पावसाच्या आठवणींना आणि मनाला चिंब भिजवणाऱ्या सुरांची साथ लाभू दे. ऐकूयात बरसात या चित्रपटातील गीत. कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात, समीर यांची गीतरचना, संगीत नदीम श्रवण यांचं.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात विनोद राठोड आणि आशा भोसले यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची गीतरचना. शिवहरी यांनी संगीतबद्ध केलं आहे चांदनी या चित्रपटासाठी.

आभाळ भरून आलं की मनालाही एक वेगळीच हुरहुर लागते. काळ्या भोर ढगांच्या आड लपलेला चंद्र, हळूवार बरसणाऱ्या सरी आणि त्या सरींनी चिंब भिजलेली धरती, पावसाचा प्रत्येक थेंब जणू एखादी नवी धून घेऊन येतो. कधी तो विरहाची आठवण करून देतो, कधी प्रेमाच्या भावनांना उजाळा देतो, तर कधी मनातल्या सुप्त इच्छांनाही अलगद जाग करतो. श्रोतेहो, ऐकूयात कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातील राहत इंदुरी यांची रचना. अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलं आहे खुद्दार या चित्रपटासाठी.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची गीतरचना. मोहरा या चित्रपटासाठी संगीतबद्ध केलं आहे विजू शहा यांनी.

गीतशिल्प या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात निदा फाजली यांची रचना. शिवहरी यांनी संगीतबद्ध केलं आहे विजयी या चित्रपटासाठी.

या गीताबरोबरच आजचा आपला हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीतशिल्प इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळची 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचे क्रमशः अभिवाचनाचा भाग 48.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: व्हरांड्यामध्ये एक दोरीचा वळलेला झुला मैत्रीनं बांधला होता स्वतःसाठीच. तिथंच जवळ एक दिवाही घेतला. त्या झुल्याला रेटा देऊन मंद झुलायचं आणि वाचायचं. दिवा घालून उद्याच्या लेक्चरची मनातच तयारी करायची. मग रात्री झोपण्यापूर्वी लिहून काढायचं. या झुल्यावर संध्याकाळी एकटं बसलं की निवांत वाटतं, लिहायला सुचतं. छोट्या मुलीची गोष्ट, ती मैथिलीची नाही, मैथिली नसलेल्या छोट्या मुलीची गोष्ट. लहानपणी मैथिली नसलेल्या दुसऱ्या कुणा मुलीचा खेळ. ती मुलगी होण्याचा खेळ ती स्वतःशीच खेळली होती, तोच खेळ. पण आता तो खेळ ती कागदावर उतरवते, तोही इंग्रजीतून. मुंबईच्या शाळेत पहिल्या वर्षी तिनं नाटकला लिहिलं होतं. तिच्या टीचरनं ते उलटके पालटं करून टाकलेलं, तेही स्वतःला हव्या त्या रंगात. आता मैथिली आता रात्री उशिरापर्यंत लिहिते. वाचत होती रात्री उशिरापर्यंत, आता लिहिते. ते सगळं सुचत गेलेल्याचा हळूहळू ओघ झाला, तो या झुल्यावर बसूनच. ते सगळं होतच आपल्यात मैथिलीला वाटलं. आता एकटेपणाला सोबत सापडली. तिच्याविषयाची होतीच, आता ही नवी सोबत. शंतनूचं उशिरापर्यंत चालणारं ड्रिंक आणि मैथिलीचं लिहिणं. आता शंतनूनं लवकर जेवून घ्यावं अशी वाट पाहणंही संपलं. मैथिली, आज शंतनूनं त्याचं झाल्यावर हाक मारली, पण तीही तिला ऐकू आली नाही. शंतनू त्याचं ताट वाढून घ्यायला लागला तेव्हा लक्षात आलं. काय लिहितेस? त्यानं विचारलं. गोष्टी. गोष्टी? हो, लहान मुलांच्या. वाचेल कोण? लहान मुलं वाचतील. याचा तामिळमध्ये अनुवादही करीन. मी हे सगळं प्रसिद्ध करीन. आणि हो, आपली सुद्धा मुलं वाचतील, मैथिली हसून म्हणाली.

मैथिलीला हॉस्पिटलमध्ये जाग आली. पांढऱ्या भिंती, हिरवे पडदे, हॉस्पिटलचा विशिष्ट वास, तो लहानपणापासून आवडतोच तिला. पण हे आता वेगळं आहे काही. कंबर अजूनही दुखते. ओटीपोटावर हात ठेवला, ते खाली झालेलं. समोर शंतनू पूर्ण विजलेला, पराभूत, खाली मान घालून. स्वतःचाच पूर्ण दोष असावा तसा अपराधी. मैथिलीनं डोळे उघडल्याचं दिसलं तेव्हा तो सिस्टरला बोलवायला गेला. कालची रात्र, काल रात्रीच केव्हा तरी स्त्राव सुरू झाला होता. ओटीपोटातून प्रचंड कळा.

ओटीचाही स्त्राव सुरू झाला होता. ओटी पोटातून प्रचंड कळा. 8वा महिना संपायचा होता तेव्हाच ब्लीडिंग सुरू झालेलं. डॉक्टरांनी रेस्ट घ्यायला सांगितली. कंबरही दुखायचीच. कॉलेजला जात नव्हतीच या महिन्यात. काल रात्री धर्मराजनला उठवावं लागलं. शंतनू इतका नर्वस की गाडीची किल्लीही नीट धरता येईना. धर्मराजनला उठवलंही तिनंच. दोघेही सोबत आली. मिसेस धर्मराजन रात्रभर थांबल्या. ऑपरेशन करावं लागलं. मुलगी होती. पहाटे कुणाच्या जन्माची वेळ असते ती या मुलीच्या मरणाची होती. डोळे मिटूनच तिनं बाहेरचा प्रकाश क्षणमात्र अनुभवला. थोडा वेळ धुगधुगी होती बस. अपुऱ्या दिवसांचा जन्म. बेबीचं वजन म्हणे जास्त होतं. ते म्हणे मैथिलीच्या गर्भाशयाला पेललं नाही. आईच गर्भ पेलू शकली नाही. मैथिलीच्या डोळ्यात पाणीच आलं. तिला मुलगीच हवी होती. तिच्यासारखी लांब जाड 2 वेण्यांचे गुच्छ. जानकी अंटीनं घालून दिली तशी घट्ट वेणी तिनंही त्या मुलीची घातली असती. किनाऱ्याच्या वाळूत गुडघ्याभोवती हात घेऊन बसलेली दुसरी मैथिली. नाही नाही, तिच्या मैथिलीचं हे रूप नसेलच. ही दुसरी मैथिली ते बदलूनच टाकेल तिच्या चिमण्या रंगांनी.

0: एक हात सलाईन लावल्यानं अवघडलेला, दुसरा हात सवयीनं पुन्हा ओटेपोटावर गेला. शंतनू लाजत संकोचत तिच्या टपोरलेल्या पोटावर ओठ ठेवायचा, पोटाला कान लावायचा. एकटा एका किसा शंतनू थोडा रमत चाललेला मैथिलीच्या या नव्या रूपात. मैथिलीशी त्याचं जुळलेलं हे एक नवंच नातं, त्याच्या मुलाची आई होऊ शकलेलं. आत्या येणार होती, कडक डोहाळे लागले तेव्हाही आली होतीच. आता आता मैथिलीनं मान फिरवली, डोळ्यातून धारा. शंतनू सिस्टरला घेऊन आला तो पार गोंधळलेला. ही अशी मैथिली त्याला माहीत नव्हतीच, ताट अभिमानी आपल्याच कैफात असलेली मैथिली, तिचा अहंकार. मैथिलीचच का? आई ही अशीच तर होती, स्त्रीचं हेच रूप तर त्याला ओळखीचं होतं. आणि आता आता आता हे काय? तिच्या जवळ जावं असं त्याला वाटलं, पण तो थांबला. तिच्या केसातून निदान हात तरी फिरवावा म्हणून तो पुढे झाला, पण थांबला. डॉक्टर संकरी आली, मैथिलीला तपासलं. मैथिलीकडे पाहून मग म्हणाली, इट्स ओके, इट हॅपन्स समटाईम, बट एव्हरीथिंग इज नॉर्मल. डॉक्टर संकरी गेली, मग मैथिलीचं शंतनूकडे लक्ष गेलं. काल रात्रीपासून तो घरी गेला नव्हताच, त्याच कपड्यात होता, काही खाल्लं प्याल्लंही नव्हतं. धर्मराजांनं त्याचाही डबा नाश्ता पाठवला होता, पण त्यांना बोट लावलं नाही. इकडं या ना, ती क्षीणपणे म्हणाली. शंतनू, तिनं पुन्हा हाक मारली. शंतनू जवळ गेला. माझ्याजवळ बसा. तरी तो उभाच होता. तिनं आपला क्षीण थकलेला हात समोर केला. शंतनू मग जवळ पलंगावर बसला, आपली थकलेली बोटं त्याच्या तळव्यावर ठेवत ती म्हणाली, असं होतं कधी, पण सगळं पुन्हा नॉर्मल होऊ शकतं. तुम्ही आता घरी जा, खाऊन घ्या, ऑफिसमध्येही जा, मी ठीक आहे. शंतनू, सुरुवात अखेर आपल्यालाच करायची असते ना.
1: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोतेहो, आताचा पणभूमी या पुस्तकाचे क्रमशः अभिवाचनाचा भाग 48वा ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
2: फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
3: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.

0: रसिक श्रोते हो ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश।
1: तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त।
0: या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
2: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
3: मला जाऊ द्यान घरी।
4: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10-11 या वेळेमध्ये
2: कार्यक्रम फोन फरमाइश।
5: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत। लोकसंगीत या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शाहीर रुखमाजी कौसरे आणि सहकार्यांनी गायलेली लोकगीतं।
0: श्रोते हो नमस्कार, आज आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत प्रबोधनात्मक गीत। मुख्य गायक रुकमाजी मरीबा कोसरे, सहगायक दिलीप गोविंदराव पाईकराव आणि लिंबाबाई रुकमाजी कोसरे, हार्मोनियम वादक शिवाजी दत्ता वन्ने, ढोलक वादक तेजाब गोविंद पाईकराव, तबला वादक साहेबराव पिराजी हटकर। चला तर ऐकूया लोकसंगीताच्या या कार्यक्रमामध्ये प्रबोधनात्मक गीतं।

श्रोते, आताच आपण लोकसंगीत या कार्यक्रमात शाही रुखमाजी कोसरे आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीतं ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रव्यवहारावर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

आपली आवड हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना किरण टाकळेचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपल्या मनपसंत गीत ऐकण्यासाठी असंख्य श्रोत्यांनी पत्राद्वारे आणि मेलद्वारे आपली आवड कळविली आहे. त्यातील निवडक श्रोत्यांच्या आवडीचे गीत आजच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला कार्यक्रमात ऐकूयात स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील चंद्रशेखर साणेकर यांची रचना, संगीत अजय अतुल यांचं. चित्रपट आहे लग्नाचा धूमधडाका आणि या गीतास आपली आवड कळविणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट वारंगा येथून पांडुरंग मोरे, अश्विनी मोरे, वैष्णवी मोरे आणि समस्त मोरे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. दयानंदनगर नांदेड येथून प्रकाश जैन आणि समस्त जैन परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. तिरुपतीनगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन आणि समस्त जैन परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. बीड येथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश रश्मी रंजना गबरू पैलवान आणि समस्त थोरात परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. जांभरुण तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन संजय आशिष, ऋषिकेश जोशी, पृथ्वीराज कुमारी सांडवी, किशन भाऊसाहेब हिवराळे, किशन आणि समस्त जोशी परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. यानंतर वारणा शहापूर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण आणि समस्त चव्हाण परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. तर श्रोते हो, ऐकूयात लग्नाचा धूमधडाका या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि चंद्रशेखर साणेकर यांची गीतरचना.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जावेद अली आणि नेहा राजपाल यांच्या स्वरातील गीत आणि संगीत अनिरुद्ध यांचं. चित्रपट मोहन आपटे आणि या गीतास आपली पसंती कळविणारे श्रोते आहेत छत्रपती शाहूनगर हिंगोली येथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत टिंकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम आणि समस्त इंगोले परिवार यांच्याकडून या गीतास आपली आवड कळविली आहे. अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली येथून दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू आणि समस्त ठोके परिवार यांच्याकडून या गीतास आपली आवड कळविली आहे.

पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून सुनील जबडे, आर डी इंगोले, देव किशन, चांदू बलखंडे इंगोले आणि समस्त जबडे परिवार यांच्याकडून या गीतास आपली आवड कळविली आहे. यानंतर पत्र आलं आहे बिलोली येथून चांदनी आयुब सय्यद, राजे अमन सय्यद आणि माहिदा सय्यद, समस्त सय्यद परिवार यांच्याकडून या गीतास आपली आवड कळविली आहे. हिप्परसोगा तालुका औसा लातूर येथून उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकेर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा सानिया, शकील पठाण, गदर शेख आणि समस्त शेख परिवार कडून या गीतास आपली आवड कळविली आहे. वंदनानगर इंदोर इथून राम लक्ष्मण, भरत शत्रुघ्न खर्चे, ललिता नारायण खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे, मालती स्वाती प्रयाग आणि समस्त खर्चे परिवार यांच्याकडून आपली आवड कळविली आहे. महादेव घाट आमलेश्वर येथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश ठाकूर, तारणी सूरज, सुजला, ज्योती, रेयांश आणि समस्त ठाकूर परिवार यांच्याकडून या गीतास आपली आवड कळविली आहे. तर श्रोतेहो ऐकूयात मोहन आपटे या चित्रपटातील गीत.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात स्वप्नील बांदोडकर आणि संदीप उबाळे यांच्या स्वरातील वैभव जोशी यांची रचना. नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केला आहे पाऊलवाट या चित्रपटासाठी आणि या गीतास आपली आवड कळविणारे श्रोते आहेत समतानगर परळी वैजनाथ येथून शिवदास गलांडे, सौ जयश्री गलांडे, अतुल गलांडे, अनुजा गलांडे आणि समस्त गलांडे परिवार यांच्याकडून या गीतास आपली आवड कळविली आहे. मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ आणि समस्त घायाळ परिवार यांच्याकडून या गीतास आपली आवड कळविली आहे. वेणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथून नारायण आबाजी पुंडे, सोनबाराव पुंडे, हर्षदराव पुंडे आणि समस्त पुंडे परिवार यांच्याकडून या गीतास आपली आवड कळविली आहे. वरुळ जवळा येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखेडे आणि समस्त सरकटे आणि वानखेडे परिवार यांच्याकडून या गीतास आपली आवड कळविली आहे. मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर आणि समस्त भुतेकर परिवार यांच्याकडून या गीतास आपली आवड कळविली आहे. वाकुळणी तालुका बदनापूर येथून रुद्र कौळकर, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, वैभव गौरव लोखंडे आणि समस्त कोळकर परिवार यांच्याकडून या गीतास आपली आवड कळविली आहे. डोंगरगाव छत्तीसगड येथून राधिका गजभिये, बेबी अनिष्का तन्मय आणि समस्त गजभिये परिवार यांच्याकडून या गीतास आपली आवड कळविली आहे. श्रोते हो ऐकूयात पाऊलवाट या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि संदीप उबाळे यांच्या स्वरातील गीत.

पाऊल सरी वाट दिसरली। कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अजय गोगावले आणि चिन्मयी श्रीपदा यांच्या स्वरातील गीत आणि संगीत अजय अतुल यांचं। चित्रपट आहे सैराट आणि या गीतास आपली आवड कळविणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, साक्षीताई राजे जाधव, जग्गूताई राजे जाधव, संचिता प्रथमेश देशमुख, सोहम देशमुख, प्रणाली देशमुख, सानवी देशमुख आणि समस्त राजे जाधव आणि देशमुख परिवार यांच्याकडून या गीतास आपली आवड कळविली आहे। विठ्ठल मंदिर चौक बीड येथून प्रकाश पगारिया, पराग, प्रदीप, केशव आणि समस्त पगारिया परिवार यांच्याकडून या गीतास आपली आवड कळविली आहे। पोफाळी जिल्हा यवतमाळ येथून जयराम शिंगणकर, दिशांत कुमार शिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त शिंगणकर परिवार यांच्याकडून या गीतास आपली आवड कळविली आहे। तर श्रोते हो ऐकूयात सैराट या चित्रपटातील अजय गोगावले आणि चिन्मयी श्रीपदा यांच्या स्वरातील हे गीत।

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला श्रोत्यांच्या पत्रव्यवहारावर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपली आवड कळविण्यासाठी आमचा पत्ता आहे कार्यक्रम आपली आवड द्वारा कार्यक्रम अधिकारी आकाशवाणी केंद्र वसरणी नांदेड.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळी आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो कशा आहात? छान पाऊस पडतोय आणि वातावरणात एक प्रकारचा छान गारवाही पसरलाय. जिकडे बघावं तिकडे सृष्टी अगदी हिरवीगार झालीय. काही दिवसातच आषाढ महिना संपून श्रावण महिन्यालाही सुरुवात होईल आणि सणावारांच्या या यादीत आपण पुन्हा एकदा कामामध्ये हरवून जाऊ. पण या कामांच्या यादीत आपल्या लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं मात्र सदैव सतर्क राहू. हल्ली आपण नेहमीच ऐकतोय वाचतोय की काही मुलं काही स्त्रियांना पकडून नेलं जातं, कोणी बेपत्ता झालेलं. आपल्याकडे मानवी तस्करीच्या घटना सतत घडत असतात. सध्याच्या परिस्थितीत देशाच्या प्रत्येक भागात मानवी तस्करीचं जाळं घट्ट पसरत चाललंय. अनेक गुन्हे यांच्या विरुद्ध करवल्या जातात, अनेक प्रकारचे अत्याचार यांच्यावर होतात. मैत्रिणींनो ही मानवी तस्करी रोखण्यासाठी त्याबद्दल जनसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी 30 जुलै हा दिवस मानव तस्कर विरोधी दिन म्हणून पाळला जातो. मैत्रिणींनो आपणही समाजाचं काही देणं लागतो या भावनेनं समाजातील अशा घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्यांना मदतीचा हात देऊया, त्यांना मदत करूया. मैत्रिणींनो चला तर वळूया आपल्या या कार्यक्रमातील पुढच्या मालिकेकडे. आपल्या या कार्यक्रमात हितगुज या मालिकेमध्ये ऐकूया लेखिका प्राध्यापिका मिनल येवले यांचीही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. हितगुज या मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आणि स्वागत करते आजच्या आपल्या पाहुण्या ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका मिनलताई येवले यांचं. नमस्कार मिनलताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत करते.
1: नमस्कार.
0: मैत्रिणींनो, मिनलताईंनी अनेक कविता, ललित लेख, वृत्तपत्र लिखाण, दिवाळी अंक यामध्ये सुद्धा लिखाण केलं आहे. त्यांचं लिखाण बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध सुद्धा आहे आणि यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला आहे. अशा साहित्य क्षेत्रात आपलं मोलाचं योगदान देणाऱ्या प्राध्यापिका मिनलताई येवले यांच्या साहित्य प्रवासाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर मैत्रिणीनं सुरुवात करूया मिनलताईंच्या मनाला भावलेल्या एका कवितेपासून. कविते, तू भेटली नसती तर कुणी दिला असता हात चालताना सुखदुःखाच्या वाटेवर, घायाळलेल्या स्वप्नांना कुणी उचलून घेतले असते कडेवर, ओथंबलेलं आभाळ कुणी पचवलं असतं उरात, वळवाच्या पावसाला कुणी घेतलं असतं घरात. कविते, तू भेटली नसतीस तर. खूप सुंदर कविता आहे मिनलताई तुमचीही. तर मिनलताई, निसर्ग असू द्या, मनातल्या भावभावना असू द्या, स्त्रीविषयक कविता असू द्या, अशा सगळ्या विषयांवरती तुमचं लेखन, तुमच्या कविता अगदी मनाला स्पर्श करून जातात. तर अशा या साहित्याशी तुमचं नातं कधी जुळलं हे सांगा.
1: अतिशय छान आवडीचा प्रश्न. माझं माहेर सुरजी अंजनगाव, अमरावती जिल्ह्यातलं, आणि राधाबाई सरडा महाविद्यालयात माझं बी ए झालं. तर तसं तर प्रागतिक विद्यालय सुरजी येथे शिकत असताना 8वी 9वी पासूनच कविता आवडायला लागली होती.
0: अच्छा.
1: डकरे सर इतकं सुंदर शिकवायचे आणि त्यांची शिकवण्याची पद्धत अशी होती की कविता शिकवली, एक एक कडवं समजावून सांगितलं की त्याचा ते अर्थ विचारायचे. तर मला त्या कडव्याचा अर्थ सांगता यायचा 10वी पर्यंत. आणि खरोखरच कवितेचा अभ्यास करायला, मराठीचा अभ्यास करायला आवडायचा आणि परीक्षेत मार्क्स पण मिळायचे. त्याच्यानंतर 11वी मध्ये सीताबाई संगई आणि त्याच्यानंतर 12वी पासून बी ए पर्यंत राधाबाई सारडा महाविद्यालयात सुरजी अंजनगाव येथे शिकत असताना बी ए पासून एम ए वाङ्मय हा विषय घेतला. आणि डॉक्टर मधुकर

0: काकोडी सर इतकं सुंदर शिकवायचे, इतकं मधुर की त्यांच्या त्या शिकवण्यात ना त्या मराठी विषयी साहित्याविषयी इतकी गोडी वाटली की एक साधा म्हणजे धडा असला पाठ्यपुस्तकातला तरीही सर त्याचा खोलात शिरून त्याचा संदर्भ द्यायचे, त्या लेखकाचा परिचय, त्याच्या इतर साहित्यकृतीचा परिचय, असं करताना इतकी त्या साहित्याविषयी आवड निर्माण झाली की वाटायला लागलं की आपण लिहिलं पाहिजे आणि बीए प्रथम वर्षापासूनच कविता जन्माला आली.
1: वा वा खूप छान. म्हणजे बघा ना, मला वाटते तुम्हाला अगदी बालपणी असं माहिती पण नसावं की आपण पुढे प्रख्यात लेखिका होणार आहोत.
0: कोणीच नाही.
1: हा तर तुमच्या त्या सरांमुळे म्हणा, शाळेमुळे, अभ्यासामुळे किंवा मराठी वाङ्मयामुळे तुम्हाला त्याची गोडी निर्माण झाली आणि तुम्ही तुमचं साहित्य क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल ठेवलं. तर ते पहिलं पाऊल तुम्ही कधी ठेवलं हे सांगा.
0: हा ती गोष्ट आहे 1983 ची, जेव्हा मी बीए प्रथम वर्षाला होते. बीए प्रथम वर्षाला असताना पोस्टर पोएट्री कॉलेजमध्ये लागायची, तर त्या पोस्टर पोएट्रीमध्ये एक कविता, अगदी पहिली कविता, माझी या कवितेने सुंदर एक शब्द माला ओवावी, पूज्य साहित्य देवतेस त्या प्रेमाने मी अर्पण द्यावी, माझी या कवितेने हसावे मी तिच्यावर उगीच रुसावे, हसने रुसने दूर सारुनी दोघींनी मग एकच व्हावे. ही कविता त्या पोस्टर पोएट्रीवर झळकली आणि माझी कवयित्री म्हणून ओळख झाली.
1: वा वा किती छान.
0: आणि त्या काळात जे अनियतकालिक निघायचे तर त्या अनियतकालिकामध्ये वृत्तपत्रामध्ये सुद्धा कविता छापून यायच्या. आणि एक तर खूपच छान आश्चर्य की एका मोठ्या वृत्तपत्राने काव्य स्पर्धा घेतलेली होती वसंत विशेष, तेव्हा मी बीए द्वितीय वर्षाला असेल, तर त्या काव्य स्पर्धेमध्ये माझ्या अभंग रचनेला अगदी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं आणि ती गोष्ट म्हणजे माझ्यासाठी खूप आनंदाची होती. आपण काय म्हणू त्याला की एक तो एक असा ऊर्जेचा स्त्रोत ठरला की आपण लिहू शकतो, आपली कविता लोकांना आवडू शकते, तर अशी ती लिहिण्याची सुरुवात झाली
1: तुमची. मग या साहित्य क्षेत्रामध्ये नेमकं असं ठरवून आपण एकाच विषयावरती लिखाण करायचं आणि मग त्या दृष्टीने वाचन मनन किंवा चिंतन करायचं आणि मग त्या विषयावरती आपण लिखाण चांगल्या प्रकारे करू शकतो, तर असं होतं का कधी?
0: खरं म्हणजे आपल्याला जर लेखक व्हायचं आहे, लिहायचं आहे, कवी व्हायचं आहे, तर वाचन अत्यंत महत्वाचं आहे. तो एक पहिला टप्पाच आहे. वाचता वाचताच आपल्याला सुचतं अगदी आपल्याजवळ जे आहे, आपल्या आतमध्ये जे आहे, त्याच्याच भरवशावर आपण जास्त काळ तग धरू शकत नाही. वाचन खूप महत्वाचं आहे. नवनवीन पुस्तकं सांगताना आनंद होतो की 11वी मध्ये सीताबाई संगई महाविद्यालयातल्या छोट्याशा वाचनालयात नाटक, कादंबरी, 11वीचं कसं रेस्ट इयर असताना तर इतकी सारी पुस्तकं वाचून झाली. आणि 12वीपासून तर बीए पर्यंत राधाबाई सारडा महाविद्यालयाची इतकी समृद्ध वाचनालय की तिथे तर भरपूर पुस्तकं वाचून झाली. याशिवाय डॉक्टर मधुकर वाकोडे सरांनी आपल्या घरचं वाचनालय आम्हा 2-4 हुशार विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्यांना वाचनाची आवड आहे, जे लिहायला लागलेले आहेत, अशांना खुलं करून दिलं. तेव्हाच आमच्याकडून मी नंतर नागपूरला एम ए करायला आली तेव्हा जे अभ्यासाला पुस्तकं होते आत्मचरित्र, ते माझे त्या काळामध्ये अंजनगावलाच वाचून झाले बीए पर्यंत.
1: खूप छान. आणि आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया की हे सांगा की लिखाणामधून सामाजिक समस्यांवरती प्रकाश टाकता येतो का किंवा जनजागृती करता येते का, तर तुम्हाला काय वाटतं?
0: ही तर चर्चा साहित्यामध्ये खूप गाजली. दोन प्रवाहच होते आपल्याला माहिती आहे, म्हणजे साहित्याने समाज जागृती करावी की साहित्य म्हणजे एक कला, तिनं मनोरंजन करावं. तर मी असा कुठल्याच एकेरी वाटेनं जाणार नाही. मला या सगळ्यांचा मध्य साधायचा आहे की एखादी समाजात घटना घडली की त्याचे प्रतिसाद आपल्या आतमध्ये उमटतात आणि आपल्या हातून काहीतरी कविता किंवा लेख त्या प्रसंगावर, म्हणजे आपण त्यावर लिहून प्रतिक्रिया देतो. प्रत्येक वेळी असं होतं असंही नाही, एखाद्या घटनेवर आपल्याला नाही बोलावं असं वाटत, पण आपल्या आतमध्ये जे विचार, भावनांची, कल्पनांची जी स्पंदनं असतात ती आपली स्वतःची असतात, त्याला काही कुठलं बंधन नसते, त्याला कुठली अट नसते. कोणी लिहावं, कोणी या विषयावर तू लिही असं म्हणावं आणि आपण लिहावं असं नाही. माझं तरी असं मुळीच नाही. मला जेव्हा वाटतं स्वतंत्रपणे माझ्या आतून तेव्हाच मी लिहिते. जबरदस्तीनं शक्यतोवर मला लिहिणं जमत नाही.
1: अच्छा. म्हणजे एक सृजनशील मन असं असतं की ज्यावेळी काहीतरी स्फूर्त त्यावेळी कागद हातात घ्यायचं आणि

0: उतरवायचा त्यावरती.
1: पण
0: त्यानंतर मग आपण विसरून जातो का असं तुम्हाला कधी वाटतं का की जेव्हा आपण लगेचच हातात कागद घेऊन लिहिलं पेन घेऊन लिहिलं तरच ते स्फूर्तं त्याच्यानंतर विसरून जातो असं कधी होतं का?
1: असं बरेचदा होतं. त्याला चितघन चपला म्हटलेला आहे की क्षणात क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास केशवसुतांनी म्हटलाय. होतं असं आपल्या मनामध्ये एखादी कल्पना स्फुरली तर कुठेतरी तिला एक तर आपल्या डोक्यामध्ये एक तर घट्ट रुजवून ठेवावं लागते आणि जर ती जर आपण पकडून ठेवली नाही तर खरंच ती निष्ठू शकते पण बाईचं तर तुम्हाला माहिती आहे असं आहे रांधा वाढा यामध्ये नाही म्हटलं तरी आज आपण किती सुशिक्षित असलो घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून बाहेरचेही कामं सांभाळत असलो तरीही कुठतरी आपल्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो हेही तितकंच खरं. रोज अगदी लेखणी घेऊन जरी लिहिणं होत नाही तरीही रोज आपल्याला आपला ठराविक वेळ लिहिण्यासाठी द्यावा लागतो एवढं मात्र
0: अगदी बरोबर आहे तुमचं. तर आतापर्यंत तुम्ही केलेल्या तुमच्या लिखाणाविषयी तुम्ही काय सांगाल? तुम्ही बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत. तुमचा मोहोर हा एक कविता संग्रह प्रसिद्ध आहे. परी हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्याच्यासोबतच मी मातीचे फूल वेदनेला फुटे पान्हा विखुरलेले स्वप्न चांदणे अशासारखे अनेक कविता संग्रह तुमचे प्रसिद्ध आहेत. आणि आंदण हा ललितलेख प्रसिद्ध आहे. त्याचसोबतच एकांताचे कंगोरे रुजवाई अशा अनेक प्रकारचे तुमचे ललित लेख सुद्धा प्रसिद्ध आहेत. तर तुमच्या या एकंदर लिखाणाविषयी काय सांगू शकाल?
1: मी विद्यार्थी दशेतल्या कविता मोहोर या कविता संग्रहात समाविष्ट झालेल्या आहेत. तो जरा उशिरा झाला म्हणजे कविता आधीच्या पण तो लग्नानंतर आला माझ्या. त्यानंतर परीक कविता संग्रह आला. त्यानंतर लिहितीच राहिले. त्याला एक कारण होतं. लग्न झाल्यानंतर थोडं माझ्या साथीदाराची सोबत असल्यामुळे आणि त्यांना या सगळ्या गोष्टीचं कौतुक आणि आवड असल्यामुळे माझ्या लेखन प्रवासाला चांगली गती मिळाली. म्हणजे एक प्रकारची ती ऊर्जा माझ्या लेखनाला मिळाली. मला ते कुठल्याही परिस्थितीत सोबत करायचे त्यामुळे माझ्या लिहिण्याची गती खूप वाढली. आणि नुसती लिहून ठेवलं असं नाही तर एका मागे एक कवितांचे संग्रह सुद्धा आले. मोहर नंतर परीघ आला. परीघ नंतर 2019 मध्ये वेदनेला फुटे पान्हा आणि मी मातीचे फूल कविता संग्रह असे दोन कविता संग्रह आले. त्याचसोबत 2017 मध्ये आंधन नावाचा ललित लेख संग्रह आला. 2019 मध्ये एकांताचे कंगोरे हा ललित लेख संग्रह आला. आणि 2022 मध्ये रुजवाई असा हा लिहिण्याचा प्रवास सतत सुरू आहे. तो थांबलेला नाही. परंतु त्यानंतर मात्र थोडं काळानं वेगळं वळण घेतलं. म्हणजे माझ्या लिहिण्याला थोडस वेगळं वळण लागलं. माझे विषय बदलले.
0: अच्छा अच्छा. तुम्ही इतकं छान बोललात की तुम्हाला कसं कसं सुचत गेलं तुमच्या घरच्यांची तुम्हाला कशी साथ मिळाली. तर यासाठी एक खूप छान अशा तुमच्या झोळी मला लक्षात राहिल्या की ऋतू फुलांनी वृक्षलतांनी भरून माझी झोळी सवयदयांच्या मला गवसती नित्य नवनव्या ओळी. खरंच खूप सुंदर अशा ओळी आहेत ह्या. तर मिनलताई आता हे सांगा की एक साहित्यिक जो असतो त्याच्या कविता म्हणा लेख म्हणा हे त्याची सगळी अपत्य असतात. ती सगळी आपल्यासाठी समान असतात. पण त्यातही तुम्हाला सगळ्यात जास्ती आवडलेली तुमची कविता कोणती आहे सांगा.
1: आताच अगदी तुम्ही ज्या कवितेच्या ओळीचा उल्लेख केला ती हिरवे वैभव नावाची माझी कविता आहे. तर या हिरवे वैभव या कवितेने मला खूप प्रेम दिलं ओळख दिली. 2022 ची गोष्ट आहे. विदर्भ साहित्य संघ आणि सिपे अँड बेरार महाविद्यालय या दोघांनी संयुक्त विद्यमाने एक निसर्ग कवितांवरची स्पर्धा घेतलेली होती. तर मला सांगताना आनंद होतो की नागपुरातील आणि बाहेरील अनेक चांगले लिहिणारे दिग्गज कवी कवयित्री या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते. आणि माझ्या दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा माझी कविता प्रथम क्रमांकावर आली. आणि एक मोठं सन्मान पत्र आणि भवभूती पुरस्कार मला प्राप्त झाला.
0: खूप छान.
1: ती कविता म्हणजे हीच हिरवे वैभव. त्यानंतर पुन्हा एक आंतरराष्ट्रीयच म्हणू आपण काव्य स्पर्धा झाली. ती घेतली अक्षर क्रांती या समूहाने. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा या कवितेला पारितोषिक मिळालं.
0: अच्छा.
1: आणि अजून आनंदाची गोष्ट की या वर्षी 2026 मध्ये नागपूर विद्यापीठात ही कविता बीकॉम भाग 2 यासाठी जे मराठीचं पुस्तक आहे अनुबंध भाग 2 या पुस्तकामध्ये ही कविता सहभागी आहे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी.
0: खूप छान खूप छान. तुमचं खूप खूप अभिनंदन यासाठी. तर या कवितेच्या दोन ओळी

0: मी आम्हाला म्हणून दाखवू शकता.
1: ऋतू फुलांनी वृक्षलतांनी भरून माझी झोळी, सवेतयांच्या मला गवसती नित्य नवनव्या ओळी. पानगडीच्या शिशिर व्यथांनी काळीज माझे हलते, दुःख सोसता मनफांदीवर वसंत वैभव झुलते. लाल केशरी जांभळ पिवळ्या फुला फुलांचे झुंबर, ग्रीष्म पोळतो जीवास तेव्हा नभास येई हंबर. माती व्याकुळ कुठवर साहिल देह मनावर भेगा, वर्षा येते वहीत हिरव्या ओढीत सरसर रेघा. या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे एका कवितेत सगळे ऋतू आलेले आहेत, सहाही ऋतू. शेवट घेते. निसर्ग माझ्या नसानसांवर बोटे फिरवित राही, संवेदनांची नाजूक झणझण जीवास सुचते काही. धडका देते फिरते मागे असह्य होती वेणा, गलबलतो जीव ऐकून घेता आकांत जीव घेणा. सृजनाचे दीप मनी लकाकत उरात येई भरते, शब्दार्थांचे हिरवे वैभव कवितेतून लवलवते. शब्दार्थांचे हिरवे वैभव कवितेतून लवलवते.
0: खूप सुंदर कविता आहे आणि म्हणूनच तुम्हाला यासाठी अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. खरंच खूप मनाला अशी स्पर्शून जाणारी ही कविता आहे आणि अगदी आठवणीत राहणारी कविता आहे.
1: धन्यवाद ताई.
0: मैत्रिणींना आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ आणि आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका मीनल येवले. तर मीनल ताई, आता आपण तुमचा प्रवास पुढे जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
1: मला आवडते सुधीर मोघेंची रचना, सांज ये गोकुळी सावळी सावळी.

0: तर मैत्रिणींना पुन्हा वळूया आपल्या मुलाखतीकडे. तर मिनलताई, आता थोडस तुमच्या पुरस्कारांकडे वळूया. तर आतापर्यंत तुम्हाला किती पुरस्कार मिळाले आहेत? मला वाटतं तुमच्या पुरस्कारांची यादी अशी आहे की ते सांगतपर्यंत आपला कार्यक्रम पण संपून जाईल. पण काही महत्वाचे पुरस्कार तुम्ही सांगा आणि त्याबद्दलच्या तुमच्या भावना कशा होत्या हे सांगा.
1: पुरस्काराची अपेक्षा ठेवून मी नक्कीच लिहिलं नाही, मी फक्त लिहित गेले. त्यापैकी काही पुस्तकांनी तो टप्पा गाठला. मी मातीचे फूल हा कविता संग्रह जो शब्दालय प्रकाशन यांनी काढलेला आहे श्रीरामपूर येथून, तर या संग्रहातील कविता अशा आहेत की अगदी शेती मातीशी निगडित आहेत. त्याच्यामध्ये माझं माहेर आलं आहे, मी तिथे अनुभवलेली शेती, शेतीवर कष्ट करणारी माणसं, त्यांचं जीवन, कष्ट करणारा भाऊ, हे सगळं जे स्वानुभव आहेत आणि आजूबाजूचं जे निरीक्षण आहे ते त्या संग्रहातील कवितांमध्ये आलेलं आहे. तर या पुस्तकाला 2020 म्हणजे 2019 अंतिम टप्प्यात हा कविता संग्रह आला. तर 2020 अनेक पुरस्कार या पुस्तकाला मिळालेले आहेत. सगळ्यात सुरुवात झाली विदर्भ साहित्य संघाचा शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार यांच्यापासून. 2020 शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार मी मातीचे फूल या कविता संग्रहाला मिळाला आणि अतिशय आनंद झाला. त्यानंतर

0: कवी नामदेव ढसाळ पुरस्कार, त्या वर्षीचे अनेक सन्माननीय पुरस्कार या संग्रहाला मिळालेले आहेत. त्यानंतर 2017 मध्ये आंदन हा ललित लेख संग्रह आलेला होता, तर आंदन या ललित लेख संग्रहाला सुद्धा अत्यंत महत्वाचे पुरस्कार आहेत. त्याच्यामध्ये स्वर्गीय सूर्यकांता देवी पोटे पुरस्कार अमरावतीचा हा अतिशय सन्मानाचा समजला जातो, तो पुरस्कार आहे. त्याच्यानंतर आता असं नाव घेऊनच नाही सांगता येणार मला, परंतु अनेक सन्माननीय असे पुरस्कार या आंदन या ललित लेख संग्रहाला सुद्धा मिळालेले आहेत. एका गोष्टीचा मला अधिक उल्लेख करावासा वाटतो की 2017 मध्ये एक ललित लेख स्पर्धा झालेली होती, प्रकाशित ललित लेख स्पर्धा, आणि तो उपक्रम होता साहित्यप्रेमी भगिनी मंडळ पुणे यांचा. तर मी तिथे लेख पाठवला आणि विसरून पण गेले, तर खूप दिवसानंतर मला कळलं की एकुलता एक तो पुरस्कार माझ्या पाऊस गाणे या ललित लेखाला मिळालेला आहे. त्याच्यानंतर आंदन ललित लेख संग्रहातील वसंत वेणा नावाचा लेख 2017 ते 2021 मध्ये अमरावती विद्यापीठात बीए प्रथम वर्षाला मृदगंध भागी एक या पुस्तकात समाविष्ट होता.
1: हो का?
0: हाही एक सन्मान मिळालेला आहे. आपण जे काही करतो त्याची ही पावती असते, बाकी काही नाही, पण ही पावती मिळते पण आपली जबाबदारी सुद्धा तितकीच वाढत असते. ही गोष्ट तेवढीच महत्वाची की आपण जबाबदारीनं लिहिलं पाहिजे, आपण अभ्यासपूर्ण लिहिलं पाहिजे, ही भावना सुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि मी म्हणजे माझ्या मनामध्ये तशी भावना नक्कीच निर्माण झालेली असते.
1: तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मिळालेल्या पुरस्कारांसाठी. तर मिनल, ते आता हे सांगा की निसर्ग, प्रेम, मैत्री, स्त्रियांच्या भावभावना यावर आतापर्यंत तुम्ही अनेक कविता, ललित लेख लिहिलेले आहेत. आपण परिस्थिती बदलते, काळ बदलतो, तसंच तुमच्या लिखाणाचे विषय सुद्धा बदललेत. मला वाटतं तुम्ही यापूर्वी थोडासा उल्लेख पण केला होता की माझे लिखाणाचे विषय बदलले आहेत, तर याचं कारण काय सांगू शकाल?
0: हो, आहे त्याला एक कारण. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की माझा सहचर जो माझ्या लेखनासाठी ऊर्जा होता, मला जपायचा, आणि माझ्या मला जपायचा म्हणजे माझ्या या लेखणीला जपायचा. त्यामुळे माझी लेखणी प्रेमाने, तृप्तीने, समाधानाने अशी भरभरून व्हायची.
1: अच्छा.
0: त्यांच्यासाठी एक केलेली कविता म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येईल, तो कृष्ण होऊनही आला वेदनेला फुटे पान्ना, संग्रहातील ही कविता आहे. चढण जरी ही दुस्तर अवघड, नितकर्माचे ओझे अवजड, विश्वासाने हात दिला अन प्रवास सुकर झाला, तो कृष्ण होऊनी आला. लाभले मला जे जे हवे, फुलण्यासाठी विश्व ही नवे, ध्येय स्वप्नांच्या नभात माझ्या, दीप उजळूनी गेला, तो कृष्ण होऊनी आला. अशी कविता अगदी तृप्तीने भरलेली असायची. सारे ऋतू सुखाचे ओटीत घातले तू, वळले फिरून मागे, फुलने पुन्हा नव्याने, नसते कधी प्रीतीची दोघात भागीदारी, वितळून जन्म सारा, घडलो पुन्हा नव्याने, स्वामित्व श्रेष्ठतेची झाली तुला न बाधा, जपते तुझी असोशी, जगते पुन्हा नव्याने. अशी प्रेमाने ओतप्रोत भरलेली अशी कविता असायची. आणि मग अगदी मी निवृत्त झाले 2022 ला, आणि अगदी 8 दिवसातच माझ्या पतीचं अकाली निधन झालं हृदयविकाराने. आभाळ कोसळलं दुःखाचं, पायाखालची माती सरकली आणि जीव सैरभैर झाला. सगळं कसं एकाएकी झालं. आणि ही आता हा सगळा आगडोंब आतमध्ये कसा पचवायचा, वाईट परिस्थिती, एकाकी पण आलं, परंतु यावेळी मला कवितेनं सोबत केली. हा सगळा आगडोंब, हा सगळा आकांत मी कवितेला सांगत गेले, आणि त्यातून माझा पतीच्या, ज्याला आपण अक्कर मासे म्हणतो, त्या दिवशी एक कविता संग्रहाचं प्रकाशन झालं. त्याचं नाव आहे विखुरलेले स्वप्न चांदणे. अगदी त्या माझ्या पतीला समर्पित असलेल्या अशा सगळ्या कविता आहेत.
1: की
0: त्या कवितांचा विषय अगदी दुःख वेदना असाच आहे.
1: अच्छा अच्छा.
0: अंधार उजेडल्या पहाटेपासून गच्च काळोख्या रात्रीपर्यंत तू नाहीस, कुठेच दिसत नाहीस, माझ्या प्रत्येक कृतीला तू असण्याचे फक्त भास, निमग जीवघेना भ्रमनिरास, माझं पार बदलून गेलंय.

0: जग हरवलं चैतन्य तना मनात सळसळणारं, त्यानंतर जळजळीत सत्य उरी मनी रिजवताना, उदास एकटेपण अंगोपांगी पचवताना, उठतात आठवणीचे आगडोम, कानात भरून आवाज त्या दिवसांच्या आक्रोशाचे, जीवघेणे मौन हातांवरच्या भाग्यरेषांचे, नियतीने केलेल्या विश्वासघाताच्या वेदना, कोण ऐकणार तुझ्याशिवाय कविते, कोण ऐकणार तुझ्याशिवाय, असं जे जे आतमध्ये जो काही आकांत आहे, जे दुःख आहे, जे एकटेपण आहे, उदासी आहे, ती सगळी त्या कवितेला सांगत गेली. आणि मग आधीच्या माझ्या कवितेत जे प्रेम, निसर्ग, मैत्रभाव, सौंदर्य दृष्टी असं सगळं यायचं, तर कुठेतरी त्याला थोडस वेगळं वळण लागलं. आणि एक जळजळीत वास्तव, एक वाट्याला आलेलं एकटेपण, दुःख आणि नियतीने केलेला आघात, असं सगळं त्या कवितांमध्ये आलं. आणि तो संग्रह, पाचवा कविता संग्रह झाला विखुरलेले स्वप्न चांदणे.
1: आणि अशा रीतीने तुमचा लिखाणाचा विषय बदलला.
0: कुठल्याही गोष्टीचं काळ हे औषध असतं असं आपण म्हणतो, बरोबर आहे.
1: हो ना.
0: आणि मला सुद्धा म्हणजे मैत्री ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि या मैत्रीनं मला वारंवार माझ्या उदासीनतेतून, एकटेपणातून बाहेर काढलं. वेळोवेळी जगण्याचं बळ दिलं, ऊर्जा दिली. आणि त्यामुळे थोडंफार मी त्या एकटेपणातून स्वतःला बाहेर काढू शकले. आणि एका निरपेक्ष दृष्टीने लेखनाकडे पाहायला लागले. आता मी माझ्या मूळच्या पदावर हळूहळू करून येऊ लागलेली आहे. माझ्या लिखाणाचा जो पूर्वीचा जो धागा होता तो मला आता घसू लागलेला आहे.
1: खूप छान मिनलताई. आणि मिनलताई, हे सांगा की तुम्ही तर साहित्य क्षेत्राला खूप मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहेच, पण या साहित्य क्षेत्रातून तुम्हाला काय मिळालं असं तुम्हाला वाटतं?
0: साहित्य क्षेत्रातून मला खूप काही मिळालं असं म्हणते की मला स्वतःची ओळख या साहित्य क्षेत्रानं दिली. मला जगण्यासाठी बळ दिलं, मला सन्मान दिला. आज नागपुरातील अनेक साहित्य संस्थांची मी सदस्य आहे. हे सगळं करताना, वाचत असताना अनेक साहित्य कृती माझ्याकडे समीक्षणासाठी येतात, स्वतःहून पाठवतात.
1: अच्छा.
0: म्हणजे माझ्यावर, माझ्या शब्दांवर प्रेम करणाऱ्या मित्रमंडळींची अपेक्षा अशी असते की मी त्यांच्या साहित्य कृतीला अभिप्राय द्यावा. आणि सांगताना अतिशय आनंद होतो की गेल्या 15-20 वर्षांपासून ज्या कथा संग्रह, कविता संग्रह, कादंबरी, ललित लेख संग्रह, चरित्र, आत्मचरित्र यावर मी लिहिलेलं आहे, ज्याला समीक्षा म्हणू आपण, त्याचा संग्रह आकलनाची आस्वाद रूपे तो सुद्धा प्रकाशित झालेला आहे. अतिशय सुंदर ग्रंथ झालेला आहे तो. नागपूरच्या ज्ञानपथ प्रकाशनाने काढला. त्याला प्रज्ञाताई आपटे, नागपुरातील सुप्रसिद्ध लेखिका समीक्षक, यांची प्रस्तावना लाभलेली आहे. त्यांनी या पुस्तकाचं कौतुक करताना म्हटलं प्रस्तावनेत की प्रतिभेचा स्पर्श लाभलेली एक एक कलाकृती अनन्य असते याचे भान ठेवणाऱ्या मिनल येवले यांनी वाचन लेखनाच्या प्रचंड आवडीतून प्रत्येक कलाकृतीचे अंतरंग उकलत हे विषय केंद्रीय, मर्यादाबद्ध आणि व्यासंगपूर्ण लेखन केलेले आहे. आणि त्यासाठी त्यांचे मनापासून मी कौतुक करते.
1: खूप छान
0: हा अभिप्राय प्रज्ञाताई आपटे यांचा माझ्यासाठी खूप ऊर्जादायी आहे. मला लिहित ठेवणारा आहे, माझ्या लेखन प्रवासाला शुभेच्छा देणारा आहे.
1: खूप छान मिनलताई. आणि मिनलताई, साहित्य क्षेत्रात मोलाचा वाटा तुमचा आहे, त्यामुळे वाचकांपर्यंत तुमचं लेखन पोचतं. तर आता हे सांगा की भविष्यात आणखी कोणत्या विषयावर लिहिण्याचा तुमचा मानस आहे?
0: अतिशय सुंदर प्रश्न, खूप अगदी मनातला. ही लिहिण्याची ओढ, हा प्रवास, ध्यास, ही आकांक्षा अगदी न संपणारी, अगदी समोर प्रकाशनाच्या वाटेत आहे माझं एक पुस्तक रसग्रहणाचं. त्याचं नाव आहे काव्यास्वाद. आवडलेल्या कवितांचं रसग्रहण केलेलं आहे. 30-40 कवितांचं ते रसग्रहण आहे. त्याचा एक संग्रह येणार आहे, प्रकाशनाच्या वाटेत आहे. त्यानंतर एका कविता संग्रहाचं, 6-व्या कविता संग्रहाचं काम सुरू आहे. ललित लेखनाचं 4th पुस्तक प्रकाशनाच्या वाटेत आहे.
1: वा वा.
0: सोबतच आकलनाची आस्वाद रूपेचा दुसरा भाग आज तयार होऊ शकेल, एवढे समीक्षेनं लिहून तयार आहेत.
1: खूप छान. खूप छान मिनलताई. आणि तुमची बाई ही जी कविता आहे ती पण खूप सुंदर कविता आहे. सोनेरी पिंजऱ्याचं दार उघडून बाई उडू बघते आहे मुक्त मोकळी.

0: अजमावू लागली आहे ती स्वतःच्या पंखातलं बळ. खरंच खूप सुंदर अशी कविता आहे. प्रत्येक स्त्रीसाठी यातून प्रेरणा तिला नक्कीच मिळणार आहे. मिनलताई, तुमची एखादी आवडती आणखी एखादी कविता तुम्ही आम्हाला नक्कीच म्हणून दाखवू शकता.
1: माझी एक छोटीशी कविता. या कवितेने सुद्धा मला खूप सन्मान मिळवून दिला असंच मी म्हणेन. ती कविता आहे बाई आणि माती. अनादि काळापासून दोघींनाच रुजवता येतं गर्भात सृजनाचं बीज. आपल्या उदरात सामावून घेतात त्या अबोध खुना नवांकुराच्या. उमलतात, शहारतात, मोहरतात, फुलतात, गहीवरून येतात हळव्या जाणीवांनी. आश्वस्त होत जातात भविष्याच्या सुखस्वप्नांनी. त्या करीत नाहीत गवगवा आपल्यातल्या अगाध सामर्थ्याचा. त्या करीत नाहीत गवगवा आपल्यातल्या अगाध सामर्थ्याचा. मातीच्या कुशीत धान्य, अनबाईच्या कुशीत जीव. मातीच्या कुशीत धान्य, अनबाईच्या कुशीत जीव. लय सांभाळत राहतात त्या ऋतुचक्राची. जातकुळी एकच बाई आणि मातीची. जातकुळी एकच बाई आणि मातीची.
0: खूप सुंदर मिनलताई. खरंच तुमच्या अशा इतक्या कविता आहेत की मला वाटतं प्रत्येक आपल्या मैत्रिणींनी नक्कीच त्या कविता वाचाव्यात. तर तुम्ही इथे आलात आणि खूप छान अशा मनमोकळ्या आपल्या गप्पा झाल्या. तुमच्या साहित्य क्षेत्राविषयी आम्हाला माहिती मिळाली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.

तर मैत्रिणींनो, लेखिका मिनल येवले यांची हितगुज या मालिकेमध्ये स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकली. यानंतर आपल्या या कार्यक्रमात सुगरण मी या मालिकेमध्ये मोमोज आणि सँडविचचे प्रकार जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. चला तर

0: मैत्रिणींनो नमस्कार. सुग्रण मी या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, सँडविच आणि मोमोज हे जगभरात आणि भारतात अत्यंत लोकप्रिय असलेले फास्ट फूडचे प्रकार आहेत. आपण जर का हिल स्टेशनवर फिरायला गेलो ना की आपल्याला ठिकठिकाणी हे मोमोजचे स्टॉल पाहायला मिळतात, हो ना. आणि ब्रेडपासून बनवले जाणारे सँडविच हे तर मुलांना आणि मोठ्यांनाही खूप आवडतात. चला तर आज सुग्रण मी या आपल्या मालिकेत याच मोमोज आणि सँडविचचे काही नाविन्यपूर्ण प्रकार जाणून घेऊयात. त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आहारतज्ञ डॉक्टर शुभदा जांभुळकर. शुभदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: शुभदाताई, आज आपण मोमोज आणि सँडविच या फास्ट फूडचे प्रकार पाहणार आहोत.
1: हो.
0: तर आजकाल सर्वांनाच फास्ट फूड खूप आवडतं.
1: लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने फास्ट फूड खातात.
0: अगदी. पण या फास्ट फूडला जर आपण त्याच्या स्वादासोबतच पोषण मूल्यांची जोड दिली तर ते जास्त चांगलं होईल. आपलं काय मत आहे?
1: मला असं वाटतं की जर हा पदार्थ जर हे इतके लोकप्रिय आहेत, लोक अगदी आवडीने खातात, तर आपल्याला निश्चितच याच्यामध्ये काही बदल करून याला आपण याची पोषण मूल्य नक्कीच वाढवू शकतो.
0: हा, कारण लहान मुलांना मोमोज खूप आवडतात.
1: हो.
0: आतलं स्टफिंग आपण न्यूट्रिशियस बनवू शकतो.
1: हो.
0: पण वरच्या कव्हरलाही आपण न्यूट्रिशियस बनवू शकतो.
1: अगदी बनवू शकतो. आणि आपल्या अगदी घरगुती आपल्या घरी ती पिठं असतात ती वापरून आपण त्याला त्याचं पोषण मूल्य नक्कीच वाढवू शकतो.
0: तर मग आजच्या कार्यक्रमात मोमोजचा कुठला प्रकार सांगणार आहात आपण?
1: सगळ्यात आधी तर आपण बघूया की मोमोजचे बरेच प्रकार आहेत, त्याच्याबद्दल आधी आपण थोडस बोलून घेऊ की कोणकोणते प्रकार आहेत, म्हणजे आपल्या भगिनींना त्याची माहिती मिळेल. तर मोमोज हा मुख्यतः तिबेट आणि नेपाळमधून आलेला अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं, भारतातही हल्ली मोमोजचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. आणि मोमोजचे जे प्रकार आहेत ते मुख्यतः त्याच्या सारणावरून आणि त्याच्या बनवण्याच्या पद्धतीवरून ठरतात. आपण मुख्यतः आणि शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही प्रकारामध्ये ते उपलब्ध असतात, बनवले जातात. तर सारण आणि बनविण्याच्या पद्धतीनुसार जर बघितलं तर त्याचे स्टीम मोमोज जे अतिशय लोकप्रिय आहेत आणि आरोग्यदायी पण आहेत, आणि ते बनवताना मैदा आणि काही भाजीपाला यांचा वापर केला जातो. तसेच फ्राईड मोमोजही आहेत, तेही इतक्यात लोक आवडीने खातात. फ्राईड मोमोज मध्ये स्टीम केलेले मोमोज तळल्या जातात, सारण तेच असतं, तळल्या जातात आणि

0: ची चव वाढवली जाते. त्याच्यात तंदुरी मोमोज हाही प्रकार लोक आवडीने खातात. तंदुरी मोमोज मध्ये फ्राय किंवा स्टीम केल्यानंतर त्यांना मसाले आणि दह्याच्या मॅरिनेशन मध्ये बुळवून ठेवतात आणि मग तंदुरी किंवा भट्टीमध्ये त्याला भाजतात. त्याच्यानंतर झोल मोमोज हे आपल्याकडे लोकप्रिय होत आहे बरं इतक्यात.
1: अगदी
0: तुम्ही ऐकलं असेल झोल मोमोज हे नेपाळी पद्धतीचे सूप मोमोज आहेत. म्हणजे त्या एक लाल रंगाच्या सूपमध्ये ते बुडवून सर्व्ह केले.

0: शेंगाच्या सूपमध्ये ते बुडवून सर्व केले जातात, हे सुद्धा लोक आजकाल खातात. त्याच्यात कुरकुरे मोमोज, या कुरकुरे मोमोजला कॉर्नफ्लेअरच्या घोळात बुडवून आणि ब्रेड क्रम्सचा चुरा लावून डीप फ्राय केलं जातं आणि ज्यामुळे ते खूप क्रिस्पी वाटतात आणि लहान मुलांना ती इतके आवडतात, आवडीने खातात मुलं. नंतरचा प्रकार आहे व्हेज मोमोज. आता आपण बघूया सारणामधल्या प्रकारामध्ये की सारण बदललं की त्याचं नावे बदलतं. जसं व्हेज मोमोज यामध्ये पानकोबी, गाजर, शिमला मिरची, कांदे याचं सारण भरलं जातं. त्याच्यानंतर पनीर मोमोज, याच्यामध्ये मुख्यतः किसलेला पनीर आणि काही मसाले वापरून हे मोमोज बनवले जातात. आणि चिकन मोमोज मांसाहारी लोकांचा अतिशय आवडता असा हा प्रकार आहे. चिकन मोमोज मध्ये चिकनचे बारीक केलेले काप असतात आणि कांद्याचं सारण भरलेलं जातं त्याच्यात. चीज मोमोज, याच्यामध्ये चीजचं सारण असतं ज्यामुळे ते खाताना आतुर मऊ आणि चीजही लागतात आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना अतिशय आवडतात. आणि साधारणतः हे सर्व जे मोमोज आहेत ते लाल चटणी आणि मेयोनीज सोबत सर्व्ह केलं जातं.
1: कारण शुभदाताई, मोमोजची मजाच चटणीसोबत खाण्यात आहे, कारण त्याची चटणी पण अगदी खास असते,
0: अगदी वेगळी असते.
1: शुभदाताई, मोमोज तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडते आणि चटणी सोबत तर ते अगदी आवर्जून खाल्ले जातात. पण त्याच्यात एकच ड्रॉबॅक वाटतो की त्याचं जे कव्हरिंग असतं ते मैद्यापासून बनवलं असतं आणि मैदा आपण अनहेल्दी समजतो. तर या कव्हरिंग मध्ये काही आपण वेगवेगळे प्रकार आणू शकतो का?
0: हो, निश्चितच आणू शकतो. बघा, जर आपण मैद्याला जर आपण रिप्लेस करायचं म्हटलं तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. आपण त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, रागीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि ओट मिल, जे आजकाल लोक ओट्स खातात, त्या ओट्सला मिक्सरमध्ये बारीक करून त्याचंही पीठ वापरू शकतो आपण. पण आता करायचं कसं? कारण की सगळ्यांनाच माहिती आहे की ज्वारी, बाजरी, रागीमध्ये ग्लुटेन नसतं, त्याला अशी चिक्की नसते जशी गव्हाच्या पिठाला असते किंवा मैद्याला असते. तर याच्यासाठी आपल्याला 100% म्हणजे पूर्णतः आपण ते पीठ वापरू शकत नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला मैद्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला थोडा मैदा आणि थोडं हे पीठ, म्हणजे आपण 50-50% करू शकतो. जर आपण 50% मैदा घेतला तर 50% आपण ज्वारीचं पीठ, 50% आपण बाजरीचं पीठ असं घेऊन त्याचं सारण, त्याची पाती बनवू शकतो आणि इतकी चांगली वाटते ती पाती खायला आणि आपल्याला एक समाधान मिळतं की आपण काहीतरी हेल्दी खाल्लेलं आहे.
1: म्हणजे मोमोजही खाल्ले जातात आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू पण मिळते.
0: कारण की जर आपण रागीचं फ्लार आपण युज करतोय, वापरतो आहे, तर त्याच्यामधनं आपल्याला चांगल्या प्रकारचं कॅल्शियम मिळतं. रागीमध्ये कॅल्शियम खूप असतं आणि लहान मुलं खात नाही. रागीचा ड्रॉबॅक असा आहे की त्याचा जो अपिअरन्स आहे तो थोडासा डार्क असतो, गळत रंग असतो त्याचा, तर खाल्ला जात नाही. तर या प्रकारमध्ये आपण दिलं तर कॅल्शियमही खाल्लं जातं, मुलांना कॅल्शियम मिळतं.
1: तर आमच्या बच्चे मंडळींसाठी खास पहिली मोमोजची रेसिपी कुठली सांगणार आहात आपण?
0: आता आपण आधी स्टीम मोमोज बघूया की साधे व्हेजिटेबल स्टीम मोमोज. याच्यासाठी आता सगळ्यात आधी आपल्याला पातीचं आपण बघूया की पाती कशी करतात. त्याची पातीसाठी आपल्याला मैदा लागेल, एक वाटी मैदा. फार काही साहित्य आपल्याला लागत नाही, घरी जे साहित्य असतं त्याच्यामध्ये ही अगदी आरामात बनतं. तर एक वाटी मैदा घ्यायचा, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालून कोमट पाण्याने आपण त्या मैद्याला मळून घ्यायचं. 10-1 मिनिटं त्याला मळून घ्यायचं आणि मग वरून थोडंसं तेल लावून त्याला कापडाने झाकून ठेवून द्यायचं. मग इकडे आपल्याला आता सारण करताना पानकोबी, कांदा, गाजर, सिमला मिरची, हिरवी मिरची जर तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता, अद्रक आणि लसणाची पेस्ट आणि थोडंसं मिरेपूड, एवढं साहित्य लागतं आणि चवीपुरता मीठ, एवढं साहित्य आपल्याला लागतं. सगळ्यात आधी कॅबेज जो आहे बारीक बारीक चिरून, म्हणजे मीठ घालून त्याला थोडं ठेवून द्यायचं 5-10 मिनिटांमध्ये. मग त्याला पाणी सुटतं, ते पाणी दाबून काढून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये तेल घेऊन, जवळपास 2 चमचे तेल घेऊन, त्याच्यामध्ये कॅबेज म्हणजे पत्ताकोबी, किसलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची, हे सगळे साहित्य, आपली लसण अद्रकाची पेस्ट, हे सगळं साहित्य घालून छान त्याला परतून घ्यायचं. आणि ब्लॅक पेपर आणि सॉल्ट हे स्पायसेस घालून छान परतून झालं की आपलं सारण रेडी होतं. मग त्याच्यानंतर तोपर्यंत आपला मैदा जो भिजवून ठेवलेला आहे आपण, तो पण चांगला मुरलेला असतो. तो मैदा घेऊन घ्यायचा, त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि छान पाती लाटायची त्याची. एक मोठी पोळी जशी आपण करतो ना तशी पोळी करायची आणि त्याला थोडासा मधला भाग जो आहे तो जाळ ठेवायचा आणि काठ थोडेसे पातळ ठेवायचे आणि एक गोल एक स्टँडर्ड आकाराने त्याला कापून घ्यायचे. म्हणजे त्याची अशी बांगडीच्या आकाराची आपण त्याला गोल गोल पुऱ्या त्याच्या कापून घ्यायच्या, म्हणजे ते एकसारखे होतील. ते झालं की त्याच्यामध्ये आपण मधल्या भागामध्ये 1 चमचा सारण भरायचं आणि त्याला जसं आपण करंजी जशी करतो, जसं हाताने आपण मोदक जसे करतो, तसं हळूहळू त्याला बंद करायचं आणि बंद करून झालं की आपल्या म्हणजे आधीच गरम केलेल्या स्टीमर मध्ये आपण त्याला 10-1 मिनिटांसाठी स्टीम

0: कापलाला ठेवायचं,
1: म्हणजे इडली पॉटमध्ये ठेवू शकतो,
0: इडली पॉटमध्ये ठेवू शकतो, किंवा आपण गंजामध्ये चांगली ठेवून आपण त्याला आपण वापरू शकतो. म्हणजे अगदी घरगुती साध्या पद्धतीने आपण हे घरच्या घरी चांगले मोमोज बनवू शकतो. आता पोषण मूल्याचं जर तुम्ही विचारलं मागाशी, तर आपली पद्धत जी आहे ती हीच राहील. फक्त आपण मैद्याच्या व्यतिरिक्त आपण वेगवेगळ्या पद्धतीचे पीठ वापरून त्याची पाती करायची,
1: कव्हरिंग बदलायचं.
0: त्याच्यामध्ये मैदा आपण याच्याकरता घेतोय कारण की जेव्हा आपण लाटू पाती तेव्हा ती तुटायला नको, म्हणून थोडंसं मैदा. किंवा तुम्ही 100% गव्हाचं पिठे वापरू शकता, त्याचे पण परिणाम खूप चांगले येतात, त्याचे मोमो चांगले बनतात.
1: कुठली कुठली मोमोजची रेसिपी आहे?
0: मोमोजचं एक एक ठराविक जे पद्धत आहे ती ही आहे. आणि याच्यामध्ये आपण सारण पनीरचं बनवायचं आपल्याला, तर सारण आपण बदलत राहायचं. चिकन जे बनवायचं आपल्याला, तर चिकन मीन्स चिकन बारीक केलेला चिकन पण घालून आपण वेगळ्या पद्धतीचं सारण बनवून मोमोज बनवू शकतो.
1: शुभदाताई, मोमोज सोबत जर छान मजेदार चटणी असली तर त्या मोमोज खाण्याची मजा काही न्यारीच असते, तर चटणी आम्हाला नक्की सांगा.
0: हो, आपण सगळ्यांनी बघितलंच असेल की लाल चटणी मिळते मोमोज सोबत खायला, तर त्याच्यासाठी मुख्यतः आपल्याला साहित्य काय लागतं ते बघून घेऊ आपण आधी. त्यासाठी आपण टमाटर, म्हणजे साधारणतः किती प्रमाणात आपल्याला बनवायचं आहे याच्यानुसार आपण घरगुती पद्धतीने ठरवू शकतो, पण मी जे सांगते ते 3 मोठे टमाटर, 10 ते 12 काश्मीरी लाल मिरची, या दोन्हींना चांगलं उकळून घ्यायचं आधी. उकळल्यानंतर अगदी मऊ झाल्यानंतर त्यात 5 लसणाच्या कड्या घालायच्या, 1 इंच अद्रकाचा तुकडा घालायचा, 1 चमचा व्हिनेगर घालायचा, 1 चमचा साखर घालायची आणि चवीपुरता मीठ घालून या सगळ्या यांना मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं. म्हणजे टमाटर आणि काश्मीरी लाल मिरची या सगळ्यांना मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं आणि त्याची चांगली पेस्ट बनली की मग इकडे कढईमध्ये 2 चमचे तेल घालून या पेस्टला त्या तेलामध्ये छानपैकी शिजवून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं शिजवलं की त्याला छान तेल सुटायला लागतं आणि आपली चटणीचा रंगही बदलतो आणि त्याचा फ्लेवरही खूप सुंदर येतो आणि आपली लाल चटणी एकदम तयार होते मोमोसोबत.
1: म्हणजे मोमोजची जी चटणी असते अगदी लाल चुटुक्का रंग असतो त्याचा, तशी तयार होते.
0: तशी
1: शुभदाताई, आपल्या पाककृती तर अशा सुरू राहतील, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगा ना.
0: मला आशा भोसलेंनी गायलेलं रुपेरी वाढू त्या माडांच्या बनात येईना.

0: मैत्रिणींनो, तुम्ही ऐकता आहात सुग्रण मी या मालिकेत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. आणि आज आपल्या सोबत आहेत आहारतज्ज्ञ डॉक्टर शुभदा जांभूळकर. चला परत वळूया आपल्या गप्पांकडे. मग यानंतरचा कुठला पदार्थ आहे?
1: यानंतर आपण सँडविचेस बघूया.
0: हा शुभदा, ते सँडविच म्हटलं की ब्रेड हा तर एक कॉमन पदार्थ असतो, मग त्यात तुम्ही पांढरी ब्रेड वापरू शकता किंवा ब्राऊन ब्रेड वापरू शकता, पण न्यूट्रिशियस म्हणाल तर ब्राऊन ब्रेड. आणि त्यातही आतलं स्टफिंग बदललं की पदार्थाची चव बदलते. तर सँडविचचा कुठला प्रकार सांगणार आहात?
1: बघा, सँडविचचे जर प्रकार आपण बघितले तर ते मुख्यतः ग्रीन

0: ग्रिल्ड टोस्टेड म्हणजेच गरम प्रकारात येतात आणि साधी चटणी लावून टमाटर काकडी घालून केले तर ते थंड प्रकारात येतात, ज्याला आपण रिबन सँडविचही म्हणतो. तर मुख्यतः सँडविचेसचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आज आपण बघूया की व्हेजिटेबल सँडविच आहेत, त्याच्यानंतर चीज कॉर्न सँडविच, पनीर सँडविच, दह्याचे बनलेले सँडविच ज्याला कर्ड सँडविच म्हणतात, किंवा बॉम्बे मसाला सँडविच जे खूपच लोक आवडीने खातात,
1: फेमस आहे.
0: तर सगळ्यात आधी आपण बघूया व्हेजिटेबल सँडविच. ब्रेड तर आपण घेणारच, तर आपण तुम्ही म्हटलं की व्हाईट ब्रेड न घेता आपण ब्राऊन ब्रेडचा
1: वापर करू शकतो.
0: तर त्याच्यामध्ये आधी आपण कांदे टमाटर आणि काकडी घालून हिरवी चटणी त्याच्यामध्ये ब्रेडला लावली जाते. घरगुती पद्धतीने जर आपण सँडविच बघायला घेतलं तर ते अगदी सोपं आहे. घरी आपण चांगलं बनवू शकतो सँडविच, जर आपल्याकडे ग्रिलर नाहीये टोस्टर नाही तर आपण तव्यावरती पण सँडविच बनवू शकतो. तर घरगुतीने जर सँडविच बनवायचं आहे आपल्याला तर आपण तव्यावरती कसं बनवायचं ते आपण बघूया. सगळ्यात आधी ब्रेडच्या आतल्या भागाला बटर आणि हिरवी चटणी लावून घ्यायची, नंतर त्यात स्टफिंगसाठी उकडलेल्या आलूची चटणी किंवा आपल्या आवडीनुसार आपण इतर भाजीपण त्याच्यात घालू शकतो, शिमला मिरची घालू शकतो, गाजर घालू शकतो किंवा पनीरही घालू शकतो. ते स्टफिंग घातल्यानंतर त्याच्यावरती दुसरी ब्रेड ठेवायची आणि त्याला कव्हर करायचं त्या स्टफिंगला आणि त्याला थोडं हाताने प्रेस करायचं. गॅसवरती आपण तवा ठेवायचा, तव्याला थोडंसं बटर टाकायचं आणि मध्यम आजेवरती तवा गरम करून घ्यायचा. सँडविच आपण ऑलरेडी स्टफ करून ठेवलेलं आहे ते तव्यावरती थोडं रोस्ट करून घ्यायचं आणि छान त्याला सोनेरी रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत रोस्ट करायचं, दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं आणि आपलं सँडविच अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होतं. हे झालं आपलं घरगुती पद्धतीने सँडविच कसं बनवायचं. ग्रिल सँडविच आपण करू शकतो, जर आपल्याकडे ग्रिलर आहे किंवा टोस्टर आहे तर याच पद्धतीने सँडविच बनवायचा आणि तो ग्रिलरमध्ये ग्रिल करून घ्यायचा, तर तो पण छान चांगला वाटतो. आता आपण हा जो प्रकार बघितला याच्यामध्ये आपण आलू न घालता आपण पनीरचे तुकडे करून पनीरला तव्यामध्ये थोडस फोडणी देऊन त्याचं स्टफिंग पण याच्याऐवजी युज करू शकतो, तर ते आपले पनीर सँडविच बनतात. आणि पनीर सोबत छानपैकी शिमला मिरची, टमाटरचे काप आणि काकडी घातली, गाजर घातला की त्याचं पोषण मूल्य अजून वाढतं, म्हणजे आपल्याला प्रथिनांसोबतच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सही मिळतात. तसंच चीज सँडविच, मोझरेला चीज तर मुलांचा अगदी आवडता पदार्थ आहे, म्हणजे मोझरेला चीज कुठे पण घाला, पिझ्झामध्ये आपण घालतोच, इव्हन या सँडविचमध्ये जरी घातला ना तर त्याची लज्जत अजूनच काहीतरी नॅरिस होते.
1: तर त्याच्यामुळे आपण सँडविच म्हटलं आणि चीज घातलं नाही तर मग मजाच नाही.
0: तर म्हणून आपण चीज सँडविच मध्ये सुद्धा, म्हणजे इव्हन आपण पनीर सँडविच मध्ये पण चीज ग्रेट करून घालू शकतो आणि जेव्हा ते ग्रिल होतं तेव्हा ते जेव्हा मेल्ट होतं आणि तेव्हा ते इतकं म्हणजे अप्रतिम लागतं खायला की काय विचारू नका.
1: खूप छान सांगितलं. पांढऱ्या ब्रेड ऐवजी जर ब्राऊन ब्रेडचा वापर केला या सँडविचचे पण पोषण मूल्य आपण वाढवू शकतो, तर याबद्दल काय सांगाल.
0: हो, कारण की व्हाईट ब्रेड जी आहे, पांढरी ब्रेड जी आहे, ती पूर्णतः मैद्यापासून बनलेली असते आणि ब्राऊन ब्रेड जी आहे त्याच्यामध्ये मैद्यासोबतच काही प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घातलं जातं. जेव्हा आपण गव्हाचं पीठ घालतो त्याच्यामध्ये तेव्हा निश्चितच त्याचं पोषण मूल्य वाढतं, त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढतं, तंतूचं प्रमाण वाढतं, त्याच्यामुळे ते आपल्याला पोषण आपल्या स्वास्थ्यासाठी ते फायद्याचं असतं.
1: आणि शुभदा, ते आणखी आपण एक करू शकतो की बाहेरच्या ब्राऊन ब्रेडवर जर आपला विश्वास नसला तर घरी पण ब्राऊन ब्रेड तयार करू शकतो.
0: हो, निश्चितच करू शकतो. ज्या गृहिणी बेकरी करण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, त्यांना आवडतं बेकरीमध्ये करायला काम, तर त्या निश्चितच घरी बनवू शकतात. त्याच्यामध्ये आपण जर ईस्ट घातलं आणि तर ब्रेड घरी बनवू शकते, अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकते. आणि आतमधलं स्टफिंग जर आपण जास्त पोषक बनवायचं असेल तर आपण आपल्या आवडीनुसार आपल्या मुलांना काय आवडतं त्याच्यानुसार आपण आपलं स्टफिंग बदलवू शकतो. जसं आता पनीर आहे, पनीर हे प्रथिन मूल्यांमध्ये समृद्ध आहे, त्याच्यामुळे जर मुलांना आपण जर पनीरचे सँडविचेस दिले तर निश्चितच त्यांना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं प्रथिन मुबलक प्रमाणात मिळेल. त्याच्यामुळे म्हणजे आयांना पण निश्चिंती असते की जरा माझा मुलगा काहीतरी चांगलं हेल्दी फूड खातोय घरचं, तर तो एक चांगला ऑप्शन एक हा आहे की पनीरचे सँडविचेस किंवा त्याला जर मुलगा खात नसेल त्याला चीज घालून अट्रॅक्ट करायचं आणि ते आवडीने खातात मुलं.
1: आणि मुलांच्या डब्याला काय द्यायचं हा आयांचा नेहमीचाच प्रश्न असतो, त्याच्यामुळे वेगवेगळे मोमोजचे प्रकारासोबत सँडविचचे वेगवेगळे प्रकार आपण त्यांना डब्यातून देऊ शकतो.
0: आता जर आपण सँडविचच्या प्रकाराला जर भारतीय पद्धतीमध्ये बदलवायचं म्हटलं तर आपल्याकडे आपण पोळ्या बनवतो घरी, सेम स्टफिंग म्हणजे हे स्टफिंग जर आपण पोळीला लावलं आणि पोळी अशी पोळ केली तर ते सुद्धा इतकं चविष्ट पद्धतीने मुलं खातात, त्याच्यामुळे आपण तो एक भीती पण निघून जाते की अरे मी माझ्या मुलाला मैदाच खायला देते आहे, तर ती गव्हाची पोळी जी आपण घरी बनवतो तर त्याला आपण या पद्धतीमध्ये बदलू शकतो.

0: म्हणजे आजकाल रेस्टॉरंट मध्ये मिळणारा जो काठी रोल असतो त्यात पोळी मध्ये तशा वेगवेगळ्या भाज्या स्टफ केल्या जातात, तर असा एखादा प्रकार सांगा ना.
1: हो बघा, काठी रोल जो बनतो तो निव्वळ मैद्याचा बनलेला असतो.
0: हा
1: तर आपण निव्वळ मैद्याचा न बनवता घरी गव्हाच्या पिठाची पोळी करून त्याच पद्धतीने त्याला बटर किंवा तेल लावून हे स्टफिंग त्याच्यामध्ये भरायचं जे आपण सँडविच करता बनवतो, आणि त्याच्यामध्ये रॉ कच्च्या भाज्या म्हणजे कच्चा पानकोबी, कच्चा सिमला मिरची, कच्चे किसलेले गाजर हे घालून त्याला अजून चांगल्या पद्धतीने हेल्दी बनवू शकतो.
0: खूप छान. शुभदाताई, आज तुम्ही मोमोज आणि सँडविचचे खूप छान छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितले, पण हे दोन्ही प्रकार बनवत असताना काही महत्वपूर्ण टिप्स पण असतील तर त्या सांगा ना.
1: हो, मोमोजची पाती करताना एक काळजी आपण नक्की घ्यायची की जेव्हा आपण त्याची पाती लाटतो आणि जेव्हा ती कट करतो तेव्हा आपण ही काळजी घ्यायची की मधला जो भाग आहे तो थोडासा थिक ठेवायचा, थोडासा जाड ठेवायचा, कारण की सारण त्याच्यात भरायचं असतं आपल्याला. खूप पातळ केला तर ते सारण फुटून बाहेर येतं, म्हणून ते जाड ठेवायचं. आणि आपण साईडची जी पाती आहे ती थोडी पातळ ठेवायची, म्हणजे आपल्याला त्याला पॅक करायला सोपं जातं. ही एक महत्वाची काळजी घ्यायची. आणि सँडविच बनवताना आपल्या भगिनींना पण अनुभव आला असेल की जेव्हा आपण ब्रेड घेतो तर ब्रेडला आपण डायरेक्ट जर चटणी लावली तर ती ब्रेड ऍब्झॉर्ब करून घेते, त्याच्यामध्ये सॉगी होतं. तर त्याच्यासाठी काळजीही घ्यायची की आधी ब्रेडला बटर लावून घ्यायचं. बटर लावल्यानंतर मग आपण टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी लावायची आणि मग आपण आपलं स्टफिंग भरायचं. तर त्याच्याने काय होतं की ते खूप सॉगी होत नाही ब्रेड आणि आपलं सँडविच छानपैकी अगदी कुरकुरीत होतं,
0: म्हणजे चटणीने ब्रेड मऊ पडत नाही.
1: हा मऊ पडत. आणि बरी आपल्याकडे ग्रिलर नाही, टोस्टर नाही, पण आपण गॅसवरती तव्यावरती छानपैकी बनवू शकतो.
0: तर शुभदाताई, आज तुम्ही मोमोज आणि सँडविचचे खूप छान छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितले. तर मैत्रिणींनो, शुभदाताईंनी सांगितलेल्या या मस्त चविष्ट मोमोज आणि सँडविचचे प्रकार तुम्ही नक्की करून बघा आणि ते कसे झाले ते आम्हाला नक्की कळवा. तर शुभदाताई, आज आपण इथं आलात आणि मोमोज आणि सँडविचचे इतके छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितले त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.

सुग्रणमी या मालिकेमध्ये मोमोज आणि सँडविचचे प्रकार जाणून घेतलेत आहारतज्ञ शुभदा जांभूळकर यांच्याकडून. संवाद साधला होता आपलीच मैत्रीण कविता कोहळे यांनी. कार्यक्रमाच्या शेवटी घेऊया मैत्रिणींनो या छानशा गीताचा आनंद.

तेव्हा मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचे 1 वाजत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज मांडलं जाणार। लोकसभेची काल मंजुरी। नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब। बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू। ग्लासगो राष्ट्रकुल

स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. नीट पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यांनी पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला. तसंच लांब उडी प्रकारात रौप्य पदक जिंकणारे मुरली श्रीशंकर यांचंही बिर्ला यांनी कौतुक केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. वारंवार विनंती करूनही कामकाजात व्यत्यय येत असल्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. जंतरमंदरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर झाल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून निवेदनाची मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत केली. ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला. कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी शहा यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरु केली. मात्र अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्ष सदस्यांची मागणी फेटाळली आणि शून्य प्रहर पुकारला. मात्र विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केली. दरम्यान राज्यसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज मांडलं जाणार आहे. हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे. जंतरमंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड एक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट्स गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाही तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभेच्या 3 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. बिहारच्या बांकीपूर, गुजरातच्या मांजलपूर आणि मध्य प्रदेशाच्या दातिया इथं मतदान सुरु आहे. मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरु राहील. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11 वाजेपर्यंत पटणाच्या बांकीपूर विधानसभेच्या जागेसाठी 11.5%, गुजरातच्या मांजलपूर इथं 14.24%, मध्य प्रदेशच्या दातिया इथं 32.32% मतदानाची नोंद झाली आहे. आयएएसव्ही त्रिवेणी या तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या नौकानयन मोहिमेत सहभागी झालेल्या सदस्यांशी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी या महिला अधिकाऱ्यांच्या कामगिरीचं आणि साहसाचं कौतुक केलं. या मोहिमेच्या माध्यमातून महिलांनी कठोर लष्करी मोहिमा पार पाडण्याच्या महिलांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या समजुतींना मोडीत काढल्याचं सिंग यांनी यावेळी सांगितलं. शारीरिक क्षमता, मानसिक कणखरता आणि नेतृत्व गुण हे लिंगनिरपेक्ष असतात हे या मोहिमेनं सिद्ध केल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास घडवला. दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल यानं रौप्य पदक मिळवलं. तत्पूर्वी पुरुष गटाच्या

लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत दोनदा पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दरम्यान राष्ट्रकुल स्पर्धेत ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज मैदानात पात्रता फेरीसाठी उतरणार आहे. ही पात्रता फेरी नीरजने यशस्वीरित्या पार केली तर तो उद्या पदकासाठी खेळेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य

2013 झाली होती, तो आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. कॅनडाच्या ऑन्टेरिओ इथं सुरू असलेल्या स्क्वॅश कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं इंग्लंडला 2-1 असं पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताची लढत अमेरिकेशी होणार आहे. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय महिला संघाचा अमेरिकन संघाकडून पराभूत झाला. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या 1795 यात्रेकरूंची 23वी तुकडी पोलीस बंदोबस्तात आज जम्मूहून बालतालसाठी रवाना झाली, तर 1943 यात्रेकरू बालतालहून जम्मूत परतले आहेत. जम्मूहून अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या 1,34,201 झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हिमाचल प्रदेशातल्या किन्नोर कैलास यात्रेला आजपासून सुरुवात झाली. श्रावण महिन्यात सुरू होणारी ही यात्रा 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हवामानानुसार यात्रेच्या वेळापत्रकात बदल केला जाऊ शकतो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ओडिशामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून एकंदर 4 लाख नागरिकांना पूरपरिस्थितीचा फटका बसला असून चौघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये होणाऱ्या या मुसळधार पावसाचा परिणाम आसाममधील सीमावर्ती जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे. छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पाऊस होत आहे. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, माहे, कर्नाटक, मराठवाडा, पंजाब, उत्तराखंड आणि विदर्भच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशात एप्रिल ते जून या 3 महिन्यात सोन्याची मागणी वर्षाच्या तुलनेत 6% घसरून 131.4% आल्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालात म्हटलं आहे. सीमाशुल्कात झालेली वाढ, सोन्याची खरेदी कमी करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन आणि हंगामी कारणांमुळे खरेदीत आलेली मंदी यामुळे ही घट झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी 139.7 टन इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा, अनुसूचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज मांडलं जाणार, लोकसभेची काल मंजुरी, नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ, दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब, बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात भक्तिभावानं साजरा, पंढरपूर कॉरिडॉरचं काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करू, मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसूनही उजनी धरण 97% भरलं. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपूरमध्ये लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला. विठूनामाचा गजर करत वारकऱ्यांनी चंद्रभागेत स्नान केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीची सपत्नीक शासकीय महापूजा केली. यावेळी पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तावित असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरचं काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. कॉरिडॉरमुळे बाधित होणाऱ्यांचं योग्य पुनर्वसन करून त्यांना योग्य मोबदला देण्यात येईल, तसंच व्यावसायिकांचा व्यवसाय दुपटीनं वाढेल अशी व्यवस्था उभी करू अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. यंदाच्या आषाढी वारीत गर्दीनं आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला असून यंदाच्या वारीसाठी पंढरपुरात जवळपास 32 लाखांच्या आसपास वारकरी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली आहा.

यंदाच्या वारीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली योग्य नियोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सातत्यानं आढावा घेऊन वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याच्या सूचना केल्या होत्या. यामध्ये जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून योग्य नियोजन केल्यामुळे वारी सुरक्षित पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल प्रशासनाचं कौतुक केलं आहे. सोलापूर शहराला दररोज पाणी देण्याच्या नियोजनासाठी नुकतीच सोलापूर महापालिकेत जागतिक बँक आणि महापालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा पार पडली. यावेळी या समस्येवर उच्चस्तरीय चर्चा करण्यात आली. जागतिक बँकेचे डॉ अलोक सुमन, श्रीनिवास राव यांच्यासह महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि इतर प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. सोलापूर शहरांतर्गत पाणी पुरवठा सुधारण्यासाठी 1500 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी तातडीनं डीपीआर तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. सोलापूर शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शहरातील विविध भागातून प्रस्तावित असलेल्या 2 उड्डाणपुलांच्या कामासाठी आवश्यक असलेल्या खासगी आणि शासकीय जमिनीची सुमारे 93% भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच उड्डाणपुलाची निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या आषाढी वारी दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागानं वारकरी भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली होती. भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या उपक्रमाअंतर्गत विविध भागातून पंढरपुरात आलेल्या 7 लाखांहून अधिक भाविकांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली. त्यामुळे यंदाची वारी आरोग्यदायी झाल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अनेक भागात समाधानकारक पाऊस पडला नसला तरीही उजनी धरणातील पाणी साठा वाढत आहे. 28 जुलैपर्यंत उजनी धरणात 97% जास्त पाणी साठा झाला होता. पुणे जिल्ह्यातून भीमा नदीत विसर्ग सुरू असल्यामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा पेरणीयोग्य पाऊस अजूनही न पडल्यानं आतापर्यंत 48% क्षेत्रावरच खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात खरीपाचं सरासरी क्षेत्र 3,37,000 हेक्टर असून पावसाअभावी आतापर्यंत केवळ 1,61,000 हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. जमिनीत आवश्यक आर्द्रता निर्माण झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत असं आवाहन कृषी तज्ज्ञांनी केलं आहे. तर श्रोतेहो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं संध्या खान यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

0: शोर।
1: शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर. नीट परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेत गदारोळ. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर झालं असून त्यावर चर्चा सुरू आहे. या विधेयकांतर्गत संघटित पेपरफुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची कैद आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग विधेयक मांडताना म्हणाले. या विधेयकात पेपरफुटीसारखे गैरप्रकार रोखण्यास ठोस तरतुदी नसल्याची टीका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करत यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत लावून धरली. ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी केली. गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. लोकसभेत नीट पेपरफुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं

नंदन केलं. त्यांनी पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला. प्रश्नोत्तराचा तास पुकारला गेल्यावर विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. जंतरमंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड एक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्णबंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही, असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं. नशामुक्त भारतासाठी नशामुक्त महाराष्ट्र, नशामुक्त मुंबई करणं अतिशय महत्वाचं असून आजची युवा पिढी यात अतिशय मोलाचं योगदान देणार आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. मुंबईत अंमली पदार्थ मुक्त मुंबई अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अंमली पदार्थ हे भारताला आतून पोकळ करायचं कारस्थान असून आपल्याही देशातल्या काही शक्ती यात सामील आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. अंमली पदार्थांच्या विरोधातली लढाई साधी नाही तर त्यासाठी सामूहिक युद्ध पुकारावं लागेल. संबंधित सरकारी विभाग, शिक्षण यंत्रणा, पालक, विद्यार्थी, युवा या सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील आणि हे युद्ध जिंकण्यासाठी तरुण पिढीचा निग्रह अतिशय गरजेचा आहे, असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी शपथही दिली. देशात एप्रिल ते जून या तिमाहीत सोन्याची मागणी वर्षाच्या तुलनेत 6% घसरून 131.4% आल्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालात म्हटलं आहे. सीमाशुल्कात झालेली वाढ, सोन्याची खरेदी कमी करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन आणि हंगामी कारणांमुळे खरेदीत आलेली मंदी यामुळे ही घट झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी 139.7 टन इतकी होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144.36 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117.69 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. सोयाबीनची सर्वाधिक 45.10 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस 36.5 लाख हेक्टर, मका 11.43 लाख हेक्टर आणि तुरीची पेरणी 10.67 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. 1 जून ते 27 जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या 94% पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सरासरीच्या 96% पाऊस झाला होता. नवी मुंबईतल्या एका पंचतारांकित उपाहारगृहाचा अन्न परवाना रद्द करायचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे. भांडी धुण्याच्या ठिकाणी आणि गोड पदार्थांच्या विभागात आलेले 2 कीटक वगळता इतर बाबींमध्ये सदर उपाहारगृहाची कामगिरी चांगली असल्याचं तपासणीत आढळून आलं आहे. ही बाब प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं अधोरेखित केली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास घडवला. दिलीप महादू गावित याने सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल याने रौप्य पदक मिळवलं. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर याने रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताने 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदक अशी एकूण 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहे.
भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफित प्रसारित करून त्यांनी आज आपण निवृत्त होत असल्याचं म्हटलं. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट

0: कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. धाराशिव जिल्ह्यात येडशीजवळ काल रात्री झालेल्या एका पिकअप आणि ट्रकच्या अपघातात 2 यात्रेकरू ठार झाले तर अन्य 17 जण जखमी झाले. भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं पिकअपला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जखमी यात्रेकरूंना धाराशिवच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व यात्रेकरू गुरुपौर्णिमेच्या निमित्त दर्शनाला शिर्डीला गेले होते. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर अमरावती मार्गावरच्या लाखापूर इथं आज सकाळी झालेल्या एसटी बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 1 जण ठार झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले. जखमी प्रवाशांना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत. राज्यातल्या अनेक भागात आज पाऊस सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस पडल्यानं 10 प्रमुख मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. गडचिरोली शहरातल्या सखल भागातल्या वस्त्या जलमय झाल्या आहेत तर भामरागड तालुक्यात पुरात अडकलेल्या 49 जणांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूनं सुखरूप बाहेर काढलं. अकोला शहर आणि जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. मात्र धरण क्षेत्रात पाऊस फारसा नसल्यानं पिण्याच्या पाण्याचं संकट अद्याप दूर झालेलं नाही. भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 1,35,592 घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. धरणातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून आजपासून खरीप हंगामातील पिकांसाठी डाव्या तसंच उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथं प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे गडावर जाणाऱ्या पायी मार्गाचा काही भाग खचला असून भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा मार्ग तातडीने बंद करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज सादर. नीट परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेत गदारोळ. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तो जब दोस्ती है तो वहां पर बात करना बहुत जरूरी होता है ना.
2: जब हम मिलते रहते हैं ना तो हमारी दोस्ती बनी रहती है. जब हम थोड़ा बहुत मिलना बंद भी कर देते हैं ना फिर भी हमारी दोस्ती बनी रहती है क्योंकि हम दिल से जुड़े होते हैं.
1: हाँ.
2: कुछ रिश्ते होते हैं जो हम ऊपर से अपने साथ लेकर आते हैं. जिस घर में हम पैदा होते हैं वो हमारे माता पिता है, भाई बहन है, रिश्तेदार है. लेकिन एक रिश्ता जो होता है ना वो हम खुद बनाते हैं,
1: वो है दोस्ती का रिश्ता.
2: दोस्ती का रिश्ता है
1: और हमारे बीच में, श्रोताओं के बीच में, सखियों के बीच में ये प्यार से रिश्ते की डोर बंधी हुई है.
2: बिल्कुल.
1: तो आज अंतर्राष्ट्रीय मित्रता दिवस है. प्रतिवर्ष 30 जुलाई को यह दिवस मनाया जाता है. इसकी शुरुआत संयुक्त राष्ट्र महासभा ने वर्ष 2011 से की थी और इस दिवस का उद्देश्य लोगों, समाज और देश के बीच मित्रता, विश्वास और सद्भाव और शांति को बढ़ावा देना है.
2: बिल्कुल. और मित्रता केवल साथ में घूमने फिरने या हंसी मजाक तक सीमित नहीं होती है. ये एक दूसरे की भावनाओं को समझने, गलतियों पर रोक लगाने, सही मार्ग दिखाने और सफलता पर दिल से खुश होने का नाम है. सच्चा मित्र हमारी कमियों को तो छुपाता नहीं बल्कि उन्हें दूर करने का हमें साहस देता है. वो हमारे मुंह पे बताएगा कि ये कमी है. अगर कोई हमें बताएगा नहीं हमारे अंदर क्या कमी है तो हम उसे दूर कैसे करेंगे. तो वो सच्चा मित्र जो होता है ना वो ये नहीं सोचता कि ये बुरा मान जाएगा. वो सीधे बताता है कि ये तुम्हारी कमी है, इसे तुम्हें दूर करना चाहिए.
1: और जिसके लिए कमी बताई है उसे भी बुरा नहीं लगना चाहिए, नहीं तो फिर वो सच्चा मित्र नहीं होगा.
2: बिल्कुल. और क्या, क्योंकि आपकी गलतियां बताने वाला कोई मित्र आपके साथ है ये बहुत भाग्य की बात है.
1: जी. एक साथी ने लिखा है आरती कि दोस्त शब्द की उत्पत्ति मूल रूप से फारसी से हुई है जिसे हिंदी भाषा ने इतने प्यार से अपनाया है कि यह हमारी संस्कृति का हिस्सा बन गया है. हिंदी में इसे मित्रता या मैत्री भी कहा जाता है. इस शब्द में एक ठहराव है. यह रिश्ता खून के रिश्तों से अलग होता है क्योंकि इसे हम खुद चुनते हैं. स्वतंत्रता दोस्ती में उम्र, जाति, धर्म या हैसियत की कोई सीमा नहीं होती. ये पूरी तरह स्वतंत्र और शुद्ध भावना है.
2: बिल्कुल. और एक हमारे साथी हैं जो कहती हैं कि दोस्त वही जो हर हाल में साथ निभाए, बिना कहे दिल की हर बात समझ जाए. और एक और

नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज 30 जुलै भारताच्या पहिल्या महिला आमदार, पहिल्या महिला सर्जन आणि ख्यातनाम समाज सुधारक डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा आज जन्मदिवस. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी महिला हक्क, आरोग्य सुधारणा आणि देवदासी प्रथेच्या निर्मूलनासाठी आपलं उभं आयुष्य वेचलं. 30 जुलै 1886 रोजी तामिळनाडूच्या पुडुकोट्टई येथे त्यांचा जन्म झाला. 1907 साली त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश केला. तिथे प्रवेश घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या आणि 1912 साली 7 गोल्ड मेडल्ससह त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्या मद्रास येथे महिला आणि मुलांच्या सरकारी रुग्णालयात हाऊस सर्जन बनल्या. मुथुलक्ष्मी वैद्यकीय शिक्षण घेत होत्या. त्यावेळी थोर स्वातंत्र्य सैनिक तथा कवयित्री सरोजिनी नायडू त्यांच्या महाविद्यालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याशी मुथुलक्ष्मी यांची भेट झाली. ही भेट त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली. सरोजिनी नायडू यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी महिलांचे हक्क तथा देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इंग्लंडला जाऊन पुढील शिक्षण घेण्याची संधी नाकारली आणि विमेन्स इंडिया असोसिएशनसाठी काम करण्यास प्राधान्य दिले. महिलांना सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या सशक्त करण्यासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवलेत. त्यांच्या कार्यामुळे त्या तामिळनाडूत आणि देशभरात आदर्श ठरल्या. मुथुलक्ष्मी यांच्या योगदानाची आठवण म्हणून तामिळनाडू सरकारने 30 जुलै हा दिवस हॉस्पिटल डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जयंती निमित्त हा दिवस आरोग्य सेवेच्या प्रचारासाठी समर्पित आहे. त्यासोबतच मुथुलक्ष्मी यांनी महिलांच्या उन्नतीसाठी कार्य करताना बालविवाह प्रतिबंधक कायदा, देवदासी प्रथेचा अंत, वेश्यागृह बंद करण्यासाठी आणि महिला आणि मुलांची तस्करी रोखण्यासाठी कायदा तयार करण्यात महत्वाचं योगदान दिलं. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी 19 ते 25 जानेवारी 1931 पर्यंत लाहोर येथे झालेल्या पहिल्या आशियाई महिला संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं. 1933 ते 1947 पर्यंत भारतीय महिला संघाच्या संस्थापक अध्यक्षाही त्या राहिल्यात. त्यांच्या धाकट्या बहिणीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता आणि या जबर धक्क्यातून सावरून त्यांनी 1954 साली चेन्नई येथे अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि दक्षिण भारतातील हे पहिले तर देशातील दुसरे सर्वसमावेशक कर्करोग केंद्र आहे. आज ही संस्था जगातील सर्वात मोठ्या कॅन्सर रुग्णालयांपैकी एक मानली जाते. मुथुलक्ष्मी यांच्या योगदानाची दखल घेत सरकारनं 1956 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर 22 जुलै 1968 साली त्यांचं चेन्नईत निधन झालं. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा जीवन प्रवास म्हणजे

0: निष्ठा, करुणा आणि सामाजिक बदलांच्या अथक प्रयत्नांचा संगम होता आणि त्यांचा वारसा आजही लाखो जीवनांना प्रेरणा देत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. आता ऐकूया वेगळ्या वाटा ही मालिका आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिच्यासह.
1: नमस्कार मित्रांनो, वेगळ्या वाटा या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आपल्या आयुष्यात रोज नवीन नवीन माणसांना आपण सतत भेटत असतो. काहींना प्रत्यक्षात भेटतो तर काही माणसं ही आपल्याला टीव्ही स्क्रीन्सद्वारे किंवा रेडिओद्वारे भेटत असतात. रेडिओ आणि टीव्हीच्या माध्यमातून भेटणारी ही माणसं कधी आपल्या कुटुंबाचा भाग होऊन जातात हे आपल्याला समजत नाही. आज आपण अशाच एका आपल्या कुटुंबातील सदस्याला भेटणार आहोत ज्याने अभिनयाने सगळ्यांच्या मनावर छाप पाडली. आई कुठे काय करते या महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय मालिकेतील अनिश अर्थात आपल्या नागपूरचा सुमंत ठाकरे आज माझ्यासोबत नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आहे. मित्रांनो, सुमंतचं शालेय शिक्षण हे सोमलवार हायस्कूल रामदासपेठ इथून झालेलं असून रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून त्याने कम्प्युटर सायन्स मध्ये इंजिनिअरिंग केलं. सुमंत, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
2: खूप खूप धन्यवाद स्वर्णिमा आणि युवावाणी आणि या कार्यक्रमाचे सगळे जे श्रोते आहेत त्यांना पण खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार.
1: इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आणि अभिनय क्षेत्रात करिअर, सो हे सगळं कसं जमून आलं आणि सुरुवात कशी झाली याची?
2: इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आणि अभिनयाची सुरुवात याचं उत्तर देण्याआधी मी थोडं मागे जातो.
1: ओके.
2: एका चांगल्या अर्थाने हे किडे म्हणूया आपण. तर ही जी कला आहे आणि याची जी आवड आहे ती अर्थातच शाळेपासून सुरुवात झाली. कारण नागपुरातल्या श्रोत्यांना माहिती असेल सोमलवार हायस्कूल रामदासपेठ आणि तिथले सगळे गुरुवर्य आणि शिक्षक वृंद जे आहेत ते, तर तिथून याची खरं तर सुरुवात झाली. तिथे नाटक करण्यापूर्वी तिथे आमच्या वर्गशिक्षिका होत्या हेमा दास्ताने किंवा आता त्या लग्नानंतरच्या हेमा सगदे. तर त्यांना कुठेतरी असं वाटलं असावं की या मुलाचा आवाज चांगला आहे, हा गाऊ शकतो. तर दुसऱ्या वर्गात असताना त्यांनी एका स्पर्धेसाठी, गाण्याच्या स्पर्धेसाठी त्यांनी वर्गात सगळ्यांना एक एक ओळ, दोन दोन ओळ अशी गायला लावली आणि मग त्यांनी काही मुलांची निवड केली त्यात.
1: ओके.
2: तर तेव्हा त्या मुलांमध्ये माझी निवड झाली. तेव्हा मला असं वाटलं की ओके, बाईंनी काहीतरी आपल्यात बघितलेलं आहे किंवा त्यांना काहीतरी आपल्याबद्दल कळलेलं आहे. गाणं स्पर्धा हे सगळं सुरू झाल्यावर एके दिवशी स्नेहसंमेलनाची तयारी सुरू असताना बाईंनी सरळ माझा हात धरून एका नाटकात त्यांनी मला उभं केलं आणि ती तालीम सुरू झाली आणि मला कळेच ना की ओके आता आपण काय करतोय. आणि हळूहळू दोन तीन दिवसांनी मला कळलं की ओके हे नाटक असतं, याला नाटक म्हणतात, असं अभिनय करावं लागतं. आणि त्यात एक वेगळी गंमत अशी होती की आम्हाला बोलायचं कोणालाच नव्हतं. एक रेकॉर्डेड नाटक होतं, प्री रेकॉर्डेड होतं, आम्हाला फक्त त्यावर लिपसिंग करायची. एक दिवस असं त्या नाटकाचं नाव होतं. तर त्यात शेतकरी एक दिवस काय करतो, विविध क्षेत्रातले लोक एक पर्टिक्युलर दिवशी काय करतात, असं ते इंटरेस्टिंग नाटक होतं. तर ते करत असताना मला हे कळलं की माझ्या वर्गातले जे माझे मित्र आहेत जे स्नेहसंमेलनाच्या दिवशी ऑडियन्समध्ये बसले होते तर त्यांना खूप मजा आली मला बघून आणि मी जे स्टेजवर करत होतो ते. त्यानंतर मला ही गोष्ट हळूहळू कळत गेली की ओके आपण मंचावर असताना जे काही करतो ते लोकांना बघून खूप चांगलं वाटतंय. हा, म्हणजे कधी ते हसतायत, कधी अगदी लक्ष देऊन ऐकतायत आपण काय बोलतोय. हे सुरू असताना आई बरेचदा मला कीर्तन ऐकायला घेऊन जायची. रामदासपेठ हा जो एरिया आहे तिथे बरीच मंदिर आहे आणि तिथे कीर्तन होत असतात. कीर्तनात जाताना तिकडले काही कीर्तनकार असतात तर ते बघत असतात की कोण बालक गण आहे इथे, चमू कोणी असतील तर त्यांना बोलवायचं, त्यांना काहीतरी सांगायचं की आता तुम्ही हे करा, किंवा आधी बोलवून जरा त्यांच्याकडनं काही सीन्स बसवून घ्यायचे की मी कीर्तन करत असताना तुम्ही हे करा. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की आपण जे काही करतोय त्यामुळे हसतायत. मग ती भारुड असो, एकपात्री प्रयोग असो शाळेतले, की काहीतरी काय फॅन्सी ड्रेस असेल त्यामध्ये आपण भाग घ्यायचा, आपण काहीतरी त्यात फनी केलं किंवा काहीतरी इम्पॅक्टफुल आपण काहीतरी बोललो, तर हे लोकांना चांगलं वाटतंय आपण जे करतोय ही जी भावना हळूहळू येत गेली त्यामुळे खरं तर अभिनयाची ओढ लागली. आपण रंगमंचावर काहीतरी आपण तयार करतोय जे पुढच्या माणसाला आवडतंय आणि आपणही त्यात काहीतरी ओततोय आपलं. ऑफकोर्स हे अगदी बालवयात नाही कळलं पण हळूहळू ते
1: सुरुवात तिथून झाली,
2: सुरुवात शाळेतून. आणि ऑफकोर्स हळूहळू मग पुढे या हे कळलं की हे इतपतच मर्यादित नाही आहे.

खूप मोठं दालन आहे आणि याबद्दल आपण माहीत करून घेतलं पाहिजे की त्यानंतर आपण हे बघतो की अशा प्रकारची कामं कोण करत आहेत, आपल्या आजूबाजूला कोण आहेत, आपण कोणाला बघतोय, पण कोणाला ऐकतोय, टीव्हीवर बघतो, नाटकं बघतो, तिथे जी माणसं ज्यांचं कौतुक होत असतं, आपले आई वडील किंवा वयस्कर लोक ज्यांचं कौतुक करत असतात की यांचं काम किती चांगलं आहे, तर नेमकं काय करतायत ते, त्यांचं काम चांगलं आहे म्हणजे काय आहे याचा अभ्यास करणं. आणि ऑफकोर्स ते वयानुसार हळूहळू येत गेलं, तर पहिलं शाळा इथून सुरू झालं आणि ऑफकोर्स नंतर पुढे कॉलेजमध्ये आणखीन मित्र मिळाले, तिथले काही टीचर्स होते, त्यांच्यासोबत काही आणखीन नवीन गोष्टी कळल्या, वयानुसारच्या काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कळत जातं की टीनेजमध्ये जेव्हा आपण असतो. आता अभियांत्रिकी हे एक असं रसायन आहे म्हणजे तुला

0: टीन एज मध्ये जेव्हा आपण असतो. आता अभियांत्रिकी हे एक असं रसायन आहे, म्हणजे तुला माहित असेल आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांपैकी जेही कोणी इंजिनियर्स असतील त्यांना माहितीये की ती चार वर्ष आपण फक्त अभ्यास नाहीच करत. त्या चार वर्षांमध्ये आपल्याला आयुष्याचं असं काहीतरी सूत्र सापडतं. एक खूप फेमस कोट आहे जे मला खूप आवडतं. त्या कोटमध्ये असं म्हटलंय की इफ यू आर गुड ॲट समथिंग डू इट आफ्टर इंजिनिअरिंग. कारण इंजिनिअरिंग हे जे चार वर्षाचा आपण जो वेळ घालवतो त्यात आपण आयुष्य कसं जगायचं याचं एक सूत्र आपल्याला नक्की कळतं. म्हणजे हे मला, मी या गोष्टीवर अगदी 100% कोणी मला विचारलं तर मी ठाम असतो की इंजिनिअरिंगमुळे हे बदल घडलेले आहेत आयुष्यात. तर इंजिनिअरिंग शिकत असताना त्यातला अभ्यासक्रम आणि आपण जी कला अंगीकारायचा प्रयत्न करतो आहे ती, त्यात बऱ्यापैकी कुठेतरी साम्यस्थळं मला जाणवायला लागली आणि त्यामुळे एक नट जसं आपलं मन तयार करतो तर त्यात खूप मदत झाली. तर असा आतापर्यंतचा हा सगळा इंटरेस्टिंग किस्सा आहे.
1: ओके. पण मग आवड म्हणून सुरू झालेलं हे सगळं प्रोफेशन म्हणूनच करायचं हे कधी ठरवलं? आणि ह्या सगळ्यात आपण पण जेव्हा बोललो तेव्हा फॅमिलीचा रोल काय होता, त्यांची काय रिएक्शन होती?
0: फॅमिली म्हटल्यावर एक जी व्यक्ती असते आणि ऑफकोर्स आमच्या मालिकेचं नाव ज्या म्हणजे ज्या व्यक्तीवर आहे ती म्हणजे आई, तर तिचा विरोधच आहे, तिचा अजूनही विरोध आहे. पण ऍट द सेम टाइम त्याच वेळेला ती जेव्हा मला मालिकेत बघते, आत्ताही आई कुठे करते ही मालिका पुन्हा प्रसारण सुरू आहे, तर ती न चुकता रोज बघते आणि स्क्रीनवर जेव्हा जेव्हा मी तिला दिसतो तेव्हा तिच्या डोळ्यात काहीतरी एक वेगळी चमक असते. आणि सुरुवातीलाही जेव्हा मी दिसलो होतो तेव्हा ती जरा चार लोकांना आणखीन सांगायची की आमचा मुलगा इकडे काम करतो, कोणी विचारलं नाही तरी सांगायची. नंतर नंतर लोकच येऊन तिला विचारतात. पण त्या आधीचा जो तिचा आणि माझा एक स्ट्रगल होता की तिला अजिबात या क्षेत्रात काम केलेलं आणि आपली मराठी काय मध्यमवर्गीय जी समज असते की काहीतरी एका साचेबद्ध पद्धतीने आपण जगत असतो की मुलाने किंवा मुलीने नोकरी करावी, लग्न करावं आणि काही नाही प्रपंचाला लागावं. तर तो एक संवाद घडणं घरी, त्या बाबतीत माझे वडील खूप पुरोगामी आहेत, प्रोग्रेसिव्ह आहेत ते, त्यांना तेही त्यांच्या कॉलेजच्या वेळात त्यांनी नाटकं केलेली आहे आणि बरेचदा ते आम्हाला घरी सीन्स करून दाखवायचे. तर मला असं वाटतं की हे मिश्रण माझ्या त्या दोघांमधून आले. पण तेच स्थिरता नसल्यामुळे आईला त्या गोष्टीशी प्रॉब्लेम आहे. पण तेच आहे की आपल्याला एका वयात आल्यावर काही निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. तर तो तसा तो एक निर्णय होता आणि जो बहुतेक तिला नंतर आवडतो आहे, आवडला असावा, तरी ती जरा साशंक असते या बाबतीत की करावं करू नये. पण हो, अभियांत्रिकी हा कोर्स केला असल्यामुळे मी पूर्णपणे या क्षेत्रावर कधी डिपेंडंट नव्हतो, अजूनही नाहीये मी, कारण मला तेही इक्वली आवडतं. आणि मी जसं सांगितलं की साम्यस्थळ मला दिसत असतात की या कोर्स मध्ये आणि माझ्या कलेत, तर ते होत असल्यामुळे मला इथे अजूनही कनेक्टेड राहायला आवडतं. तर त्यामुळे मी तिला ही खात्री देतो की मी पूर्णपणे यावर अवलंबून नाहीये अजूनही, माझं बरंच माझं टेक्निकल कामही सुरू असतं. तर त्यामुळे ती जरा रिलॅक्स असते आणि ती सतत विचारत असते की सुरू आहे ना ते काम तुझं, हे तर सुरू आहे आम्हाला माहितीये. तर हो, तर सपोर्ट असा संमिश्र पद्धतीचा होता की आईचा नाही, वडिलांचा हो, भाऊ बहीण, मला दोन भावंड आहेत, मोठा भाऊ आणि मोठी बहीण, तर त्यांनाही आवड आहे आणि ते तर कायम सपोर्ट करतात. तर आई वर्सेस आम्ही चौघ.
1: ओके. ज्या वेळेला तुझ्याकडे एखादी भूमिका येते तसं ठरवतोस की ही घ्यायची की नाही घ्यायची आणि काम कसं करतोस?
0: मला असं वाटतं की भूमिकेवर काम एखादा नट किंवा नटी, ते नट आणि नटी असल्यामुळे त्यांचं काम भूमिका मिळाल्यानंतरच सुरू होतं असं नाही. म्हणजे नटासाठी एखादी सुंदर प्रक्रिया कामाबद्दलची इज रोजचं जगणं. आपण रोज सजगतेने जगतो आहे, संवेदनशीलता आहे, आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे, राजकीय दृष्ट्या काय घडतं आहे, वेगवेगळ्या क्लासेसमध्ये काय घडतं आहे, आपण कुठे मोडतोय ते हात, बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण बघत असतो, कधीतरी आपल्याला डिस्टर्ब होतं त्याने, कधीतरी एखादी गोष्ट कौतुकास्पद वाटते, कधीतरी काही माणसं असं काम करून जातात की आपल्याला असं वाटतं की अरे कुठून आली आहे ती माणसं आणि यांनी काय केलं आहे.
1: बरोबर.
0: तर ही सजगता ठेवणं हे रोजचं जगणं जे आहे आणि त्यातून आपण काहीतरी आपल्या आत मुरवत असतो. तर एखादी भूमिका जेव्हा आपल्याला मिळते, आता एक तर ती मिळते किंवा आपण तयार करत असतो काही भूमिका, म्हणजे लेट सपोज उद्या मला असं वाटलं की मला एक नाटक करायचं आहे कारण मला यातलं

0: मला हे नाटक आवडते आणि ही भूमिका आवडते, तर ते असंही असू शकतं की मी माझी टीम तयार करतो आहे, मी दिग्दर्शकांना जाऊन भेटतो आहे की हे नाटक करायचं का आम्हाला, आणि त्या उलट तू जसं म्हणाल की भूमिका मिळाली की कोणाला तरी असं वाटलं की हा मुलगा हे काम करू शकतो तर याला आपण विचार
1: अप्रोच केलं पाहिजे.
0: बरोबर. तर या स्टेप पर्यंत येण्याआधीच आपलं जे रोजचं जगणं आहे की आपण गोष्टी बघत असतो, माणसं बघत असतो, निसर्ग बघत असतो, ते आपण जे आत साचवतो, भूमिका मिळाल्यानंतरचा भाग हा आधीच्या भागावर खूप अवलंबून असतो. कारण एखाद्या भूमिकेमध्ये तुला काय आवडत आहे, आता आमच्याच मालिकेतली अरुंधतीची जी भूमिका आहे तर ती करत असताना मला असं वाटतं की त्यात बऱ्याच वेगळ्या गोष्टी होत्या की आई घराबाहेर निघते आहे किंवा आईचा एखादा मित्र आहे, या गोष्टी हायलाइट करणं किंवा ही गोष्ट ती भूमिका म्हणून मला खूप भावते आहे. तर मला जी गोष्ट आवडते की यातलं हे द्वंद्व पण असू शकतं जे मला पोर्ट्रे करायला आवडेल, यातली ही गोष्ट मला हायलाइट करायला आवडेल, तर भूमिका मिळाल्यानंतरचा अभ्यास जो आहे तो खरं तर आपल्या आधीच्या प्रक्रियेतून सुरू होतो. आपण हे कुठे बघितलंय का, आपल्याला याबद्दल काय वाटतं, एकदा ते नक्की झाल्यावर मग बऱ्याचशा पद्धती आहेत, तांत्रिक गोष्टी त्यात आहेत, ही भूमिका नेमकी कुठली आहे, कुठून येतं, हिचं बालपण काय आहे, त्या भूमिकेचं मन आपल्याला तयार करता येत आहे का, आणि आपल्या मनापेक्षा ते किती वेगळं आहे किंवा तिथपर्यंतचा प्रवास आपण कसा करतो आहे, त्याच्या बऱ्याच गोष्टी आहे. म्हणजे त्या भूमिकेपर्यंत पोहोचायचे बरेच मार्ग असतात. तर त्या त्या भूमिकेनुसार आणि त्या त्या वेळेनुसार आणि त्या त्या माध्यमांनुसार आपण कुठला मार्ग अवलंबतो आहे, कुठली पद्धत मला आता करून बघायची आहे आणि कसं मला त्या भूमिकेच्या जगात जाता येईल, आणि बऱ्याच गोष्टी असू शकतात की त्याबद्दल मी रोज वाचतो आहे, त्या पात्राची मी एक डायरी रोजनिशी लिहितो आहे की माझ्या सोबत आज काय झालं, ते पात्र इतर पात्रांसोबत कसं वावरत आहे, बालपणी काही झालं आहे का त्या पात्राच्या, काही असे इन्सिडेंसेस घडले आहेत का, आपणही तसेच तयार होत असतो बालपणापासून. तर अशा विविध गोष्टी आहेत, विविध टेक्निक्स आहेत, तंत्र आहेत त्याची, तर त्या त्या वेळेला जे सुटेबल असेल त्या पद्धतीने मी अप्रोच करतो.
1: ओके. आता आपला मालिकांचा आणि भूमिकांचा विषय चालूच आहे, तर मला अनिशच्या प्रवासाविषयी जाणून घ्यायला आवडेल.
0: अनिश चं कॅरेक्टर आपण बघितलं की तो एक गाणारा मुलगा आहे. तर याची सुरुवातही खरं तर अशीच झाली की त्यांना या ऑफकोर्स या भूमिकेसाठी एक गाणारा नट हवा होता.
1: ओके.
0: तर जसं मी आधी सांगितलं की मी शाळेत पासून माझं थोडं गायन सुरू झालं होतं, तर त्यामुळे मला गाणं गायला तितकंच आवडतं. मी शिकलो नाहीये कुठे, मला गाणं गायला आवडतं खूप. तर पुण्यात मी बऱ्यापैकी नाटकांमध्ये काम केलं आहे आणि तिथे मी अशी अभिनयाची शिबिरं पण केली आहे. तर पुण्यात एक रंगकर्मी आहे ज्यांचं नाव आहे प्रदीप वैद्य, त्यांचं तिथे एक द बॉक्स नावाचं खूप छान थिएटर आहे. प्रायोगिक असो किंवा व्यावसायिक नाटकं असो किंवा कुठल्याही पद्धतीचे शोज असो, त्या द बॉक्स या हे जे थिएटर आहे तिथे ते घडत असतात. आणि प्रदीप वैद्य स्वतः हे एक उत्तम रंगकर्मी आहेत, ते लेखक आहेत, तेही उत्तम गातात, डिरेक्टर आहेत आणि बऱ्याच गोष्टी ते करतात. आणि त्याच्याही वर ते सगळ्यात उत्तम प्रकाश योजना करतात नाटकांचे जे लाईट्स असतात. तर कमाल, म्हणजे आपण जी फेमस काही नाटकं बघितली असतील पुण्यातली, तर बऱ्यापैकी त्यांचं प्रकाश योजनेचं काम त्यांचं असतं. त्यातलं त्यांचं एक नाट्य शिबिर होतं द एक्सप्रेशन लॅब म्हणून, तर पुण्यात ते मी शिबिर केलं होतं आणि त्यांच्याबरोबर दोन तीन मी कामं केली होती. आता आई कुठे काय करते, आई जी आहे अरुंधती म्हणजे मधुराणी प्रभुलकर, मधुराणी प्रभुलकर आणि प्रदीप वैद्य यांनी सोबत बरंच काम केलेलं आहे. तर जेव्हा अनिशच्या पात्राची रिक्वायरमेंट होती तेव्हा असं होतं की आपण त्या मालिकेत असतो तर आपल्याला कळतं की हे पात्र येणार आहे नवीन, आणि मग ते आपल्याला विचारत असतात की कोणी आहे का ओळखीचं, म्हणजे आम्ही ऑडिशन्स घेतोच आहेत, पण कोणी ओळखीचं असेल तुमच्या या पात्राला फिट होणार, कारण मालिकांमध्ये खूप एक फास्ट काम सुरू असतं, त्यांना रोजचे एपिसोड काढायचे, ते पात्र लवकर आणि, त्यामुळे सगळ्यांचा असा शोध सुरू झाला आणि प्रदीप वैद्य आणि मधुराणी प्रभुलकर यांची ओळख असल्यामुळे तिने त्यांनाही विचारलं की असं कोणी मुलगा आहे का आम्हाला, आणि प्रदीप दादाला हे माहिती होतं की मी गाणं गातो आणि मी नटही आहे, तर ती भूमिका अशी फिरत चालत माझ्या ओंजळीत येऊन पडली. त्यांचा मला फोन आला की असं असं काम आहे, असं एक पात्र आहे, त्यांना गाणारा मुलगा हवाय, तर तुला फोन येईल, मी तुझा नंबर दिलाय. तर त्यांना म्हटलं ओके, आणि तेव्हा मला कळलं नाही की ही कुठली मालिका आहे, ते म्हणाले की ही सिरीज आहे.

0: तर मला असं वाटलं की आपण सिरीज म्हटल्यावर आपण वेब सिरीज शी कनेक्ट. तर मला अरुंधतीचाच फोन आला, म्हणजे मला मधुराणीचाच फोन आला, कारण त्यांनी नंबर शेअर केला होता. आणि तेव्हा मला कळलं की ओ, ही मालिका आई कुठे काय करते. आता गमतीचा भाग असा आहे की ही मालिका ऑलरेडी माझ्या घरी बघितल्या जायची आणि येता जाता, कारण ही
1: प्रत्येक घराघरात पोहोचलेली अशी ही मालिका आहे, त्यामुळे
0: आणि बरेच मित्रही माझे त्या मालिकेत काम करत होते. तर येता जाता आई बघत असताना माझं एक दोनदा लक्ष जायचं की अच्छा हो, हा आपला मित्र आहे या मालिकेत, ही आपली मैत्रीण आहे या मालिकेत. आणि या फोन नंतर मला असं कळलं की ओके, ही मालिका म्हणजे आई कुठे काय करते आहे आणि ऑलरेडी या मालिकेने धुमाकूळ घातलेला आहे. इंटरेस्टिंग गोष्ट हीच होती की त्यांना गाणारा मुलगा हवाय, तर अरुंधती सोबत म्हणजे सॉरी मधुराणी सोबत माझं बोलणं झालं. मग आमच्या डिरेक्टरचा फोन आला मला, मग एक ऑडिशन त्यांनी माझी ऑडिशन मागितली की ती शूट करून पाठवायची. तर त्यात एक नाट्यगीत गायचं होतं आणि एक मोनोलॉग होता, तर तो शूट करून मी पुढे पाठवला. मग ती माझी ती जी ऑडिशन होती ती आमची प्रोजेक्ट हेड जे आहेत नमिता वर्तक, नमिता नाडकर्णी, त्यांच्याकडे ती गेली आणि तिथून मग त्यांना ते आवडलं आणि तसं माझं प्रोसेसिंग झालं. तर ही एक मोठी प्रक्रिया अनिशची म्हणजे प्रवास असा सुरू झाला. आणि त्यानंतर ऑफकोर्स तिथे गेल्यानंतर ऑलरेडी ही मालिका जी महाराष्ट्रभर सुरू आहे आणि ती माणसं आपल्याला बघायला मिळणं, त्यांच्यासोबत काम करायला मिळणं, सिनियर माणसं, सिनियर नट आहेत, इला भाटे सारख्या नट तिथे आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला काम करायला मिळत. हळूहळू ते एपिसोड सुरू झाले. मला एक माझे मित्रांचा फीडबॅक हा होता की आम्हाला कुठेही असं वाटत नाहीये की तू आत्ता जॉईन केलेला आहेस, तू आम्हाला रुळलेला वाटतो आहे. तर प्रयत्न तोच होता की असंच वाटावं, एका फ्लो मध्ये सगळी मालिका सुरू आहे. हा, मग लोकांना आवडलं ते पात्र, त्याचे वेगवेगळे इक्वेशन्स तयार व्हायला लागले आजूबाजूच्या पात्रांसोबत, असा तो एकंदरीत प्रवास सुरू झाला.
1: सुमंत आणि अनिश हे किती सारखे किंवा किती वेगळे?
0: आधी सांगितल्याप्रमाणे भूमिकेचा अभ्यास आपण जसा करतो, तर त्यात मला अनिश या पात्रामध्ये बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी सापडल्या की एक गाणं पण शिकलो नसल्यामुळे एक माझा भाग, आणि अनिश हा एम ए म्युझिक करत होता तर ते एक शिक्षण घेतलेला एक तो मुलगा. आता गाणं ही जी अशी एक कला आहे की ती बऱ्यापैकी आपल्याला आपल्या डिस्टर्बिंग मोमेंट्स मध्ये शांत करणारी. आपण मोठ्या मोठ्या गायकांना जेव्हा बघतो आपण, तर त्यांचा एक काहीतरी त्यांच्या मनावर परिणाम झालेला असतो त्या कलेचा. तर ते एक इंटरेस्टिंग वाटलं. ते साम्य नाहीये, म्हणजे मी शांत स्वभावाचा असेन किंवा मी थोडा मिक्स स्वभाव आहे माझा, पण ते पात्र तयार करताना मला असं वाटलं की हे दिसावं की या कलेचा काहीतरी परिणाम झालेला आहे. अनिश ही व्यक्तिरेखा म्हणजे केळकर कुटुंबच खरं तर. मला एक गोष्ट खूपच चांगली वाटली की इक्वॅलिटी प्रॅक्टिस करणारं कुटुंब आहे. असं प्रत्येकदा होत नाही की आई चहा करून आणते आहे किंवा घरात कोणी स्त्री आहे तीच सतत चहा करते आहे. आशुतोष माझा जो काकांचं काम करायचं, कधी तो चाचू आम्ही चाचू कॉफी बनवते मग मी करतो आहे. हे इक्वॅलिटी प्रॅक्टिस करणं हे किती घरांमध्ये होतं मला माहिती नाही, पण ते एक जे कुटुंब तिथे तयार झालं आणि त्यांची जी इक्वॅलिटी प्रॅक्टिस करण्याची जी पद्धत होती ती एक इंटरेस्टिंग वाटली. आजूबाजूच्या स्त्रियांसोबत त्या मुलाचं वागणं कसं आहे, म्हणजे आपण खूप पुरुषीपणाने वागतो आहे, आपण स्त्रियांबद्दल कसा विचार करतो आहे, हेही बऱ्यापैकी इंटरेस्टिंग ते पात्र होत गेलं पुढे. तर या काही समान गोष्टी होत्या ज्यांच्याबद्दल मी खूप आधी विचार करायचो आणि मला असं वाटलं की ही एक चांगली वेळ आहे असं पात्र पोर्ट्रे करायची जे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, आणि त्यातून आपण या गोष्टी आणखीन हायलाइट करू शकतो. तर ही काही साम्यस्थळ होती अनिश आणि सुमंत मध्ये.
1: ओके, अशी कुठली ड्रीम भूमिका आहे का की जी साकारायला आवडेल किंवा असं डोकेत की अशा पद्धतीचा रोल मिळाला तर मी नक्की करेन?
0: मला टू बी ऑनेस्ट हे सगळ्याच नटांचं असतं, पण मला खरंच बरीच नाटकं आहेत आणि उत्तम नाटककारांची नाटकं आहेत ज्यांनी इतकी कमाल पात्र तयार केलेली आहेत. मला लेखकांच्या बाबतीत कायम हा प्रश्न पडतो, या सगळ्या प्रोसेस मधली आवडती व्यक्ती जी असते ती लेखक असते माझ्यासाठी पर्सनली, कारण कुठून ते तयार करतात या भूमिका आणि प्रत्येक पात्रांच्या मनातून जाणं. तर अशी पात्र ज्यात द्वंद्व आहे, कॉन्फ्लिक्ट आहे आत, की एका बाजूला जसं आपण आयुष्यात असतो आपण असे 100% आपण गोडू गोडू नसतो किंवा 100% आपण पॉझिटिव्ह नसतो, ग्रे एरियाज असतात, काही निगेटिव्हिटी असते आपल्यात, काही भावना असतात ज्या निगेटिव्ह असतात

0: त्या ड्राईव्ह. तर अशी पात्र ज्यांच्यात द्वंद्व आहे, आत द्वंद्व आहे, अशा भूमिका करायला आणखीन आवडतील, ज्यातून आणखीन कॉम्प्लेक्स आणि आपल्याला चॅलेंज होतील, अशा गोष्टी करायला नक्की आवडेल.
1: जाता जाता आपल्या युवा श्रोत्यांना काय सांगशील?
0: खरं तर हा खूप कठीण प्रश्न आहे, कारण आता ही सगळी माध्यमं इतक्या वेगाने बदलत आहेत आणि त्यासोबत नवीन माध्यमही तयार होत आहेत. म्हणजे तुला माहित असेल इंस्टाग्राम हे जे एक आहे प्रकरण, किंवा फेसबुक फॉर दॅट मॅटर, सोशल मीडिया यावरही बऱ्याच पद्धतीचं कॉन्टेंट क्रिएट होत आहे. त्यासोबतच चित्रपट हे माध्यम आहे, नाटक आहे आणि मालिका. तर हे सगळं जसं मी आधी म्हणालो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे सजगतेने आपण जगणं, आपल्या आजूबाजूला ऑब्झर्व करणं, काय होत आहे, संवेदनशीलपणे आपण ते प्रोसेस करू शकतो, आपण काय वाचतो आहे, हे हा सगळा ऐवज जेव्हा आपण तयार करतो त्यानंतर आपण हे बघू शकतो की आपल्याला या क्षेत्रात का यायचं आहे. बरीच कारणं असू शकतात, काय ग्लॅमर आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, लोक एका पद्धतीने ट्रीट करतात या क्षेत्रातल्या व्यक्तींना. तर आपला वाय जो आहे, कारण जे आहे या क्षेत्रात यायचं, मला ते वाटतं की हे पक्क केलं पाहिजे आपण, की आपल्याला का यावं असं वाटतंय. असू शकतं की मला प्रसिद्धी हवी आहे त्यामुळे मला जावं असं वाटतंय, किंवा खरंच असू शकतं की मला अभिनयाची आवड आहे, मी बरंच साहित्य वाचलेलं आहे आणि मला हे असं आवडतं की हे जेव्हा मी सादर करतोय कोणासो, तर ही सादर करण्यातली मजा आहे ती, ते मला आवडतंय, सादरीकरण मला आवडतंय. आणि या क्षेत्रात येणं म्हणजे फक्त अभिनय करणं असं नाही, लेखन असू शकतं, दिग्दर्शन असू शकतं, तांत्रिक बाजू असू शकतात, फिल्म मधल्या, मालिकेमधल्या, नाटकातल्या. तर का यायचं आहे हे नक्की असलं पाहिजे. आणि त्यासोबतच खरंच या फील्डमध्ये अस्थिरता खूप आहे, आज काम मिळेल उद्या मिळणार नाही, त्यामुळे याचं नियोजन पण नक्की असलं पाहिजे की तुम्हाला अस्थिरतेसोबत आपण जगतच असतो, पण या क्षेत्रातल्या अस्थिरतेसोबत आपण जगू शकतो आहे का, आपलं आर्थिक नियोजन आपण केलेलं आहे का, कारण काहीच सांगता येत नाही कोणाचं काय वर्क होईल उद्या. एखादी व्यक्ती जिचा खूप अभ्यास आहे, सुंदर अभिनय पण आहे, शिकून आली, तरी कामं मिळत नाहीये किंवा काही पुढे होत नाही, किंवा असं असू शकतं की एखादा रील स्टार आहे जो इंस्टाग्रामवर फेमस आहे आणि त्याला लगेच कुठलं तरी ब्रँड किंवा कुठलं तरी प्रोडक्शन हाऊस त्याला काम. तर ही सगळी अस्थिरता डोक्यात ठेवून यातली आर्थिक बाजू लक्षात घेऊन आता हा प्रत्येकाचा तसा एक इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे, पण हा या क्षेत्राबाबत या गोष्टी लक्षात ठेवून आपण यावं असा एक छोटा सल्ला देण्यात मी मोठा नाहीये, पण एक मित्र म्हणून मला असं सांगेल. पण त्याबरोबर मला हे नक्की वाटतं की पुन्हा मी त्या गोष्टीकडे वळतोय की बऱ्याच लोकांनी खूप सुंदर लिखाण करून ठेवलेले आहेत, काही फिल्म्स तयार केलेले आहेत, काही नाटकं तयार केलेली आहेत. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचं एक तंत्र आहे आणि ते शिकावं माणसानी, निदान त्या प्रोसेस मधून जावं, ते वाचावं, ते अनुभवावं, आपल्या आत त्याने काय होत आहे, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमुळे आपल्यात काय होत आहे. तर डोळसपणे या क्षेत्रात यावं.
1: येस, खूप महत्वाचा आणि अत्यंत छान पद्धतीने तू आपल्याच्या युवा मित्रांना सांगितलेस की हे क्षेत्र निवडताना मुळात कुठल्या गोष्टी डोक्यात ठेवून निवडायला पाहिजे. सो मला असं वाटतं की आपला आजचा हा भाग जे कोण ऐकत असतील आणि ज्यांना अभिनय या क्षेत्रात करिअर करायचं असेल त्यांना याचा अगदीच उपयोग होणार आहे. आणि तू वेळात वेळ काढून आलास आणि इतके छान मुलाखत झाली आपली, मस्त गप्पा झाल्या, सो छान वाटलं. थँक्यू सो मच फॉर कमिंग.
0: आणि थँक्यू सो मच आकाशवाणी, युवावाणी आणि वेगळ्या वाटा हा जो उपक्रम तुम्ही सुरू करतायत हा खरंच स्तुत्य आहे. आणि याच्या सगळ्या श्रोत्यांना पुन्हा मी धन्यवाद देतो आणि तुम्हाला स्पेशली धन्यवाद, इथे मला बोलवलं आणि तुम्हाला असं वाटलं की मी जे काम केलंय चांगलं आहे, माझी मुलाखत आपण घेऊ शकतो. खरं तर मुलाखत देण्यात मी मोठा नाही असंच मला वाटतं, पण मला खूप मजा आली इथे येऊन तुमच्याशी बोलायला आणि इथली कामाची पद्धत समजून घेताना. सो त्यासाठी मनापासून धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात वेगळ्या वाटा या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार. मित्रांनो, आताच आपण वेगळ्या वाटा ही मालिका ऐकली आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिच्यासह. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं, तर सादर करते होते डॉक्टर विजय सिंग राजपूत. मग मित्रांनो, भेटूया पुन्हा युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

मैं पंछी अलविदा।

अरे मन मेरा मन चला सबसे प्यार से मिला पीछे उड़ के न

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार 5 कोटी रुपये देणार. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आणि गडचिरोलीत मुसळधार पाऊस. जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट. राज्यसभेत आज पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. विधेयक सादर करताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी यातल्या तरतुदींची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेली सरकारची वचनबद्धता यातून दिसते असं ते यावेळी म्हणाले. विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात करताना या विधेयकात केलेले बदल केवळ दिखाव्यापुरते असल्याचा दावा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
1: इस अमेंडमेंट बिल का हम स्वागत करते हैं, लेकिन ये अभी भी अधूरा है. ये पेपर लीक होने के बाद भी इसकी कार्रवाई को मजबूत करना ये जरूरी है. पेपर लीक होने से रोकने की मजबूत व्यवस्था इसमें नहीं है. सिर्फ आपने आंकड़े बदले, लेकिन आपका इंटेंशन आपने इसमें नहीं बताया. इसको कैसा रोकना.
0: त्यापूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर झाल्याचा आरोप करत यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड अॅक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुचवलं. नीट यूजी पेपर फुटीच्या विरोधात जंतरमंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशी सूचना दिल्ली सरकारनं दिल्ली पोलिसांना दिली आहे. मात्र ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना यातून वगळण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशानुसार या प्रकरणी अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्यांचाही तातडीनं पुन्हा आढावा घ्यावा असंही सरकारनं पोलिसांना सांगितलं आहे. या प्रकरणी एकंदर 13 गुन्हे दाखल झाले होते. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. कालच राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं. हे केवळ घटनादुरुस्ती विधेयक नसून देशाची संस्कृती अस्मिता जपणारं विधेयक आहे असं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: के खिलाफ नहीं है और जब राष्ट्रगान हो तो उसके साथ साथ राष्ट्रगीत का भी गायन हो. अब एक भारत श्रेष्ठ भारत के लिए संपूर्ण वंदे मातरम चाहिए.
0: विधेयकावरच्या चर्चेदरम्यान

0: द्रमुक सदस्या के कनिमुळी यांनी या विधेयकाला विरोध केला. लोकांमध्ये भेदभाव करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. भाजपा सदस्य संबित पात्रा यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. जनगणमन आणि वंदे मातरम यांना समान दर्जा देण्याचं आश्वासन राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीसमोर दिलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. सोयाबीनची सर्वाधिक 45 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस 36.5 लाख हेक्टर, मका 11 लाख हेक्टर आणि तूर 10 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. येत्या 2 ते 4 वर्षात अंमली पदार्थ मुक्त मुंबईचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंमली पदार्थ मुक्त मुंबई अभियानाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते.
1: एकीकडे ड्रग्जचं वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या युवा शक्तींनी ठरवलं की आम्हीच ड्रग्जला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्ज, असा जर आपण संकल्प केला तर मला सांगा कोणाची हिंमत आहे या ठिकाणी ड्रग्जचं वाटप करण्याची, ड्रग्जची विक्री करण्याची.
0: वयाच्या 21-22 वर्षापासून जर युवा व्यसनांपासून दूर राहिले तर आयुष्यभर त्यापासून दूर राहण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता युवांनी व्यसनाला ठाम नकार द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यामध्ये होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतला असून यानिमित्त होणाऱ्या 99 नांदी साहित्य संमेलनांसाठीही 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. परदेशात होणाऱ्या 12 संमेलनांसाठी CSR माध्यमातून 2 कोटी तसंच विद्यापीठांमध्ये होणाऱ्या 13 विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी 25 लाख याप्रमाणे राज्यातल्या 13 विद्यापीठांना मिळून 4 कोटी रुपये असा एकंदरीत 18 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला असल्याचंही सामंत यांनी यावेळी सांगितलं. वास्तू अद्ययावत करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा धनादेशही त्यांनी यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सोपवला. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफीत प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 123 मिलीमीटर पाऊस झाला आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातले 25 मार्ग बंद आहेत. छत्तीसगडमध्ये अधिक पाऊस झाल्यानं भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून 700 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. जिल्ह्यात SDRFची पथकं तैनात करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दूरध्वनीवरून परिस्थितीचा आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून शेतकरी सुखावले आहेत. मात्र आज जिल्ह्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात गेले 2 दिवस होणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयासमोरचा रस्ता खचल्यामुळे एक कार त्या खड्ड्यात कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. हवामान विभागानं जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आजसाठी तर पुणे तसंच नाशिक घाट परिसराला उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. रायगड, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, अकोला, वर्धा, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता।

0: पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार 5 कोटी रुपये देणार. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आणि गडचिरोलीत मुसळधार पाऊस. जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

आपण ऐकत होतो स्वच्छ भारत अभियान गीत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, देशभरात विविध परीक्षांमधल्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थी आणि युवा वर्गामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर लोकसभेनं काल सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. राज्यसभेत यावर चर्चा सुरू आहे. या सुधारित विधेयकात 10 वर्षांपर्यंत कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड, शिवाय जलद तपास आणि विशेष फास्ट्रॅक न्यायालयांद्वारे वेळेत खटले निकाली काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून या नव्या कायद्याच्या तरतुदीविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोते हो, 2024 मध्येही या विषयावर कायदा अस्तित्वात होता. मात्र 2026 सुधारणा विधेयकात शिक्षा आणि अंमलबजावणी अधिक कठोर करण्यात आली आहे. या बदलांमागचा कायदेशीर उद्देश आणि त्याचा परिणाम याविषयी विधिज्ञ अॅडव्होकेट अभय आपटे यांच्याकडून जाणून घेऊया.
1: या मूळ कायद्याचं प्रयोजन हे सार्वजनिक परीक्षेतील अनुचित प्रकार थांबवणे आणि असे प्रकार करणाऱ्या व्यक्तीला, समूहाला, गटाला अथवा संस्थांना कठोर कारवाई करून परीक्षा यंत्रणेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम ठेवणे, ती वाढवणे असा होता. हा कायदा भारतभर लागू आहे. अलीकडेच पेपर फुटीचे काही प्रकार समोर आले आणि अशा प्रकारांमुळे सार्वजनिक परीक्षांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता याविषयी एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यावर उपाययोजना म्हणून जो मूळ कायदा या विषयातला आहे त्यावर सुधारणा आणि दुरुस्ती करणे आवश्यक झालं होतं. ही दुरुस्ती करण्यासाठी कालचे विधेयक लोकसभेत संमत करण्यात आले. यातील महत्वाच्या सुधारणा ज्या सुचवल्या त्या अशा आहेत. एक म्हणजे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना आता या प्रकारच्या खटले चालवण्यासाठी विशेष द्रुतगती न्यायालय स्थापन करण्याची परवानगी दिली आहे. दुसरं म्हणजे या न्यायालयांनी या प्रकरणांची रोजच्या रोज सुनावणी घ्यायची आणि 3 महिन्याच्या आत निकाल द्यायचा आहे. तिसरं म्हणजे अशी प्रकरणं तपास यंत्रणांनी 2 महिन्याच्या आत पूर्ण करून त्याचं दोषारोप पत्र दाखल करायचं आहे. त्याच्यापुढे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना या कायद्याखालील प्रकरणं चालवण्यासाठी विशेष अभियोक्ता नेमण्याची परवानगी दिली आहे. पूर्वी मूळ कायद्यात जो कारावास आणि दंड याविषयीची प्रयोजन होतं त्यामध्ये आता या सुधारणेने वाढ केली आहे. आता 5 ते 10 वर्षाची शिक्षा आणि 50 लाखापर्यंतचा दंड प्रस्तावित आहे. या प्रकरणातील निकालाविरुद्ध जे अपील होईल ते उच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार आहे आणि ते त्यांनी 3 महिन्यात निकाली काढायचं अशी तरतूद केली आहे.
0: श्रोते हो, प्रश्नपत्रिका फुटीमागे संघटित रॅकेट, सायबर तंत्रज्ञान आणि संस्थात्मक संगनमत असल्याचं अनेक तपासातून समोर आलं आहे. याकरता नव्या कायद्यातील तरतुदी पुरेशा आहेत का हे अॅडव्होकेट अभय आपटे यांच्याकडून जाणून घेऊया.
1: एक नक्की आहे की तपास आणि निकाल या दोन्ही प्रक्रियांसाठी डेडलाईन दिलेली असल्यामुळे जलद न्याय मिळवण्याच्या दृष्टीने या तरतुदी परिणामकारक नक्कीच होऊ शकतील. मात्र त्याचबरोबर अशा डेडलाईन जिथे दिलेत अशा ठिकाणी सुद्धा अशा सर्व लोकांची नियुक्ती होणं, वेगळ्या न्यायालयाची नियुक्ती होणं, वेगळ्या तपासी अंमलदाराची नियुक्ती होणं या प्रशासकीय कामात अनेक वेळा गडबड होऊ शकते, अनेक वेळा वेळ गेल्याची उदाहरणं आहेत. मला वाटतं त्या दृष्टीने ती अंमलबजावणी अतिशय महत्वाची ठरणार आहे. प्रश्नपत्रिका फुटीमध्ये अनेकदा संघटित रॅकेट, तांत्रिक माध्यम किंवा संस्थात्मक संगनमत दिसून येतं हे खरं आहे आणि हेच अलीकडच्या प्रकरणातही सापडलेलं आहे. ह्या नव्या विधेयकामध्ये किंवा ज्या सुधारणा सुचवल्या आहेत त्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा दंड, त्याचबरोबर अशा संस्थांना काम करण्यापासून बंदी अशा तरतुदी केलेल्या आहेत. या तरतुदींमुळे निश्चितच एक प्रकारचा वचक

0: निर्माण होऊ शकतो आणि पारदर्शक परीक्षा राहण्यासाठी जी प्रक्रिया आहे तिला पुष्टी मिळू शकते. मात्र यात एक गोष्ट महत्वाची आहे की विधेयक होणं, यापुढे जाऊन कायदा होणं याहीपेक्षा काय महत्वाचं आहे की त्याची अंमलबजावणी झाली आणि काही दोषींना खूप कठोर शासन झालं हे दिसणं हे जनमानसाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आता अस्तित्वात असलेल्या केसेस सुद्धा जर खूप लवकर हाताळून त्याची गुणदोषावर जर शिक्षा झाली तर त्याचा मेसेज, त्याचा एक प्रकारचा प्रभाव हा यावर जास्त पडण्याची शक्यता आहे.
1: श्रोते हो, परीक्षा गैरव्यवहाराबाबत आता झिरो टॉलरन्स धोरण आहे. विविध राज्यांमध्ये आधीपासूनच वेगवेगळे कायदे आहेत, मात्र या राष्ट्रीय कायद्यामुळे काय घडेल हे अॅडव्होकेट अभय आपटे यांनी स्पष्ट केलं.
0: या विधेयकानुसार ज्या सुधारणा मूळ कायद्यात आल्या आहेत त्यातून सरकारने हे दाखवून दिलंय की अशा सार्वजनिक परीक्षेमधल्या गोंधळाबाबत सरकार कोणची हयगय करणार नाही किंवा झिरो टॉलरन्स ही त्यांची याबाबतची धोरण आहे. पण ही घोषणा प्रत्यक्षात येणं खूप महत्वाचं आहे. यासाठी कायदेशीर तरतुदी नक्कीच झाल्यात, पण आता हाही एक मुद्दा पुढे येतो की प्रत्येक राज्य असं म्हणतंय की आमचं काम आमच्या तरतुदीनुसार चालेल. मात्र ही जी सुधारणा आहे त्यामध्ये या करण्यात आलेल्या सुधारणा, प्रस्तावित सुधारणा या गोष्टी पॅन इंडिया म्हणजे भारतभरासाठी लागू पडणार आहेत आणि त्यामुळे जर तुम्ही एकत्र परीक्षा घेताय किंवा कुठलीही सार्वजनिक परीक्षा घेताय तर याबाबत भारतभर एकच नियम लागू व्हायला हवा. याला कारण मग त्यातून पळवाटा शोधणं कोणाला सोपं होणार नाही आणि मग त्यासाठी अशा प्रकारची सुधारणा निश्चित काम करेल आणि भारतभरासाठी पारदर्शक परीक्षा आणि पारदर्शक पद्धत ही अस्तित्वात येईल असं या सुधारणांमुळे वाटतंय. अर्थात यासाठी काही तांत्रिक अडचणी निश्चित येतील. याविषयी काही लोक न्यायालयात, उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल करतील आणि या सगळ्यांची मग त्या कायद्याची जी काही गुणात्मक, त्याचं जे काही ऑन मेरिट्स प्रपोजिशन आहे ते लोकांसमोर येईल. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वत्र लागू होणाऱ्या तरतुदी हे एक याचं वैशिष्ट्य आहे आणि मग कुठल्या तरी दोन राज्यांमधले मतभेद, केंद्रामधले आणि राज्यामधले मतभेद हे राहणार नाहीत.
1: श्रोते हो, कोणताही कायदा समाजात त्याच्याबद्दल विश्वास निर्माण झाल्यावरच यशस्वी ठरतो. या नव्या सुधारणा विधेयकामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल का याविषयी पत्रकार शैलेंद्र परांजपे यांचं मत जाणून घेऊया.
2: दोन गोष्टी अशा आहेत याच्यातल्या की ज्या वेळेला अशा प्रकारचे गैरप्रकार होता त्यावेळेला त्याचा जो टार्गेट ऑडियन्स असतो, म्हणजे जसं आपल्याकडे तीन परीक्षांमध्ये गैरप्रकार झाले आणि मग त्या त्या परीक्षांशी संबंधित जे लोक असतात त्यांना थोडंसं त्यांचं भवितव्य सांगलेलं असतं, त्यामुळे त्यांना थेट त्याचा परिणाम होतो. त्याशिवाय एकूण विद्यार्थी वर्ग म्हणून जे वेगळ्या परीक्षा देतात त्यांचाही मनोबलावर परिणाम होतो. त्यामुळे आत्ता जे बिल आहे ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक आहे. म्हणजे काय, तर 2024 साली पण अशा प्रकारचं विधेयक आणलं गेलं होतं आणि त्यानंतर आता 2 वर्षांनी आपल्याला हे आणायची वेळ आली. याचा अर्थ काय, तर 2 वर्षांमध्ये पुन्हा गैरप्रकार झाले, म्हणजे आधी केलेल्या उपाययोजना पुरेशा नव्हत्या म्हणून तर हे बिल आणावं लागलं. पण या बिलामध्ये जे लोक त्याच्यामध्ये सापडतील किंवा जे गुंतलेले असतील त्यांना अतिशय कडक शिक्षेचं प्रावधान आहे. म्हणजे थेट तुरुंगात जातील, त्याच्यानंतर 1 कोटी रुपयाचं म्हणजे दंडात्मक तरतूद वाढवलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे 10 कोटी, 1 कोटी जेल. त्याच्यानंतर दुसरा भाग त्यातला असा आहे की या परीक्षांच्या संदर्भामध्ये पारदर्शकता येणं हा पण एक त्यातला विषय आहे. जसं हे कडक उपाय जे आहेत, म्हणजे बिल जे आणलेलं आहे किंवा विधेयक जे आहे त्याच्यामुळे काय होतं, तर सगळ्या देशाचं लक्ष लागण्याचं कारण असं की जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्यामुळे अख्ख्या देशाचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं. अगदी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामाही झालाय, त्यामुळे आता देशाचं लक्ष त्याच्याकडे लागल्यानंतर ज्यावेळेला या सगळ्या बातम्या कालपासून येत आहेत प्रसारमाध्यमातनं आणि एकूण सर्व वृत्तपत्रातनं, टीव्ही चॅनल्सवरनं, त्यामुळे त्या परीक्षेशी संबंधित सगळ्याच लोकांना, कारण असं आहे की ते संसदेत ज्यावेळेला विधेयक मंजूर होतं त्यावेळेला तो देशाचा कायदा होणार आहे आणि आता तो कायदा इतका कडक होणार आहे की त्या कायद्यामुळे अशा प्रकारचा गैरप्रकार कोणी केला, म्हणजे आपल्याला माहितीये त्यातले घटक की क्लासेस चालवणारे लोक असतील किंवा त्या यंत्रणेतलेच काही लोक असतील किंवा काही त्यातले वेस्टेड इंटरेस्ट असलेले दलाल असतील, त्या प्रत्येकाला याची कडक आता जाणीव आहे की आता आपली काही खैर नाही. त्यामुळे जर कडक कायदा केला असेल आता आणि जर तशी धारणा त्या प्रत्येक घटकाच्या मनामध्ये असेल तर विद्यार्थी वर्गाला 100% दिलासा मिळेल. फक्त आपल्या व्यवस्थेवरचा विश्वास इतका उडत चाललाय की वारंवार अशा घटना घडतात म्हणून, म्हणजे होतं कसं की एक परीक्षा म्हणजे नीटची परीक्षा असेल आणि इतर समजा AICTE पूर्वी घ्यायचं तशी इंजिनिअरिंगची परीक्षा असेल, ऑर मेडिकलची असेल, या वेगवेगळ्या परीक्षा ज्या होतात किंवा अगदी इतर कुठल्याही परीक्षा असतील तर त्या सगळ्या परीक्षांचा लाभार्थी जे आहेत, ज्या परीक्षेला बसणारे जे इच्छुक लोक आहेत, महत्वाकांक्षी लोक

0: लोकं जे आहेत त्या परीक्षातून उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरीत येऊ पाहणारे किंवा वैद्यकीय प्रवेशाला ऍडमिशन घेणारे, अभियांत्रिकीला प्रवेशाला घेणारे किंवा अगदी संरक्षण दलांच्या परीक्षा देणारे सुद्धा असतात काही पातळ्यांवर. तर या सगळ्या समाज घटकांमध्ये आतापर्यंत जो एकूण परीक्षा पद्धती म्हणजे काही खरं नाही किंवा किती ट्रान्सपरंट आहे, कशी होईल, काय होईल, तर आता जी कडक प्रावधान केलंय त्याच्यामुळे त्या सर्वच लोकांना असं निश्चितपणे वाटेल, त्यांना हा दिलासा नक्की मिळेल की आता याच्यामधले गैरप्रकार 100% कमी होतील किंवा कदाचित गैरप्रकार खूपच कमी प्रमाणात होतील किंवा अपवादात्मक होतील आणि झाले तर त्याचा जो परिणाम असेल, फटका बसणारा असेल, तो अतिशय कमी पातळीवरचा असेल. म्हणजे संपूर्ण परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाला असं काय होणार नाही. कुठेतरी एखाद्या केंद्रावर काहीतरी झालं वगैरे होईल म्हणजे त्याचा ओव्हरऑल परीक्षार्थींवर परिणाम होणार नाही असा लोकांना दिलासा नक्की मिळेल असं मला वाटतं आत्ताचा जो कडक कायदा केला त्याच्यामुळे.
1: श्रोते हो, कठोर शिक्षेबरोबरच परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्सकडून काय अपेक्षा आहेत याविषयी पत्रकार शैलेंद्र परांजपे यांचं विश्लेषण ऐकूया.
0: हे बघा, दोन तीन पातळ्यांवर विचार केला पाहिजे. नंदन निलेकणी हे कोण आहेत तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामधले ते सगळ्यात मोठे म्हणजे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात कार्यरत असलेलं नाव आहे. म्हणजे ते इन्फोसिसचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते वगैरे. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आधार कार्ड जे आपण आज वापरतो, म्हणजे आज आधार कार्डच्या मुळे जी काही देशात क्रांती झाली आहे सगळीकडे आधार एकच युनिक नंबर आपल्याला मिळाला माणसाला, तर त्या आधार कार्डच्या सगळ्या मोहिमेमध्ये नंदन निलेकणी होते. परंतु नंदन निलेकणी हे नाव असं आहे की जे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे, त्यांना या सगळ्या टास्क फोर्सच्या गठीत केल्या त्याचे प्रमुख पद दिलंय. त्यामुळे अर्थातच तंत्रज्ञानाधारित किंवा टेक्नॉलॉजी ड्रिव्हन काहीतरी सोल्युशन येईल हा एक भाग. आणि त्यातनं काय होईल तर ही संपूर्ण परीक्षा आहे ती एकीकडे तंत्रज्ञानावर आधारित अशी केली जाईल की पारदर्शक पद्धतीने होईल आणि त्याच्यामध्ये आता जे परीक्षेत गैरप्रकार झाले म्हणजे पेपर फुटला, आता या नंदन निलेकणींचा टास्क फोर्स तंत्रज्ञानाधारित असं काहीतरी त्या परीक्षेत ऑर्गनायझिंगमध्ये आणेल की जेणेकरून घोटाळा करणं अवघड व्हावं टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने. आणि दुसरं, चुकून कोणी प्रयत्न केला, हिंमत केली तर त्याला पकडलं पटकन जावं. ह्या दोन गोष्टी त्या टास्क फोर्सकडनं होतील की ज्याच्या आधारे परीक्षा घेणं सोपं जाईल आणि कुणी घोटाळा केला तर पकडणं सोपं जाईल.
1: श्रोते हो, सार्वजनिक परीक्षा ही लाखो युवकांच्या, विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आणि देशाच्या भविष्यातील गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाशी निगडीत असते. त्यामुळे पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर कायद्यासोबतच पारदर्शक, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित परीक्षा व्यवस्था तितकीच गरजेची आहे. नव्या सुधारित कायद्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेवरचा विश्वास अधिक दृढ होईल आणि प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट.
2: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास.
1: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका.
2: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
1: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या.
2: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर.
1: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा.
2: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल.
1: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात.
2: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू.

एफएमएन 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन ईआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचंही नांदेड केंद्र आहे. श्रोते, आता सायंकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: मंडळी नमस्कार. मंडळी, आज आहे गुरुवार. भारतीय सौर 8 श्रावण शके 1948 अर्थात 30 जुलै 2026. आता ऐकूया कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड यांच्याकडून प्राप्त झालेले आजचे बाजारभाव. शेतमालाचा प्रकार: हळद काडी कमाल दर 17,880 रुपये, किमान दर 14,195 रुपये, तर सरासरी दर 15,495 रुपये प्रति क्विंटल. हळद गोळा कमाल दर 15,595 रुपये, किमान दर 14,000 रुपये आणि सरासरी दर 15,005 रुपये प्रति क्विंटल. आणि हळद तुकडी कमाल दर 14,000 रुपये, किमान दर आणि सरासरी दर 14,000 रुपये प्रति क्विंटल. हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड यांच्याकडून प्राप्त झालेले आजचे बाजारभाव. किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत.
1: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
2: पुतला बोल रहे?
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब?
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ,
2: परम तो सभी डाले.
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच है?
1: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
2: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण नांदेड जिल्हा परिषदेच्या उपकर निधीतून कृषी विभागाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या विविध योजनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ नीलकुमार ऐतवडे यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली विशेष मुलाखत आपण ऐकणार आहोत. परंतु त्यापूर्वी सध्या सर्वदूर सुरू असलेल्या पावसाळी वातावरणाची सुंदर अनुभूती देणाऱ्या गायिका वैशाली सामंत यांनी सुमधूर आवाजात गायलेलं पाऊस ओल्या रंगाचा

मंडळी, पुन्हा एकदा आपलं कार्यक्रमात स्वागत. मंडळी, ग्रामीण विकासात जिल्हा परिषद ही महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. विविध विकास कामांसोबत जिल्हा परिषदेच्या उपकर निधीतून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांमधून वैयक्तिक तसंच सामूहिक स्वरूपाचे लाभ देऊन शेती अधिक सक्षम आणि उत्पादनक्षम करण्याचा प्रयत्न केला जातोय. याच विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी डॉक्टर नीलकुमार ऐतवाडे यांची मुलाखत ऐकूया. ही मुलाखत घेतली आहे मिलिंद व्यवहारी यांनी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, आपल्या कृषी विभागाच्या वतीनं केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं विविध योजना शेतकरी बांधवांसाठी केंद्र आणि राज्य शासन राबवत असतं, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था देखील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी वेगवेगळे उपक्रम घेतात. नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीनं नांदेड जिल्हा परिषदेमध्ये उपकर योजना देखील राबवली जाते आणि त्यामार्फत काही घटक जे आहेत ते शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी इथे राबवले जातात. काही वैयक्तिक लाभाच्या योजना या उपकर योजनेमधून शेतकरी बांधवांना दिले जातात आणि काही गटांच्या माध्यमांमधून देखील काही तरतूद जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेमध्ये ठेवण्यात आलेली आहे. 2026-27 या वर्षामध्ये जिल्हा परिषद नांदेड यांच्या उपकर योजनेमध्ये काही 7-8 योजना ज्या आहेत जे काही घटक आहेत ते ठेवलेले आहेत, त्या अनुषंगाने हे शेतकरी बांधवांना याचा लाभ घेता येऊ शकेल. आज आपल्यासोबत नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे कृषी

0: विकासा देखील डॉक्टर नील कुमार अयतवाडे सर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार, मी डॉक्टर नील कुमार अयतवाडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड.
0: सर सर्वप्रथम मी आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर सर म्हणजे आपल्या या कृषी विभागाच्या वतीनं विविध उपक्रम केंद्र आणि राज्य शासनाचे शेतकरी बांधवासाठी राबवले जातात, परंतु नांदेड जिल्हा परिषदेमध्येही उपकर योजनेमध्ये काही घटक आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत, तर याचा उपयोग शेतकरी बांधवांना नक्कीच होईल, कारण जे काही लाभार्थी आहेत ते लाभार्थी याचा जर लाभ घेतला तर त्यांच्या शेतीमध्ये त्यांना नक्कीच उपयोगाचं होऊ शकतं. तर असे कुठले घटक आपण उपकर योजनेमध्ये ठेवलेले आहेत?
1: दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत उपकर योजना जी आहे याच्यामार्फत काही लाभ दिले जातात अनुदानावरती. यामध्ये वैयक्तिक लाभाच्या काही योजना असतात आणि काही गटामार्फत किंवा शेतकरी

0: यामध्ये वैयक्तिक लाभाच्या काही योजना असतात आणि काही गटामार्फत किंवा शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबवणाऱ्या काही योजना असतात. जर आपण पर्टिक्युलरली वैयक्तिक लाभाच्या योजना बघितल्या तर पॉवर ऑपरेटेड चाफ कटर म्हणजेच कडबाकुट्टी यंत्र जे आहे ते आपण देतो, ताडपत्री देतो आणि विद्युत पंप संच देतो. याच्यामध्ये 3 HP आणि 5 HP असे ते संयंत्र असतात. त्याच पद्धतीनं काही शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गटाच्या माध्यमातून सुद्धा आपण काही योजना देत असतो. आता सध्या केंद्र शासनाचा तसेच राज्य शासनाचा आणि आपल्या जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ह्या सर्वांच्या याच्यातून आपण काही गटाच्या माध्यमातून लाभ देत असतो. तर त्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत कृषी आधारित सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीस आपण अर्थसहाय्य देतो. किसान ड्रोन, जे आता सध्या फवारणीसाठी आपल्याला मजूर वगैरे मिळत नाहीत तर त्यासाठी किसान ड्रोनचा सुद्धा आपण गटाच्या मार्फत लाभ देतो. जैविक प्रयोगशाळा, जे आपण सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन म्हणून देत असतो, तर जैविक प्रयोगशाळा आणि त्या आधारित खतं निर्माण करण्यासाठी आपण त्याच्यासाठी सुद्धा गटाच्या माध्यमातून लाभ देतो. आणि यावर्षी एक नाविन्यपूर्ण योजना म्हणून प्रिसिजन फार्मिंग म्हणजेच AI तंत्रज्ञान आधारित स्वयंचलित हवामान केंद्र आणि खतं आणि सिंचन तसेच कीड रोग याविषयी सल्ला देणारे उपकरण हे शेतामध्ये बसवण्यासाठी त्यासाठी सुद्धा अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
1: जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेमध्ये महत्वाचे घटक आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत. सुरुवातीला आपण सांगितलं की काही वैयक्तिक जे काही लाभ आहेत जसं की पॉवर ऑपरेटर चाफ कटर असेल, ताडपत्री असेल किंवा विद्युत पंप संच असेल, तर याच्यासाठी आपण काय तरतूद ठेवलेली आहे, लाभार्थी कसे आपण याच्यात निवडणार आहोत आणि लाभार्थी निवड करताना आपण काय त्यांच्याकडून घेणार आहोत, प्रस्ताव ते काय तालुक्याला देतील का डायरेक्ट जिल्ह्याला देतील.
0: याच्यामध्ये ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत ह्या शेतकऱ्यांनी आपला 7-12-8 आधार कार्ड आणि त्यांचं बँकेचं पासबुक जे आधार संलग्न आहे असं बँकेचं पासबुक त्यांनी पंचायत समिती ज्या आहेत तुमच्या तालुक्याच्या नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीमध्ये आपण हा अर्ज देऊ शकता. हा अर्ज तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सादर करू शकता. तिथे जे कृषी अधिकारी किंवा कृषी विस्तार अधिकारी जे आहेत यांच्याकडे तुम्ही हा तुमचा अर्ज देऊ शकता. यानंतर याच्यामधून लॉटरी पद्धतीने निवड केली जाईल. आणि समजा आपण पॉवर ऑपरेटेड चाप कटरसाठी लाभ घेणार असाल तर आपण जिल्हा परिषदेमार्फत एका यंत्रासाठी 15,000 रुपये त्यासाठी अनुदान देणार आहोत. ताडपत्री या घटकाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सांगू इच्छितो की आपण एका ताडपत्रीसाठी 3100 रुपये इतका अनुदान त्यासाठी आपण दिलेला आहे. आणि विद्युत पंप संचमध्ये जर तुमचा पंप संच 3 HP कपॅसिटीचा असेल तर त्यासाठी 10,000 रुपये आणि जर तो 5 HP कपॅसिटीचा असेल तर त्याच्यासाठी 15,000 रुपये अनुदान आपण जिल्हा परिषदेमार्फत देणार आहोत.
1: नक्कीच शेतकरी बांधवांनो, हे अत्यंत महत्वाचं आहे. वैयक्तिक लाभाच्या योजना घेत असताना आता ज्या उपकर योजनेमध्ये आपल्याला जो लाभाचं अंश सांगितलंय साहेबांनी त्या पद्धतीने जे की आपण जे काही ताडपत्री वगैरे घेणार आहोत तर 3,100 रुपये पर्यंत अनुदान जिल्हा परिषद या योजनेत देईल. मग ते तुम्ही ते जास्त जर असेल तर ते आपण म्हणजे त्या शेतकरी बांधवांनी ते भरायचं आहे आणि बाकीचे जे काही अनुदान जे लाभ मिळणार आहे तो लाभ आपण या माध्यमातून घेतला पाहिजे आणि सर्व शेतकरी बांधवांनी पंचायत समिती या ठिकाणी आपले अर्ज त्या ठिकाणी करावेत. कारण उपकरामध्ये काही तरतूद या ठिकाणी ठेवली जाते, त्या तरतुदीच्या मर्यादेमध्येच जे लाभार्थी असतात त्या लाभार्थ्यांना लाभ या योजनेतून दिला जातो. सर, दुसरं एक महत्वाचं असं आहे की कृषी आधारित सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग जे आहे तर हे सामूहिक गटांसाठी असणार आहे, तर याच्यामध्ये कोण सहभागी असू शकतात, त्यांना किती आपण लाभ देऊ शकतो?
0: जे कृषी आधारित सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीला आपण जो अर्थसहाय्य देणार आहे याच्यामध्ये काही शेतकरी उत्पादक कंपनी ज्यांनी कंपनी कायदा 2013 अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे भाग घेऊ शकतात. काही आत्माअंतर्गत शेतकरी गट असतात ते भाग घेऊ शकतात. पाणी फाउंडेशनचे गट असतील तर ते सुद्धा भाग घेऊ शकतात. उमेद मार्फत काही महिला बचत गट असतील तर ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये दाल मिल असेल किंवा इतर काही मिरची कांडप यंत्र असेल किंवा केळीमध्ये प्रोसेसिंग असेल किंवा हळदीमधील काही प्रोसेसिंग असेल, हे कोणतेही जे शेती आधारित सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आपण उभा कराल तर त्या प्रकल्पाच्या किमतीच्या 75% किंवा 3,00,000 रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तर ती त्या गटाला अनुदानाच्या स्वरूपात दिली जाणार आहे. यानंतर जर आपल्याला नांदेडमध्ये एकूण 5 ते 6 गटांना अशा पद्धतीनं लाभ मिळणार आहे, ही सुद्धा लॉटरी पद्धतीतूनच निवडली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यामधून जास्तीत जास्त एकच गट या ठिकाणी निवडला जाणार आहे आणि जास्तीत जास्त आपण 16 तालुक्यातून 5 गटांची यामध्ये अनुदानाच्या अनुषंगाने आपण 5 गट निवडणार आहोत.
1: नक्कीच सर, म्हणजे कृषी आधारित जे सूक्ष्म अन्न प्रक्रिया आहे खरोखर म्हणजे शेतकरी गटांना किंवा त्या समूहांना म्हणजे पुढे जाण्यासाठी एखादा उद्योग उभा करण्यासाठी अत्यंत चांगली आपण योजना किंवा हे जे घटक आपण उपकर योजनेमध्ये ठेवलेले आहे निश्चितच खूपच महत्वाचं या ठिकाणी आहे आणि शेतकरी बांधवांनी याचा लाभ देखील घेणं तेवढंच महत्वाचं आहे. सर, आता आपल्याकडे ज्या भागांमध्ये काही जे शेतकरी आहेत जसं की आपण अनेक शेतकरी म्हणजे फवारणी करताना पंप वगैरे

0: वापरत असतात. अनेकांची मोठी शेती असते किंवा सामूहिक पद्धतीने जर वेगवेगळ्या ठिकाणी जर आपल्याला जर फवारणी वगैरे करायची असेल तर आपल्याकडे किसान ड्रोन हे आपण घटक उपकर योजनेमध्ये ठेवलेलं आहे. तर यामध्ये काय तरतूद असणार आहे, कितीपर्यंत आपण लाभ या योजनेत देणार आहोत आणि किती शेतकरी बांधवांना आपण देऊ शकतो, हे पण सामूहिक आहे का वैयक्तिक?
1: किसान ड्रोन ही सुद्धा आपली जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणारी गटाच्या मार्फत किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या मार्फतच राबवण्यात येणारी योजना आहे. यामध्ये कमीत कमी 10 शेतकऱ्यांचा एक गट असणं आवश्यक आहे. तो गट कंपनी कायदा 2013 अंतर्गत किंवा आत्माच्या जे शेतकरी गट असतात त्या अंतर्गत नोंदणीकृत गट असणं आवश्यक आहे. त्यांच्याकडे तसं नोंदणीकृत प्रमाणपत्र हे असणं गरजेचं आहे. तसेच या गटाच्या माध्यमातून ज्यावेळी आपण लाभ देत असतो त्यावेळी ते गट त्यांचं बँकेचं पासबुक त्या गटाच्या नावाचं असणं गरजेचं आहे आणि आपण लाभाची रक्कम थेट त्या गटाच्या पासबुकवरतीच किंवा बँक खात्यामध्येच आपण जमा करत असतो. किसान ड्रोन खरेदी करण्यासाठी शक्यतो 8 ते 10 लाख रुपयांचा खर्च येत असतो आणि यापैकी जे 40% किंवा 4 लाख रुपये या पद्धतीची जे अनुदानाची रक्कम आहे ती थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असते.
0: सर, ही योजना खूपच चांगली आणि महत्वाची आहे आणि फवारणीसाठी हे ड्रोन अत्यंत उपयुक्त आहे आणि सामूहिक गटातून जर हे शेतकरी बांधवांनी याचा लाभ जर घेतला तर यातून त्यांना उत्पादन देखील मिळू शकतं. सर, आता दुसरी एक महत्वाची बाब आहे की आपण आता रासायनिक खतांचा वापर अनेक शेतकरी बांधव करतात, त्यासाठी केंद्र आणि राज्य शासन देखील मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करते आहे आणि आपल्या ज्या काही खतं आहेत, बुरशीनाशक आहेत किंवा कीटकनाशक आहेत, याचाही आपण जैविक पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांनी केला पाहिजे. तर त्यासाठी प्रयोगशाळा देखील अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत परंतु शेतकरी बांधव त्या ठिकाणापर्यंत पोहोचत नाहीत. आपल्या या उपकर योजनेमध्ये आपण जैविक प्रयोगशाळा देखील यामध्ये घटक ठेवलेला आहे. तर हे जैविक प्रयोगशाळा आपण कोणाला देऊ शकतो आणि याच्यामध्ये काय काय घटक आहेत ज्यामध्ये ते प्रयोगशाळेमध्ये तपासू शकतात?
1: जैविक प्रयोगशाळा हा जो कन्सेप्ट आहे हा सुद्धा वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी नसून तो शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट यांनीच त्यासाठी अर्ज करायचा आहे. आता आपण बघत असतो की केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, यांचा जो फोकस आहे तो रासायनिक खताचा वापर कमी करावा आणि जमिनी आपल्या त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण म्हणतो असतो की सेंद्रिय शेतीकडे वळावं, नैसर्गिक शेतीकडे वळावं. पण शेतकऱ्यांना तसे पर्याय सुद्धा आपण उपलब्ध करून दिले पाहिजेत. आपण फक्त असं म्हणून चालणार नाही की आपण रासायनिक खतांचा वापर कमी करावा, तर जे पर्यायी खतं आहेत मग त्याच्यामध्ये जैविक खतं असतील, जैविक बुरशीनाशकं असतील, जैविक कीटकनाशकं असतील, हे आता सध्या कृषी विज्ञान केंद्र असतील, कृषी विद्यापीठं असतील या ठिकाणी मिळत असतात, परंतु प्रत्येक शेतकऱ्यांना तिथपर्यंत जाणं शक्य होत नाही. तर अशा प्रकारच्या जैविक प्रयोगशाळा आपण जर गावागावामध्येच किंवा शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आपण जर अशा प्रयोगशाळा पोहोचवल्या तर तो शेतकऱ्यांना त्याचा चांगला लाभ होऊ शकतो आणि शेतकरी त्याच्याकडे वळू शकतात. त्यासाठी आपण ही गटाच्या माध्यमातून योजना ठेवलेली आहे. अशी एक जैविक प्रयोगशाळा उभा करण्यासाठी साधारणतः 2 लाख रुपयाचा खर्च येतो. त्यापैकी जवळजवळ 1.5 लाख रुपये आपण शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात हे देणार आहोत आणि हे सुद्धा आपण शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये थेट लाभ देत असतो.
0: आपल्याकडे जे काही कृषी विज्ञान केंद्र आहेत, कृषी विद्यालय आहेत, तिथपर्यंत शेतकरी पोहोचू शकत नाहीत, परंतु आपल्या प्रत्येक तालुक्यांमध्ये किंवा शेतकऱ्यांकडे त्यांच्या शेतामध्ये जर जैविक प्रयोगशाळा जर झाल्या तर त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामधले जे काही शेतकरी आहेत तिथे येऊन त्या प्रयोगशाळेमध्ये त्याची तपासणी करू शकतात. दुसरे एक आपण या उपकर योजनेमध्ये आपण एक महत्वाचा घटक जे ठेवलात की जे नाविन्य पूर्ण आहे आणि AI तंत्रज्ञान जे आहे या माध्यमातून जे काही उपकर योजनेमध्ये आपण काही योजना घटक ठेवलाय ते नेमकी काय आहे आणि याचा उपयोग काय होऊ शकतो, हे कशा पद्धतीने आपण देऊ शकतो?
1: हा प्रिसिजन फार्मिंग टेक्नॉलॉजीचा एक पार्ट आहे आणि AI तंत्रज्ञान आधारित स्वयंचलित हवामान केंद्र एक आपण बसवणार आहोत एखाद्या गावामध्ये आणि त्याच्यासोबतच आपण एक त्या प्लॉटमध्ये समजा फॉर एक्झाम्पल 1 एकरचा किंवा 2 एकरचा एक प्लॉट आहे तर त्याच्यामध्ये ते प्रोब बसवण्यात येतील आणि हे जे प्रोब जमिनीत आपण बसवणार ते आपल्याला खताचं आणि सिंचनाचं नियोजन कसं केलं पाहिजे, त्या शेतामध्ये किंवा त्या क्षेत्राला खताची आणि सिंचनाची गरज कधी आहे ते आपल्याला मोबाईलद्वारे आपल्या मोबाईलमध्ये SMS येणार आहे आणि त्याद्वारे ते आपल्याला कळणार आहे. तसेच हे जे स्वयंचलित हवामान केंद्र असतील याच्यामध्ये तुमच्या इथं सूर्यप्रकाश किती आहे, हवेचा वेग किती आहे, हवेची दिशा कोणती आहे, पडणारा पाऊस किती आहे, हवेचे तापमान, हवेतील आर्द्रता जो आपण म्हणतो, तसेच हवेचा दाब किती आहे, पानावर पडणारे दव किती आहे, मातीच्या ओलाव्याचा स्तर किती आहे म्हणजे 5 सेंटीमीटरवर किती ओलावा आहे, 10 सेंटीमीटरपर्यंत किती ओलावा आहे, मातीचं तापमान किती आहे, या सर्व गोष्टी या स्वयंचलित हवामान केंद्रामधून आपल्याला समजणार आहेत. तसेच आपल्या मोबाईलला तसे मेसेज येणार आहेत की हवेतील आर्द्रता वाढलेली आहे त्यामुळे आता कीड रोगांचं प्रमाण वाढू शकतं, तर त्या अनुषंगानं आपल्याला ह्या या किडी या या हंगामात या या पिकावर येऊ शकतात आणि तुमचं जर हे पीक असेल तर याची फवारणी घ्या, हे आपल्या मोबाईलवरती मेसेज येणार आहेत. आणि कीड आणि रोगासंबंधी आपल्याला सल्ला देणार हे उपकरण असणार आहे. याची अंदाजे किंमत 60 ते 65 हजार रुपये असणार आहे आणि हे जे प्रिसिजन फार्मिंग आधारित

0: जे उपकरण आहे हे आपल्याला जिल्हा परिषदेमार्फत याच्यासाठी 45,000 रुपये अनुदान मिळणार आहे, किंवा त्या उपकरणाच्या खर्चाच्या 75% यापैकी जी रक्कम कमी असेल तर ते आपल्याला अनुदान स्वरूपात जिल्हा परिषदेमार्फत मिळणार आहे.
1: नक्कीच सर, ए आय तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचं आहे आणि आपल्या परिसरामध्ये हवामानाचा जो अंदाज आहे शेतकरी बांधवांना येत नसल्यामुळे अनेक अडचणी या ठिकाणी उपलब्ध होतात, परंतु आपण ह्या जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेमध्ये हा एक महत्वाचा घटक आपण ठेवला, त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. हवामानाचा अंदाज असेल, खत पाणी मातीमध्ये किती ओलावा आहे, कुठले कीड येणार, या संदर्भातले जर या उपकरणातून जर त्यांना माहिती मिळत गेली तर नक्कीच त्यांच्या शेतीवर एक चांगला परिणाम होऊन त्यांना आर्थिक सहाय्य या माध्यमातून आपण देऊन एक चांगल्या पद्धतीने या घटक मध्ये महत्वाचा भाग आहे. जिल्हा परिषद नांदेडच्या या उपकर योजनेमध्ये जे काही महत्वाचे जे आपण जे काही घटक ठेवलेत ते वैयक्तिक असतील किंवा सामूहिक पद्धतीने असतील ते निश्चितच शेतकरी बांधवांना उपयुक्त असणार आहेत आणि त्यांच्या शेतीमध्ये प्रगती साधण्याच्या संदर्भाने ह्या घटक योजना खूप महत्वाच्या आहेत. तर या संदर्भाने म्हणजे शेतकरी बांधवांनी अर्ज केले पाहिजे किंवा या संदर्भाने त्यांनी ते भेटले पाहिजे, या संदर्भाने आपण काय सांगाल या वेळेला?
0: मला नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकच आवाहन करायचं आहे, ह्या ज्या जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेमार्फत मी आता सांगितलेल्या ज्या 6-7 योजना आहेत या योजना आपण आता पुढील 5-6 महिन्यांमध्ये राबवणार आहोत आणि त्याच्या अनुषंगाने 30 ऑगस्ट पर्यंत आपण अर्ज भरण्यासाठी वेळ देणार आहोत आणि 30 ऑगस्ट पूर्वी आपण सर्वांनी यासाठी अर्ज करायचा आहे. जास्तीत जास्त संख्येनं अर्ज आले पाहिजेत आणि सर्व शेतकऱ्यांना आपण याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, तेव्हा जास्तीत जास्त संख्येनं अर्ज करावेत अशी मी सर्वांना आवाहन करतो.
1: नक्कीच सर, आपण आज जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेमध्ये जे काही महत्वाचे घटक आहेत आणि शेतकरी बांधवांना त्याचा कशा पद्धतीने लाभ होऊ शकतो या संदर्भाने आपण खूप चांगली माहिती दिली. मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण 30 ऑगस्ट पर्यंत आपले अर्ज जिल्हा परिषदेच्या कडे पाठवण्यासाठी आपण आपल्या पंचायत समिती मार्फत हे अर्ज करावेत आणि या योजनेचा लाभ घ्यावा. सर, आपण या ठिकाणी आलात आणि खूप चांगली शेतकरी बांधवांना माहिती दिली, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: आताच आपण नांदेड जिल्हा परिषदेच्या उपकर निधीतून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या कृषी योजना याविषयी जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार आयतवाडे यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

ब्रादर मंडळी, याबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम इथेच थांबूया. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं मिलिंद व्यवहारे यांचं. निर्मित सहाय्य राहुल आत्राम आणि सादर करते विश्वास वाघमारे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि उपयुक्त कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आताचा पण शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम ऐकलात, किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 8 वाजल्यापासून महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. आपण हे कार्यक्रम रात्री 11 वाजून 11 मिनिटापर्यंत ऐकू शकाल. प्रतीक्षा वाद्यसंगीतात.

0: रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय मंत्री

0: मंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत जगभरातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे दिल्ली सरकारचे पोलिसांना आदेश. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. जागतिक पातळीवरची सुरक्षाविषयक सद्यस्थिती आणि विविध ठिकाणी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी अबाधित ठेवण्याचे उपाय याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा केली. सध्या जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे सुरक्षा व्यवस्थेवर होणारे परिणाम, त्याचा भारताच्या आयात निर्यात साखळीवर होणारा परिणाम, संघर्षग्रस्त भागांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची तसंच खलाशांची सुरक्षितता इत्यादी विषयांवर या बैठकीत तपशीलवार चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हे मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीला उपस्थित होते. उपस्थित मंत्र्यांनी आपापल्या मंत्रालयाचं सादरीकरण केलं आणि सर्व वस्तूंची आयात विना अडथळा सुरू राहण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती यावेळी दिली. राज्यसभेत आज पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. विधेयक सादर करताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी त्यातल्या तरतुदींची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेली सरकारची वचनबद्धता यातून दिसते असं ते यावेळी म्हणाले. विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात करताना या विधेयकात केलेले बदल केवळ दिखाव्यापुरते असल्याचा दावा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
1: इस अमेंडमेंट बिल का हम स्वागत करते हैं, लेकिन ये अभी भी अधूरा है. ये पेपर लीक होने के बाद भी इसकी कार्रवाई को मजबूत करना ये जरूरी है. पेपर लीक होने से रोकने की मजबूत व्यवस्था इसमें नहीं है. सिर्फ आपने आंकड़े बदले, लेकिन आपका इंटेंशन आपने इसमें नहीं बताया. इसको कैसा रोकना.
0: त्यापूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा अवाजवी वापर झाल्याचा आरोप करत यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. कालच राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं. हे केवळ घटनादुरुस्ती विधेयक नसून देशाची संस्कृती अस्मिता जपणारं विधेयक आहे असं गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: के खिलाफ नहीं है. और जब राष्ट्रगान हो तो उसके साथ साथ राष्ट्रगीत का भी गायन हो. अब एक भारत श्रेष्ठ भारत के लिए संपूर्ण वंदे मातरम चाहिए.
0: या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान द्रमुक सदस्य के कनिमोळी यांनी या विधेयकाला विरोध केला. लोकांमध्ये भेदभाव करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. भाजपा सदस्य संबित पात्रा यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. जनगणमन आणि वंदे मातरम यांना समान दर्जा देण्याचं आश्वासन राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीसमोर दिलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड एक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदातीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली

0: ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुचवलं. नीट यूजी पेपरफुटीच्या विरोधात जंतरमंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशा सूचना दिल्ली सरकारनं दिल्ली पोलिसांना दिल्या आहेत. मात्र ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना यातून वगळण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशानुसार या प्रकरणी अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्यांची सुटका करण्यासाठी तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिल्ली सरकारनं दिले आहेत. या प्रकरणी एकंदर 13 गुन्हे दाखल झाले होते. पेपरफुटी प्रकरणावर कठोर कारवाई करण्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा समाज माध्यमावरचा संदेश हटवल्याबद्दल मेटाने खेद व्यक्त केला आहे. या घटनेबद्दल मेटाने सरकारला पत्र लिहिलं असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांनी नवी दिल्लीत आज वार्ताहरांना सांगितलं. मेटाच्या वरिष्ठ नेतृत्वानं समक्ष हजर राहून या घटनेमागची कारणं आणि अशा त्रुटी टाळण्यासाठी उचलली जाणारी पावलं याचं स्पष्टीकरण सरकारला द्यावं अशा सूचनाही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराणनं पुन्हा एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यामुळे हा संघर्ष आणखी चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे. इराणनं जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेनं रिव्होल्युशनरी गार्डच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केलं. यात 3 जण ठार झाले तर इतर 2 जण जखमी झाले आहेत. इराणचा पाठिंबा असलेल्या आणि इराकमधून कारवाया करणाऱ्या सशस्त्र गटांवर अमेरिकेनं काल सौदी अरेबियाच्या मदतीनं हल्ले केले होते. यात किमान 26 जण ठार झाले होते. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी इराणची क्षेपणास्त्र रोखल्याची माहिती जॉर्डननं दिली तर कुवेतमधल्या एका इमारतीवर इराणनं केलेल्या हल्ल्यात 1 जण ठार झाला आणि इमारतीचंही मोठं नुकसान झालं आहे. जपानच्या कुमामोतो भागात मंगळवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 28 वर गेली आहे. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. 10,000 जास्त लोक सध्या मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. या भागात येत्या काही दिवसात तापमान 39 सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज असल्यामुळे नागरिकांनी आणि बचावकर्मींनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काँगोच्या पूर्व भागात इबोला संसर्गानं 1,500 जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात इबोलाच्या बळींमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. गेल्या मंगळवारपर्यंत इबोलाचे 3,442 रुग्ण आढळले असून 1,521 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना अटकेदरम्यान परिस्थितीबद्दल आणि त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा न मिळण्याबाबत संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी ॲलिस जिल एडवर्ड्स यांनी चिंता व्यक्त केली आहे. खान यांना माणुसकी दाखवून त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी आणि उपचार घेण्याची मुभा पाकिस्तान सरकारनं द्यावी असं आवाहन एडवर्ड्स यांनी केलं आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफित प्रसारित करून त्यानं आज आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत जगभरातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे दिल्ली सरकारचे पोलिसांना आदेश. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: चित्रलोक कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

श्रोते हो, रात्री 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.